नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AI ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर

केंद्राचं हे प्रसारण 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 6 भाद्रपद शके 1948 अर्थात 28 ऑगस्ट 2026. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

सुधीर फडके यांच्या आवाजातली भोपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजातला संत गोरा कुंभार यांचा हा अभंग. संगीतबद्ध केला आहे यशवंत देव यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातला संत सोहिरोबा यांचा हा अभंग. संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातला संत सोहिरोबा यांचा अभंग आपण ऐकलात. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग. संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खळे यांनी.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी सा

श्रोतेहो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व याविषयीची माहिती. पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेल्या बातचीतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित करू आज सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. परिसर या अंतर्गत सकाळी 6:50 घरगुती कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरण याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात सकाळी 7 वाढदिवस हा वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंध. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर भावगीत. आठ वाजून 15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9 गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 10 व्यंकटेश माडगुळकर स्मृतिदिन विशेष समन्वित रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी लेखन प्राध्यापक केशव भागवत सादर करते.

0: योगीराज बच्चे, त्यानंतर मिश्र संगीत. 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमात रक्षणाची राखी. 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 16, त्यानंतर रूपक धागा धागा अखंड विणूया, सादर करते नयन पवार. श्रोते हो, 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. साडे 5:00 युववाणी, 6:30 स्वस्थ भारत या अंतर्गत त्वचेशी निगडीत फंगल इन्फेक्शन या विषयावर डॉक्टर श्यामल बलकी यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, 7:30 माझं शेत माझं शिवार या अंतर्गत गीतसंवाद नारळ लागवड याविषयी माहिती. श्रोतेहो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत.
1: कृषीवार्ता या कार्यक्रमात ऐकूया जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, जनावरांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण जवळजवळ 1.33% एवढं असतं. शरीरातल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये सुमारे 99% कॅल्शियम आढळतं. शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं गुणोत्तर 2:1 एवढं असतं. स्नायूच्या संकुचन आणि आकुंचन प्रक्रियेसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. तसंच कॅल्शियम रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत देखील मदत करतं. सस्तन प्राण्यांच्या प्लाझ्मामध्ये सुमारे 80 ते 120 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. रक्तपेशी या प्रामुख्यानं कॅल्शियम विरहित असतात. कॅल्शियम प्लाझ्मामध्ये मुख्यतः 2 प्रकारात आढळतं. जनावरांच्या रक्तातल्या कॅल्शियमची पातळी 9 ते 11 मिलीग्रॅम एवढी असून रक्तातलं कॅल्शियम संप्रेरकांची पातळी नियमित करतं. जर रक्तातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर पॅराथा हार्मोन नावाचं संप्रेरक हाडांमध्ये साचलेलं गतिशील करून रक्तातील कॅल्शियमची मात्रा उंचावतं आणि कॅल्शियमची पातळी पूर्वपदावर आणतं. अशा प्रकारे हाडांमधल्या कॅल्शियमचा वापर प्राण्यांच्या गरजा भागवण्यासाठी केला जातो. कॅल्सिटोनिन नावाचं संप्रेरक सुद्धा रक्तातल्या कॅल्शियमची पातळी नियंत्रित करतं. मंडळी, पॅराथार्मोन आणि कॅल्सिटोनिन हे एकमेकांचे विरोधक आहेत. कॅल्सिटोनिन हाडांमधलं अनावश्यक कॅल्शियम रक्तामध्ये वाहून नेण्याचं प्रमाण कमी करतं. त्यामुळं हाडांमधून जास्तीचं कॅल्शियम रक्तामध्ये वाहून नेलं जात नाही आणि रक्तामधल्या कॅल्शियमची पातळी नियंत्रित राहते. जनावरांमध्ये लहान आतड्यामध्ये कॅल्शियमचं शोषण केलं जातं. लॅक्टोज ही कॅल्शियमचं शोषण सुधारते. तसंच कॅल्शियमची उच्च आहार पातळी कॅल्शियमचं शोषण कमी करते. जनावरांमध्ये मलमूत्र हे कॅल्शियम उत्सर्जनाचे मार्ग आहेत. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: जनावरांच्या आहारातील कॅल्शियमचं महत्व या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकला कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। ऐसी अक्षरे रसिके। श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर

श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐका रक्षणाची राखी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, आज संध्याकाळी माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गीत संवाद. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात नारळ लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: तुमच्यात सदैव वीरवृत्तीचा संचार असो. मुक्ती ही वीरालाच प्राप्त होते, भ्याडाला नव्हे. त्यासाठी कंबर बांधून सज्ज व्हा. तुमच्यासमोर तुमचे शत्रू आहेत, मोहाची मोठी सेना आहे. सर्वश्रेष्ठ कार्यात अनंत कसोटे आणि अडचणी येतात हे खरं, पण तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने सर्व शक्तीसह मार्गक्रमण करत राहणे यातच पुरुषार्थ आहे. स्वामी विवेकानंद. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:45 झाली आहेत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे पोटविकार डोकं वर काढतात असं आपण बघतो. कुठले आजार असे आहेत की स्पेसिफिक त्या काळामध्ये ते होत असतात?
2: वातावरण जरा दमट असतं, त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव थोडासा वाढलेला असतो, त्याच्यामुळं भाज्या असतील त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. फार काळ अन्न शिजलेलं तसंच ठेवता कामा नये, कारण दमट हवेमुळं काही वेळेला जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो जरा आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. वॉटरही बऱ्याच वेळेला कंटॅमिनेशन होतं, जुलाब असेल, उलटी असेल, काही पोटदुखी असेल, इन्फेक्शन असेल, ह्या गोष्टी वाढतात, त्यामुळं पाणी थोडं उकळून शक्य असेल तर घेणं, स्वच्छता ठेवणं, अन्न शिळं न खाणं, ताजंच खाणं आणि व्यवस्थित योग्य तेवढंच खाणं, अशा गोष्टी थोड्या केल्या तर कदाचित प्रमाण पावसाळ्यातील आजारचं कमी होतं.
1: अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे करपट ढेकर येतात किंवा पोट फुगतं, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: पावसाळी दिवसात इन्फेक्शन थोडंसं वाढण्याची शक्यता दमट हवेमुळे असतं की भाजीपाला वगैरे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणं, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजवणं, व्यवस्थित चर्वण करणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या. कारण चर्वण जर व्यवस्थित नसेल तर मग ते पचनाला प्रश्न येतात. पालेभाज्या व्यवस्थित चर्वण झालं तर त्याचं बारीक फायबरमध्ये रूपांतर होऊन पाणी शोषणाला वगैरे त्याचा उपयोग होतो. पिष्टमय पदार्थ तर बऱ्याच अंशी तोंडातील लाळेमुळं त्याचं पचन व्हायला खूप मदत होते, तर ते व्यवस्थित चर्वण असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे वेळ महत्वाची जेवणाची, आपण कोणत्या वेळी कसं घेतो, पटपट खाल्लं जातं, जेवणाच्या मधला वेळ इंटरवल महत्वाचा आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास तरी आपण जेवण घ्यायला हवं आणि योग्य प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराला काय पचतंय, काय योग्य आहे ते पण खाणं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट पचत नसेल तर ती आपण एखाद्याला खाल्ली तर त्याचं तेवढ्या म्हणावं तसं पचन होत, पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी, व्यवस्थित चर्वण करून, चावत असताना गोष्टीकडे लक्ष देऊन जर असेल तर मग ते पचन चांगलं होतं आणि मग अशा गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. असं नेहमी म्हटलं जातं की 32 वेळा घास चावावा, त्या घासाकडं आपलं लक्ष, मनाचं लक्ष पाहिजे आणि भुकेपेक्षा नेहमीच 4 घास कमीच खावेत.
1: बरोबर आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा काय प्रकार आहे?
2: अनेक गोष्टींचा एक समुच्चय असल्यासारखं आहे आणि याच्यामध्ये मेन कारण आहे एन्झायटी किंवा अति स्ट्रेस, डिप्रेशन, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात मेनली स्ट्रेस हा त्याच्यामध्ये इरिटेबल बॉवेलला करत असतो आणि त्याच्यामुळं एकदम संडास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, दुखायला लागणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं

0: हा अलीकडे थोडासा बघायला मिळतो रोग.
1: याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार काय करता येतात?
0: जनरल काळजी हीच आहे की जेवढा स्ट्रेस कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. योगा असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर आपलं खाण्यापिण्याच्या तुमच्या कुठल्या सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, एखादा छंद असेल की ज्यांच्यामुळे स्ट्रेस कमी होईल, कारण स्ट्रेस हा याच्यातील खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन वगैरे असतील तेही आपण जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजेत. आणि जीवनशैली योग्य वेळी आहार, योग्य वेळी झोप, योग्य वेळी जेवण, अशा गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या जर घेऊनही कमी होत नसतील तर मात्र थोड्याशा अंतरानंतर मग डॉक्टरशी कन्सल्ट करून ते योग्य निदान मग काही वेळेला वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानुसार मग उपचार चालू केले जातात.

0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:50 झाली आहेत.
5: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे?
6: कचरा फक्त हा शब्द आपण ऐकतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तर व्यवस्थापन एक 4 ते 5 प्रकारे आपण करू शकतो. पहिल्यांदा तर संकलन. आपण शहर किंवा मोठ्या स्वरूपातनं जातात तर आपण घरातल्या छोट्याशा गोष्टींपासून सुरू करू. एक छोटं कुटुंब जर घेतलं तर त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, मुलांचे काही स्टेशनरीचे हे असे प्रकारचा जो कचरा होतो तो आपण एके ठिकाणी गोळा करणं, त्याचं संकलन करणं हा पहिला मुद्दा झाला. तो जमा झालेला कचरा किंवा संकलित केलेला घरातला कचरा त्याचं वर्गीकरण हे खूप गरजेचं आहे. वर्गीकरण नाही केलं तर त्याच्या पुढे बरेच दुष्परिणाम होतात. ओला कचरा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जो तयार होणारा भाजीचा, देठांचा, सालींचा किंवा अन्न पदार्थांचा जो कचरा असतो त्याला आपण ओला कचरा म्हणून तो बाजूला केलाच पाहिजे. दुसरी म्हणजे सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये पण प्लास्टिक, ई वेस्ट, मुलांचे घरातले खेळणी, स्टेशनरीज हे प्रकार वेगळे होतात. शिवाय घातक मध्ये ई वेस्ट येतं, सगळ्यांच्याच पर्यावरणाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. तर हे असं वर्गीकरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता जो कचरा झालाय घरामध्ये तयार, मी आता फक्त छोट्या ह्याच्या स्वरूपात सांगते, हे आपण मोठ्या प्रमाणातच करायला पाहिजे. तर पुनर्वापर, काही गोष्टी अशा असतात की मुलांनी वापरून टाकलेली खेळणी किंवा काय, तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. ई वेस्ट मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं दुरुस्ती केली तर ते पुनर्वापर होऊ शकतो. ओला कचऱ्याचं कंपोस्ट खत केलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्या बागेसाठी किंवा कुंडीतल्या झाडांसाठी व्यवस्थित ते होऊ शकतो. म्हणून त्याचा पुनर्वापर हे एक व्यवस्थापनातलं एक गोष्ट येतं. त्याच्यावर प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे मी आता थोडक्यात सांगितलं की ओला कचऱ्यावरती कंपोस्टिंग करणं आणि ते घरच्या घरी छान पद्धतीनं छोट्या स्वरूपात आपण करू शकतो. आता परिस्थिती अशी आली की गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. काही सुजाण नागरिक त्याच्यामध्ये सामील व्हायला लागलेत. बऱ्याच संस्था आणि प्रशासक लेवलला ह्या गोष्टी अवेअरनेस वाढत चाललेला आहे. आणि हे गरजेचं काय आहे तर ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला तर जे ओला कचरा आहे जो कंपोस्टिंगसाठी जायला पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्टिंग होत नाही, ते सुक्या कचऱ्यामध्ये मिसळलं की सुका कचरा तो काही बायोडिग्रेडेबल असतोच असं नाही. मग प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असती विघटन होण्याची, प्रत्येकाची क्षमता वेगळी असती. ओला कचरा म्हणाल तर खाण्याचे पदार्थ, भाज्या वगैरे, त्याचे देठ.

0: फळांच्या साली, म्हणजे जे पुन्हा मातीत मिक्स होणार आहे त्याच्यापासून खत निर्माण होणार आहे हा ओला कचरा असतो, आणि तो 100% म्हणजे आपल्या किचन मधूनच निघत असतो.
1: बरोबर.
0: ई वेस्ट तर सगळ्यात हार्मफुल आहे, त्यामुळं ते पण आधी वेगळं केलं पाहिजे. ते पाण्यात किंवा जमिनीत मिसळलं तर कित्येक वर्ष जमीन नापीक होऊ शकते. मग ह्या नापीक जमिनीतून आपण पुढे उगवणार काय आणि खाणार काय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर असं खूप मोठा डोंगर आहे की ते वर्गीकरणाची गरज का आहे. त्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन जर ह्या 5 पद्धतीनं केलं तर तो खूप फायद्याचं ठरणार आहे सगळ्यांनाच.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये कचरा व्यवस्थापनाची गरज याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 30 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार व्हेईकल ऍक्ट याविषयी ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
5: मोटार वाहन कायदा हा भारतातील रस्ते वाहतुकीचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता करणारा एक महत्वाचा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
4: तेव्हा अवश्य ऐका रविवारी सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:45 आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद. 8:15 स्वामींनी आदिशक्तीची अनंत रूपे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

श्रोतेहो, आज जर्मन महाकवी गटे यांचा जन्मदिन. कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश माडगुळकर यांचा आज स्मृतिदिन आहे. संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिन. श्रोतेहो, आज रक्षाबंधन. सर्व वयोगटातील बहीण भावांसाठीचा खूप महत्वाचा असा सण. भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजे पवित्र आकर्षक दोर विधिवत बांधली जाते आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन तिला देतो. श्रोतेहो, पुराण काळापासून राखी याला खूप महत्व आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदी आणि कृष्णाचं नातं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सर्व श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, वेळ झाली आहे साहित्यविषयक कार्यक्रमाची. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत वाढदिवस हा वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंध.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस हा खूप महत्वाचा दिवस असतो. सुरुवातीची 5-7 वर्ष आई वडिलांच्या हौसेनुसार तो साजरा केला जातो. मग जरा मोठे झालो की आपल्याला स्वतःच्या आवडीनुसार मित्र मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायचा असतो. पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर घरच्यांबरोबर पत्नीच्या इच्छेनुसार वाढदिवस होतो. 40 जवळ येते, प्रौढत्वाची जाणीव होते, इच्छा आवड निवड मागे पडते आणि मग औपचारिकता म्हणून पुन्हा हा दिवस फक्त घरच्यांसोबत साध्या पद्धतीनं पार पडतो. मग येते 60 आणि 60, 70, 80, 90, 100 हे वाढदिवस मात्र मोठ्या थाटामाटात साजरे करण्याची परंपरा आहे. आता या आध्यात्मिक परंपरेमागे महाभारतामध्ये एक प्रभावी अशी कथा आहे. राजा ययातीनं त्याच्या आयुष्यात सत्ता सुख यश असं सर्व काही पुरेपूर उपभोगलेलं होतं. पण जेव्हा तो वार्धक्याकडे जाऊ लागला तेव्हा मात्र त्याला धक्का बसला आणि तो चिंतन करू लागला. गहन चिंतनानंतर त्याला असं उमगलं की सुखाला मर्यादा असतात पण इच्छांना नसतात. या विचारानं त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यानं वृद्धावस्था स्वीकारली आणि स्पष्ट केलं की जीवनात 5 आंतरिक टप्पे येतात जे वयावर नव्हे तर समजुतीवर अवलंबून असतात. विशेष म्हणजे हे 5 टप्पे भारतीय संस्कृतीतील 60 ते 100 वर्षांच्या पारंपरिक टप्प्यांशी जुळतात. अगदी पहिली पायरी म्हणजे 60 षष्ठीपूर्ती. मन संचयाकडून समजुतीकडे वळतं. कमाई किती करू शकेन यापेक्षा आता खरोखरच काय महत्वाचं आहे हे आत्मपरीक्षण सुरू होतं. बाह्य मान्यतेची गरज कमी होते. स्पष्टता केंद्रस्थानी येते आणि महत्वाकांक्षेच्या पलीकडची परिपक्वता येऊ लागते. दुसरी पायरी म्हणजे 70. याला भीमरथ शांती असंही म्हणतात. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांतच राहणं हे या वयात आपल्याला अधिक महत्वाचं वाटतं. लगेचच कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकोसं वाटतं. उगीचच वाद घालून जिंकण्यापेक्षा नातेसंबंध टिकवणं महत्वाचं वाटतं. एक प्रकारचा हा शांत बदलच मौल्यवान वाटू लागतो. म्हणून 70 साजरी करतात. नंतरचा टप्पा येतो तो 80. या वयात मनुष्य स्वतःचा मार्ग शोधत असतो. सगळं काही ठीकच होईल असं आश्वासन नकळत दिलं जातं. 80 वर्षी इतर लोक जी घरी येतात ती कुठल्याही सल्ल्यासाठी येत नाहीत तर अधिक खोलवरच्या गोष्टी जाणून घेण्याच्या शोधासाठी येतात. इथे इतरांना घरातल्यांना आपलं अस्तित्वच आशीर्वादासारखं वाटत

0: अस्तित्वच अमूल्य संदेश देतं. अनुभवाचे भक्कम असे अतूट धागे घट्ट विणलेले जाणवतात. म्हणून 80 हे वय पवित्र मानलं जातं. पुढे येते 90. 90 मध्ये मनुष्य शांतपणे सगळ्याच गोष्टींमधून निवृत्त होतो. कुठल्याही गोष्टींमध्ये ऊर्जा खर्च करण्याची गरजच वाटत नाही. अंतर्मनात एक सौम्य सात्विक शांतता स्थिरावते. या वयात अजून एक गोष्ट घडते, ती म्हणजे आता मनुष्य स्वतःच्या मतांना चिकटून राहत नाही. ही दुर्बलता नसते तर हीच नम्रता, म्हणजे खरी आध्यात्मिकता असते. आणि पुढचा शेवटचा टप्पा म्हणजे 100, शतमानम. 100 वर्ष पूर्ण करणं म्हणजे केवळ वर्ष मोजणं नव्हे तर वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाणं, व्यापक असं चित्र स्पष्ट होणं. आता फक्त प्रेमच खऱ्या अर्थानं म्हणजे सर्वांगानं महत्वाचं वाटणं. आपल्या या एवढ्या मोठ्या आयुष्याला एका रहस्यमय करुणामय शक्तीनंच जोपासलं याची जाणीव होणं. 100 वर्षाच्या वयात व्यक्ती ही केवळ व्यक्ती न राहता एक अस्तित्व बनते. वास्तविक अशाच पद्धतीनं आपल्या ऋषी मुनींनी वयाचा उत्सव साजरा केला नाही, तर त्याबरोबर घडत असलेल्या आंतरिक परिवर्तनाचा स्वीकार करून तो उत्सव साजरा केला. वाढदिवस म्हणजे वाढणारं वाढीव वय ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे सौम्यता, शुचिता आणि परमेश्वरी कृपा टिकून राहते. म्हणूनच तर एका गाण्यात म्हटलं आहेच की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आताच आपण ऐकलात वाढदिवस, हा वृषाली कुलकर्णी लिखित ललितबंध. वाचनस्वर होता ऐश्वर्या बहिरे यांचा आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: थांबा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
8: पत्रोत्तरांची खुमारी,
9: अनुभवांची शिदोरी,
8: हिंदी मराठी गाणी,
9: तुमची आणि आमची आकाशवाणी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मी म्हणते जुनं ते सोनं.
2: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
3: कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते.

0: मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया, तुमचं फक्त एक युनिट रक्त तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे. उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल. मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
0: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
0: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं सांगत ते म्हणाले,
5: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
4: प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पुण्यातील खडकी शिक्षण संस्थेचे TJ महाविद्यालय तसंच अजिंक्य DY पाटील विद्यापीठात देखील या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाविषयी बोलताना माजी खेळाडू आणि पुण्यातील वेलॉसिटर बॅडमिंटन अकादमीमधील प्रशिक्षक प्रसाद गीते म्हणाले,
6: खेळा फक्त मेडल किंवा जिंकण्यापुरता मर्यादित नसतो. खेळ आपल्याला शिस्त, मेहनत, संयम आणि सातत्य शिकवतो. आज आपल्या देशात खेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक वेळा खेळाकडे केवळ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून न पाहता एक करिअर ऑप्शन म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. ही विचारसरणी आजच्या युवा पिढीसाठी खूप महत्वाची आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांनी मोबाईल आणि स्क्रीन पासून दूर जाऊन मैदानावर वेळ घालवणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून मी अनेक चढ अनुभवले आहेत आणि आज कोच म्हणून नवीन पिढीला घडवण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
4: रिदमिक्स जिम्नॅस्टिक्समधील महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय

0: खेळाडू किमया कार्ले हिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज जो खेलो इंडिया युवा संवाद का प्रोग्राम हुआ उसमें मेरे जैसे सभी खिलाड़ियों को आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत प्रोत्साहन दिया. भारत के स्पोर्ट्स इकोसिस्टम में अधिक प्रगति हो रही है खेलो इंडिया और टॉप स्कीम जैसे इनिशिएटिव्स इनसे. मैं उम्मीद करती हूँ कि भविष्य में हम भारत का नाम सभी स्पोर्ट्स में रोशन करें.
0: आगामी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी भाविकांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाची शुद्धता जपावी, तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उत्सव काळातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. फटाके तसंच लाऊडस्पीकरच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सामूहिक जबाबदारी.

आयोजित बैठकीत ते बोलत होते. फटाके तसंच लाऊडस्पीकरच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सामूहिक जबाबदारी आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बहीण भावाचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच भावंड, मित्रपरिवार आणि समाज यांच्यातील जिव्हाळा, आदर आणि परस्पर जबाबदारीच्या भावनेचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल भेट घेतली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली. अमरावती इथं नुकत्याच रुग्णालयाला आग लागून 3 अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. येत्या 2 आठवड्यात या दुर्घटनेबद्दलचा अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगानं दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमधल्या पाणी प्रश्नावरून संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. गेल्या 2-3 वर्षांपासून वसतिगृहात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण काल अहिल्यानगर इथं झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आलं. ज्येष्ठ लेखक संपादक उत्तम कांबळे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यातल्या 849 ग्रामपंचायतींमध्ये पुढील महिन्यात ही मोहीम राबवली जाईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीमध्ये एका बैठकीत दिली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतानं पहिल्या डावात 213 धावांची आघाडी घेतली. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार खेळी करत 9 बाद 429 धावांपर्यंत मजल मारली. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली आहे. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 389 वर पोहोचली असून 290 भारतीयांसह हजारो बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेण्याचे आणि त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न भारतीय प्रशासनानं तीव्र केले आहेत. आतापर्यंत तिबेट आणि नेपाळमधील प्रशासनानं 1500 अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी अनेक जण परदेशी नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत 84 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातली दूरसंचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिली. दरम्यान नेपाळमध्ये
महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्या

पैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. हवामान. राज्यात काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कोल्हापूर।
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
1: द कोल्हापूर अर्बन बँक।
3: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। श्रोतेहो, हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम।
4: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐका रक्षणाची राखी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा कसा वाढला पाहिजे, विविध क्रीडा प्रकारांमध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाडू कसे घडतील याविषयी काय करणं अपेक्षित आहे याविषयी बोला उद्या सकाळी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. आमचा फोन नंबर 0231-2562-24 0231-2562-24.

श्रोतेहो थोडंसं इकडे लक्ष द्या. नेपाळ पूर आपत्कालीन मदत आणि माहिती कक्ष यासाठी टोल फ्री क्रमांक 1077, लँडलाईन नंबर 1 0231 2562 3232, 0231 2562 3232 आणि लँडलाईन क्रमांक 2 0231 2562 3230, 0231 2562 3230.

संपर्क साधताना सोबत ठेवायची माहिती, अडकलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय, कोल्हापुरातील कायमचा पत्ता, नेपाळमधील शेवटचं अचूक ठिकाण, हॉटेलचा पत्ता आणि शहर, मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबरची आणि ओळखपत्राची माहिती, कोल्हापुरातील संपर्क साधणाऱ्या जवळच्या नातेवाईकाचा नंबर. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या आजाराविषयी माहिती घेतली आहे. खरं तर या माहितीची व्याप्ती खूप मोठी आहे. सिकल सेल हा आजार शरीरात अनेक गुंतागुंती निर्माण करतो. कधीही न थांबणाऱ्या वेदना, वारंवार होणारा रक्तक्षय आणि त्यातून रुग्णाला येणारे अडथळे. तेव्हा या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं माहिती जाणून घेत आहोत. आज हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल, आता जे नवजात शिशू आहे त्यांच्यासाठी राज्यात या आजारासाठी काही वेगळी व्यवस्था आपण निर्माण नक्कीच केली असेल, तर ती काय आहे?
1: आमच्याकडे मॅडम यंत्रणा आहे, आपल्याकडे लॅबोरेटरीज आपल्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात विभागाच्या माध्यमातून. ते नवजात अर्भकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंगची आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे.
0: आपण सुरुवातीला पण म्हणालात की सिकल सेल एक वाहक आणि सिकल सेल आजार या दोन गोष्टी आहेत, तर नेमक्या त्या समजून सांगूया की सिकल सेल वाहक म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणजे नेमकं काय.
1: सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे आणि तो आजार जो आहे तो जेनेटिक आजार आहे, म्हणजे जेनेटिक डिसीज आहे. त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पुढच्या पिढीला, म्हणजे अपत्यांना तो आजार त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर आई आणि वडील दोघेही जर वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.
0: याची तपासणी ही फार गरजेची आहे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि कुठे करणं गरजेचं आहे?
1: मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशी आपल्याला शंका आली तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या जे आरोग्य केंद्र आहे आमचं त्या ठिकाणी संपर्क साधा. त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत, एएनएम आहेत, आशा आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना अधिकची माहिती मिळू शकते. पण सर्व शासकीय जे आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जे काही आपले ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ह्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते.
0: एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर की आजार तर झालेला आहे, तो शरीरात आहे, जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं, फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्वाचं असतं. मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की नाही, झाला तरी हरकत नाही पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा हा आजार आहे का?
1: आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपर्यंत बरा होत नाही
0: होत.
1: पण या ठिकाणी

0: आता नवीन मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत. आता त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आता जे MJPJY आणि PMJY आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
1: अच्छा, आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखीन उपचार पद्धती काय आहेत?
0: त्यामध्ये मग सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार, मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेन किलर्स आपण देतो, फोलिक एसिड आपण त्या ठिकाणी देतो, हे अशा प्रकारे आपण जे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात.
1: आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं, औषध उपचार, या सगळ्याचं महत्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल की या गोष्टी किती गरजेच्या आहे, कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्वाचं आहे?
0: सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असं कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे की ज्या ठिकाणी सोल्युबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मगाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे HPLC टेस्ट ती आपण केली पाहिजे की जेणेकरून मग एक सिकल सेल आजार आहे की नाही हे खात्री होईल. आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो आणि जर वाहक असेल तर येलो कार्ड देतो.
1: अच्छा.
0: आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो. अशा प्रकारे तीन कलर कोडेड कार्ड आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक व्हिलेजमध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी पर्टिक्युलरली याचा फार उपयोग होतो की दोन लाल रंगाचे असतील किंवा दोन येलो रंगाचे असतील कार्ड्स म्हणजे मुलगा आणि मुलगी तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे. एक येलो एक व्हाईट चालू शकतं. त्यामध्ये वाहक जो असतो वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात, त्याला फारसा त्रास नसतो, व्याधी पण नसतात. पण जे रेड कार्ड होल्डर आहेत जे आजाराने बाधित आहेत त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा दोन येलो कार्ड धारक आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या आपत्त्यांना ते चान्सेस वाढतात.
1: याविषयी आपण जे म्हणतात की वेगवेगळे कार्ड आहेत तर शहरात याची जनजागृती कितपत आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण म्हणतात की हा जो काही आजार आहे हा आदिवासी बहुल खेड्यांमध्ये त्या भागात जास्त आहे, मग तिथे खूप मोठा एक चॅलेंज आहे ना आपल्या पुढे की समजून कसं सांगायचं की अशा पद्धतीने लग्न करू नका जर असेल तर. तर त्यासाठी आपण वेगळी काही जनजागृती करता आहात का?
0: आता यामध्ये एकतर आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये साधारणतः 1000 लोकसंख्या मागे आमची आशा आहे, आशा कर्मचारी आहे आमचे. त्यानंतर आपल्या ANM आहेत, MPW आहेत, यांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे याची जनजागृती केली जाते. त्यानंतर आमच्या विभागामध्ये IC ब्युरो आहे, तर IC ब्युरोच्या माध्यमातून आता पर्टिक्युलरली आपण आता उदाहरण घेऊ की आता अमरावतीमध्ये मेळघाट आहे जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे कुरकू भाषेमध्ये संवाद साधला जातो. मग आमच्याकडे IC आम्ही कुरकूमध्ये तयार केलेले आहे.
1: अच्छा.
0: IC मटेरियल जे असतं आमचं पोस्टर्स बॅनर्स त्याच्यामध्ये जिंगल्स काही व्हिडिओज आहेत त्या लँग्वेजमध्ये आम्ही त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना मग त्या आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठे एखादं शिबिराच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती त्या स्थानिक लँग्वेजमध्ये करतो.
1: बरोबर आहे. आणि सहसा आदिवासी भागात गावखेड्यात हाही प्रश्न अजूनही आहे की तिथे त्या ठिकाणी वास्ता पण कितपत येत आहे, त्यामुळे आपण केलेला हा उपक्रम खरं स्तुत्य आहे की त्या त्या भाषेत त्यांना ऐकवणं ती गोष्ट. आता रेड कार्ड म्हणजे गंभीरच तो रुग्ण समजायचा, तर अशा रुग्णांसाठी काय नेमकी व्यवस्था आहे?
0: आपल्याकडे आपले जे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर आपले रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधले तर या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार हे मोफत दिले जातात रुग्णांना. याची टेस्टिंगची सुद्धा सुविधा आपल्याकडे मोफत आहे. तर मी सर्व नागरिक त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्याला अशा प्रकारची लक्षणं जर आढळून आली तर आपण निश्चितपणे आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी ही टेस्टिंग करून घेतली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आता मगाशी आपण उल्लेख केला की ब्रोन मॅरो ट्रान्सप्लांट अत्यंत महत्वाचा हा उल्लेख आहे आणि नक्कीच ही आधुनिक उपचार पद्धती याची एकूण भूमिका राज्यात कशी आहे या आजारासंदर्भात?
0: सद्यस्थितीमध्ये एम्स नागपूरमध्ये आता ही सुविधा आपण त्या ठिकाणी आता नियोजित आहे आणि त्याप्रमाणे मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपले जे इन्शुरन्स

0: स्कीम मध्ये देखील त्याच्यामध्ये याचं प्रावधान केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे काम वाढेल. आता त्याची सुरुवात आहे.
1: नक्कीच. आता सिकल सेल मुक्त भारत करणं हे आपल्या केंद्राचं आणि राज्याचं दोघांचंही एक निश्चित असं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे. असं असताना साधारणतः कोणकोणत्या योजना या आजारग्रस्त रुग्णांसाठी आहेत?
0: आता यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळपास 80 लाखाच्या वर ऑलरेडी चाचण्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही सुटलेले असतील किंवा ज्यांची फक्त प्रायमरी टेस्ट झाली असेल, कन्फर्मेटरी एचपीएलसी झाली नसेल चाचणी, तर त्या चाचण्या याच्यामध्ये केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: आणि याची पूर्व तयारी सगळी खाली ग्राउंड लेवलला याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये मग उपचार असतील, कोणा एखाद्या रुग्णाला रक्त संक्रमण लागतं, हे रक्तक्षय आहे ना, या ठिकाणी वारंवार यांना रक्तस्राव झाला किंवा यांना रक्ताची गरज पडली, तर आपल्या ज्या शासकीय रक्तपेढ्या आहेत किंवा शासनमान्य रक्तपेढ्या आहेत त्या ठिकाणी यांना रक्त देखील मोफत दिलं जातं. त्यासाठी यांना एक विशेष कार्ड दिलं जातं. आमची जी एसबीटीसी आमची ऑर्गनायझेशन आहे आरोग्य विभागाअंतर्गत, त्या माध्यमातून ह्या प्रत्येक रुग्णाला त्याला एक कार्ड दिलं जातं एसबीटीसीचं, आणि ते कार्ड त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दाखवलं तर त्यांना त्या ठिकाणी मोफत रक्त त्या ठिकाणी दिलं जातं.
1: सिकल सेल कार्यक्रमाची अशी ठोस असा उद्देश आपण नजरेसमोर ठेवला असेल की जो ठळकपणे अगदी मांडावाच वाटतोय, तो काय?
0: या ठिकाणी मी आवाहन करेल सर्व नागरिकांना श्रोत्यांना की आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळपास ह्या लक्षणांचे सिकल सेलचे काही रुग्ण आढळले तर त्यांना आपण आमच्या आशाताई आहेत, एएनएम आहेत किंवा आमचे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना हा लाभ घ्यायला पाहिजे अभियानामध्ये. आणि हे नियमित ऍक्टिव्हिटी आहे, अभियानापुरतीच नाहीये, याच्यानंतर देखील ते आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात, उपचाराचा लाभ घेऊ शकतात, टेस्टिंगचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोतेहो, निदानाची वेळ आणि योग्य चाचणी हा सिकल सेल विरुद्धच्या लढाईचा खरा पाया आहे. दिलखुलास कार्यक्रमातनं सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढच्या भागात सुरू ठेवणार आहोत. तर सर, आज आपण इथे आलात आणि इतकी व्यवस्थितरित्या माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया. सर धन्यवाद. आणि श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
3: सूरताल शब्दात सांगते भावभक्ती अन सुरेल वाणी. सूरताल

0: त्यांची श्रम संजीवनी आकाशवाणी, अहोरात्र जे खपती त्यांची स्वर संजीवनी आकाशवाणी।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रेंडिवे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
4: नमस्कार
3: सर। आज आपल्याकडे आपल्या एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे। त्यांचं नाव सतीश असं आहे, वय 42 वर्ष। ते सांगतात की मी अकाउंटंट आहे, गेली 6 वर्ष मला पचनाचा त्रास आहे, पोट साफच होत नाही, सारखं फुगल्यासारखं वाटतं, पोटातून आवाज येतात, 8-10 वेळा मला टॉयलेटला सुद्धा जावं लागतं, किंवा रादर मी काहीही खाल्लं तरी मला सारखं टॉयलेटला जावं लागतं। आणि आतापर्यंत बऱ्याच तपासण्या झाल्या, बरेच स्कॅन झाले, दुर्बिणीतून सुद्धा तपासणी करून झाली, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत। आणि हे जेव्हा मला सांगतात तेव्हा असंही ऐकायला लागतं की तुमचा त्रास हा मानसिक आहे, तुम्हाला शारीरिकरित्या काही झालेलं नाहीये, पण ऍक्च्युली मला जो त्रास होतोय तो मानसिक नाहीये आणि हे मला जाणवतंय। तर जे काही मी सहन करतोय त्यावर आयुर्वेदिक औषधं आतापर्यंत कधी घेतली नाहीयेत, तर हा त्रास आयुर्वेदिक औषधांनी बरा होऊ शकतो का, आणि हा नेमका काय त्रास आहे हे आयुर्वेद सांगू शकतं का?
4: जर तुम्हाला प्रत्यक्ष तपासता आलं, तुमची हिस्ट्री घेता आली आणि जर जुने रिपोर्ट्स बघता आले, तर अचूक निदान करून योग्य ती ट्रीटमेंट नक्कीच देता येऊ शकते आणि असे त्रास आयुर्वेदाने बरे होऊ शकतात। जनरली तुम्ही सांगताय तशा तक्रारी म्हणजे खाल्लं की लगेच शौचालय येणं, नेहमी पातळ चिकट शौचालय होणं, शौचावटे आव म्हणजेच शेम पडणं, कधी घट्ट कधी पातळ शौचालय होणं, पोटामध्ये कळ मारून शौचालय येणं किंवा खूप आवाज करत शौचालय होणं, वारंवार किंवा अगदी दिवसातून 6-7 वेळा टॉयलेटला जाऊनही पोट साफ झालंच नाही असं वाटत राहणं, खूप गॅसेस होणं, पोटातील आवाज, यामुळे सतत बेचैनी किंवा मानसिक अस्वस्थता वाटणं, अशी लक्षणं ही आयुर्वेदानुसार संग्रहणी किंवा ग्रहणी या आजारामध्ये असतात। हा त्रास योग्य औषधं आणि अगदी बेसिक आहार आणि लाईफस्टाईल मधल्या बदलांमुळे कमीत कमी कालावधीमध्ये बरा देखील होऊ शकतो।
3: श्रोते हो, IBS म्हणजेच ग्रहणी यासारख्या आजारांबरोबरच जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे। याचबरोबर डॉक्टर निखिल रेंडिवे सर दर महिन्याच्या 2 रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि 4 रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील। अपॉइंटमेंट साठी संपर्क 83083080854, 83083080854, 8308830854। डॉक्टर निखिल, आता जसं आपण ही सगळी लक्षणं ऐकली किंवा तुम्ही पण सांगितली ही ग्रहणीची लक्षणं, असे बरेच पेशंट्स आहेत आणि आपल्याला असं कळतं की ते उदास असतात किंवा शांत होऊन बसतात, तर या सगळ्याचा त्यांच्या मनावरतीही काही परिणाम होतो का आणि तो काय होतो?
4: आयुर्वेदानुसार ग्रहणी म्हणजे जठराला आणि छोट्या आतड्याला जोडणारा पहिला भाग म्हणजेच ड्युओडिनम। हे आपल्या शरीरातील अग्नीचं मुख्य स्थान आहे। ग्रहणात धारणात च ग्रहणी म्हणजे जठरातून आलेले अन्न योग्य पचले जाईपर्यंत ते धरून ठेवणं आणि पचन झाल्यानंतर ते पुढे आतड्यामध्ये पाठवणं हे त्याचं कार्य असतं। आणि त्याच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळेच ते अन्न न पचताच किंवा अर्ध पचलेलं असं शौचावटे तसंच बाहेर पडतं किंवा खाल्ल्यानंतर लगेचच शौचालय येतं, ही लक्षणं ही आजारामध्ये दिसतात। आयुर्वेदानुसार ग्रहणीच्या ठिकाणी अस्थिधरा आणि मज्जाधरा नावाच्या कला असतात, ज्या आपल्या शरीरातील अस्थि आणि मज्जा या धातूंचं पोषण करतात आणि आपला मेंदू हा आपल्या शरीरातील मज्जा धातूचा सर्वात मोठा अवयव आणि महत्वाचा अवयव आहे। तसंच आपले डोळे म्हणजेच नेत्र हा देखील मज्जेचा एक अवयव आहे, म्हणून जर एखाद्या व्यक्तीला ग्रहणीचा त्रास असेल तर त्याचा गट ब्रेन ऍक्सिस हा डिस्टर्ब होतो आणि मनाला लागणारे आवश्यक पोषण जे असतं ते न मिळाल्यामुळे मन नेहमी उदास किंवा पोटाकडे लागून राहतं। शिवाय बऱ्याच रुग्णांना ब्रेन फॉग, सतत चष्म्याचा नंबर वाढणं अशी लक्षणं देखील दिसू शकतात। पण आयुर्वेदामध्ये ग्रहणीची कार्यक्षमता वाढवणारी अनेक औषधं आहेत, त्याच्यामुळे हा आजार मुळापासून बरा देखील होऊ शकतो।
3: अगदी, म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं तुम्हालाही जाणवत असतील तर आयुर्वेदिक उपचार तुम्हाला या व्याधीपासून मुक्तता देऊ शकतात। तेव्हा कुठल्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून आजारांपासून मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे। याचबरोबर डॉक्टर निखिल रेंडिवे सर प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी जेएम रोड पुणे आणि 4 रविवारी

0: शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 8300 8 8300 8 54 8308 8308 54. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोतेहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आतापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांट सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्येन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
6: नमस्कार.
5: डॉक्टर मला सांगा, आता संधिवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये काय लक्षणं असतात?
6: संधिवातामुळे गुडघे दुखणं किंवा सांध्यादुखीचा त्रास असणं हे वयाच्या 40 नंतर कॉमनली दिसणारं असतं. म्हणजे 40 नंतर जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, तुमचे हिप जॉईंट्स खूप दुखतात, म्हणजे खुब्यांचा भाग खूप दुखतो आहे, मान पाठ कंबर दुखते, ती बहुतांशी ही संधिवातामुळे असते. खरं तर आयुर्वेदानुसार त्याचं नाव आहे संधिगत वात. म्हणजे वात ज्या वेळेला खूप वाढतो आणि सांध्यांच्या ठिकाणी आश्रित होतो त्याच्यामुळे दिसणारा आजार म्हणजे संधिगत वात. याच्यामध्ये प्रामुख्याने झीज मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे वात वाढला की सांध्यांची झीज जास्त व्हायला सुरुवात होते, कफ कमी व्हायला लागतो, त्यामुळे तिथलं वंगन कमी होतं आणि स्वाभाविक वंगन कमी झालं की सांधे एकमेकांना घासायला लागतात. झीज व्हायला लागलं की तिथे बोनी स्पर्स वाढतात, नको असणाऱ्या हाडांची वाढ होते, हाडांची झीज होते, एका बाजूला कुरच्यांची झीज होत असते, तैलग्रंथींची झीज व्हायला लागते. गुडघा म्हणजे कसं असतं, फक्त तो हाडांनीच तयार झालेला अशी गोष्ट नाहीये, कडे लिगामेंट्स असतात कडेला, तिथं तैलग्रंथी असतात, बरसे असतात, टेंडॉन असतो, मांस पेशी असतात, अशा पद्धतीने तो सांधा तयार होत असतो. आणि त्याच्या सगळ्याची ज्या वेळेला झीज व्हायला लागते म्हणजे मधली गादी झिजायला लागते, कार्टिलेज झिजायला लागतं, वंगन कमी व्हायला लागतं, कुरच्यांची झीज होते, हाडांची झीज होते, ही जी झीज होणं आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे त्याला संधिगत वात असं म्हणलं जातं आणि 40 नंतर जाणवणार.
0: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390 90 20 23 8390 90 20 23 8390 90 20 23.
5: तर डॉक्टर, तुम्ही आता संधिवात म्हणजे काय हे सांगितलं, त्याची लक्षणंही सांगितलीत, पण मग संधिवात आयुर्वेदिक उपचाराने पूर्ण बरा होतो का?
6: खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला जसं आपण मागच्या दोन्ही एपिसोड मध्ये बघितलं की सांधेदुखीमध्ये लाक्षणिक चिकित्सा प्रामुख्याने घेतली जाते. मग ते बाह्य उपचार असू दे, दुखते त्याच्यामुळे बाम लावला, तेल लावून शेकून घेतलंय, कुठली तरी वेदनाशामक औषध घेतले तात्पुरतं बरं वाटतं, असं केलं जातं. आणि एका बाजूला शरीरात वात वाढलेलाच असतो, त्याच्यामुळे झीज होतच जाते, वंगन कमी होतच जातं आणि रुग्णाचा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. कारण आपण फक्त वेदनाशामक औषधांमुळे आजार तसाचे फक्त मेंदूला वेदना कळत नसतात आणि आपल्याला बरं वाटतं, त्यामुळे आपण सगळ्याच गोष्टी करत राहतो आणि एका बाजूला झीज वाढत जाते. आयुर्वेदामध्ये ह्या मूळ कारणाचाच विचार केला जातो, शरीरातला वात आधी कसा कमी होईल ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शोधन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा ज्याला आयुर्वेदाने म्हणलंय, ती खूप महत्वाची असते. शरीरातला वात कमी होण्यासाठी आहे तो वात बाहेर काढून टाकण्यासाठी बस्तीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. जानुबस्ती असू देत, जानुधारा असू देत, पिंडस्वेद असू देत, ह्या सगळ्यांचा उपयोग अतिशय खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आयुर्वेदातली पोटातली घेणारी जी शामक औषध आहेत, वातशम करणारे, शरीरातला वात कमी करणारे औषधं घेणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आजार पुढे वाढत जाणार नाही, आहे तिथेच थांबेल. आणि झीज भरून येण्याच्या दृष्टीने रसायन भ्रूण औषधं आधी आणि नंतर रसायन औषधं ही खूप महत्वाची आहेत. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार ज्या वेळेला आपण उपचार करतो त्यावेळेला ती सांध्यांची झालेली झीज पण भरून यायला मदत होत असते आणि रुग्णाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते, पुढे चालू फिरूच शकत नाही अशा गोष्टी होत नाहीत.
5: तर डॉक्टर, तुम्ही ह्या भागामध्ये संधिवात म्हणजे नेमकं काय आणि संधिवाताला आयुर्वेदिक मध्ये उपचार आहेत

0: का याच्याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत. पुढच्या भागात आपण लोकांना सगळ्यांना सध्या सतावणारा विषय गुडघे दुखी त्याच्याबद्दल बोलणार आहोत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओमकार आयुर्वेद.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर.
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावगीत. श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अरुणा ठेरे यांचं हे गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे मिलिंद जोशी यांनी.

बेला शेन, माफ करा, श्रेया घोषाळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मिलिंद जोशी यांनी.

पुष्पा बांगदळे यांच्या स्वरातल्या गीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो 8 वाजतायत, समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, विझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: शीतळ वारा झुळझुळत आला, झाडांना नवी लालस पालवी फुटली, पक्षी उत्सुक स्वरात किलबलू लागले, फुलं फुलली आणि त्यांच्या मंद मधुर सुगंधानं सारा आसमंत दरवळू लागला.
2: ती सगळी वसंताची किमया. पार्वती ही वसंताच्या त्या जादूनं मोहरली. तिनं शंकराविषयीच्या प्रेमानं भरून येऊन त्याची मनापासून पूजा केली आणि त्याला मनोभावे प्रणाम केला.
4: त्या क्षणी मदनानं आपलं काम साधण्यासाठी आपलं पुष्पधनुष्य सिद्ध केलं आणि मदनबाण शिवाच्या हृदयाला विद्ध करण्यासाठी सज्ज झाला. पार्वती शिवासमोर झुकली होती, तिचं मन शिवाची स्तुती गात होत. पार्वतीची ती पूजा, तो वसंत, तो मदनबाधा झालेला परिसर, एक क्षणभर शिवाचं चित्त विचलित झालं, एकाग्रता ढळली, समाधी किंचित उतरली. कसला हा सुगंध, परिसरात ही अद्भुत सुखद शीतलता कसली. शिवानं डोळे उघडले.
2: समोर पार्वती होती, उत्सुक, सलज्ज, सौंदर्यखनी. क्षणभर शंकराचं हृदय उचंबळून आलं.
4: इतक्यात त्याला दिसला मदन, धनुष्याची प्रत्यंचा ताणून बाण सोडण्याच्या तयारीत असलेला. म्हणजे अर्थ काय याचा? एका क्षणात शंकरांना काय घडत आहे याची कल्पना आली. हा सगळा बनाव आहे तर माझ्याशी कपट, या मदनाच. शंकरांचा क्रोध बघता बघता कळसाला पोचला. टोकाचं रागवणारा आणि नंतर चटकन शांत प्रसन्न होणारा तो देव, त्याला राग आवरेना.
2: त्यानं आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून बाहेर पडलेल्या अग्निज्वाळेनं क्षणार्धात मदनाला जाळून भस्मसात केलं.
4: काय घडत आहे कळण्याच्या आत आनंदाच्या उल्हासाच्या वातावरणाचं रूपांतर रतीच्या शोक विलापात झालं. फुलं कोमेजली, झाडांची नवी पालवी करपली, पक्ष्यांचं कुजन थांबलं, वसंत त्या वनातून निघूनच गेला. शंकर तर आधीच अंतर्धान पावले होते.
2: रतीनं पुन्हा पुन्हा विनवूनही शंकरांनी मदनाला पुन्हा जिवंत केलं नव्हतं. पार्वती म्लान होऊन प्रमदवनातून बाहेर पडली. नुसत्या सौंदर्यानं, नुसत्या यौवनानं खऱ्या प्रीतीची प्राप्ती होत नाही. त्यासाठी तप करावं लागतं, त्याग करावा लागतो, सोसावं लागतं, मग आकर्षणाचं ओढीचं रूपांतर प्रेमात होतं.
4: रतीला मात्र शोक आवरत नव्हता.

0: करणार काय? शेवटी ती इंद्राकडे आणि इतर देवांकडे गेली आणि म्हणू लागली, तुम्ही काहीही करा पण मदनाला उशाप मिळवून द्या. इकडे गणपती खेळता खेळता त्या राखेच्या ढिगाजवळ आला आणि त्यानं त्या राखेतून एक मुलगा तयार केला, आपला एक खेळगडी. पण शंकराचा रागही त्या राखेत मिसळला होता, म्हणून तो मुलगा तामसी झाला, असुरांसारखा. त्याचं नाव भंड.
1: तो शिवभक्त होता. त्यानं शिवाच्या कृपेसाठी उग्र तप सुरू केलं. तो रोज शिवाची मनपूर्वक पूजा प्रार्थना करी, त्याची स्तुती करी.
0: त्याच्या भक्तीनं आणि तपानं शंकर त्याला प्रसन्न झाला. तेव्हा त्यानं वर मागितला की कोणाही मनुष्य प्राण्याच्या आणि पशुपक्षी कीटक यांच्याकडून मला मृत्यू न यावा. शंकरानं त्याला तसा वर दिला आणि तो निर्भय झाला.
1: मग मात्र पृथ्वीवर त्यानं अत्याचार सुरू केले, तो कुणाला जुमानी ना.
0: तेव्हा मग त्याच्या विनाशाची जबाबदारी पराशक्तीनं घेतली. ती ललिता देवीचं रूप घेऊन अवतरली आणि तिनं त्या असुर प्रवृत्तीच्या भंडाचा वध केला. साऱ्या देवतांनी तिचा जय जयकार केला आणि तिची स्तुती केली.
2: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: ती ललिता, तिला कामेश्वरी असंही नाव आहे. तिनं कामेश्वर शिवाशी पुढे विवाह केला असं सांगतात.
0: ही देवी चतुर्भुजा आहे. तिच्या 4 हातात असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या पुराणात आणि महात्म्यात वेगवेगळ्या वर्णन केल्या आहेत. आरसा, शंख, एक फळ आणि काजळाची डबी तिच्या हातात आहे असं कुणी सांगतात.
1: कुणी संस्कृत श्लोक म्हणतात त्यात ती चंद्रकोर धारण करणारी किंवा चंद्रासारखी कांती असणारी आहे आणि तिच्या हातामध्ये पाश, अंकुश, कमळफुल आणि बाण आहे.
0: तिचं दर्शन घ्यावं, शक्य तर फाल्गुनात होणारी तिची मोठी यात्रा बघावी आणि जवळच्या चक्रतीर्थात स्वतःला पावन करावं अशा इच्छेनं दरवर्षी दूरदूरचे यात्रिक तिच्या दर्शनाला येत असतात.
1: आदिशक्तीचं आणखी एक मनोहर रूप आहे उज्जैनीला. तिथे सतीच्या हाताचा कोपर गळाला असं मानलं जातं. प्रख्यात शक्तीपीठांपैकी हे एक पीठ. इथल्या देवतेचं नाव आहे हरसिद्धी.
0: उज्जैन नगरात रुद्रसागर तलावाच्या काठावरच या हरसिद्धी देवीचं सुरेख मंदिर आहे. हरसिद्धी ही परमारवंशीय राजांची कुलस्वामिनी. इथे राज्य करणारा प्रसिद्ध राजा विक्रमादित्य हा हरसिद्धीचा मोठा भक्त होता.
1: एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की दर 12 विक्रमादित्य आपलं मस्तक देवीच्या चरणी अर्पण करी आणि त्याच्यावरच्या अलोट प्रेमामुळे देवी त्याला पुन्हा जिवंत करी. असा चमत्कार 11 घडला. देवीच्या गाभाऱ्यात शेंदूर फासून ठेवलेले 11 मुखवटे त्याचीच साक्ष देतात.
0: हरसिद्धीची अवतार कथा आठवता नाही, तिचं आदिमायेचं मूळ दर्शन मनश्चक्षूंना होत राहत.
1: उमा धूर जटी सोंगटी खेळ खेळे उठावा करी दैत्यही त्याच वेळे.
0: प्रचंड असवे चंड दे तापलोका बहु संकटी त्या नसे कोणी त्राता.
1: महाभैरवा प्रार्थिती लोक तेव्हा हराच्या वरे सिद्ध हो आदिमाया.
0: तिने क्रूर बंधु द्वया मारिले ही नमस्कार हा घे हरसिद्धी देवी.
1: ललिता देवी आणि हरसिद्धीच्या दर्शनानंतर पुढच्या भागात पाहूया श्री चंदला परमेश्वरीचं सन्नती क्षेत्र. महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
0: आमचा पत्ता आहे
2: स्वामी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
0: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
5: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई आपण पण आपल्या ताई

श्रोतेहो, नेपाळमधील रसुआ जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून विविध देशातील आणि राज्यातील पर्यटक तिथं अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी, त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. श्रोतेहो, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचं नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचं हॉटेल किंवा ठिकाण, प्रवासाचा तपशील, कुटुंबियांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो अवश्य देण्याचं आवाहन करण्यात आले. या अंतर्गतच या पूरस्थितीत अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक दहा सत्याहत्तर, हेल्पलाईनची लँडलाईन नंबर 1 0231 2 65 92 32, 0231 2 65 92 32, लँडलाईन क्रमांक 2 0231 2 65 29 50, 0231 2 65 29 50. संपर्क साधताना अडकलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय आणि कोल्हापुरातील कायमचा पत्ता सांगावा. नेपाळमधील शेवटचं अचूक ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता किंवा शहर सांगण्यात यावं. मोबाईल क्रमांक किंवा व्हॉट्सअप नंबर, ओळखपत्राची माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर कोल्हापुरातील संपर्क साधणाऱ्या जवळच्या नातेवाईकाचा नंबर सुद्धा कळवण्यात यावा. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पुण्यकाळ सोहळा या अंतर्गत शनिवारी म्हणजे उद्या 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. दिव्य पुण्यस्मरण सोहळ्याअंतर्गत पालखी सोहळ्याचा मार्ग श्री सिद्धेश्वर महाराज समाधी मंदिर, पंचगंगा नदी ते पंचगंगा तालीम रोड, गंगावेश, रंकाळावेश स्टँड, धोत्री गल्ली, रेगे तिकटी आणि निजबोध मठी असा असणार आहे. या पुण्यस्मरण सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी म्हणजे 29 ऑगस्टपासून ते रविवारी 6 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम असणार आहेत आणि रविवारी 6 सप्टेंबरला श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा पुण्यकाळ सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. श्रोतेहो, तब्बल 53 दिवसांनी राजाराम बंधारा खुला करण्यात आला. पावसानं उघडीप दिल्यानं कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी ओसरलं आणि हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झालाय. तरीसुद्धा जिल्ह्यातील अजूनही 7 बंधारे पाण्याखाली आहेत. श्रोतेहो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:17 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याकरिता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देतील. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शिकागो, अॅशविले आणि न्यूयॉर्कला भेट देतील. न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये त्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील पोल्स्की सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनला देखील त्या भेट देणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत. अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन जवळपास चौपट होऊन 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात देखील 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात युद्ध रणगाड्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या 472 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते काल बोलत होते. सरकारने 2028-29 करिता 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 याच दिवशी या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यात एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत तर 56% खाती महिलांच्या नावावर आहेत. जनधन खातेधारकांना 41 कोटींहून अधिक रुपे कार्ड्स जारी करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा सण हा प्राचीन काळापासून देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळा आदराच्या भावनेचे प्रतीक आहे, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल महाराष्ट्रात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात, त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रेचा आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समारोप होत आहे. यावर्षी 3 जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा 57 दिवस सुरू होती. महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र छडी मुबारकचे अर्थात पवित्र दंडाचे पवित्र गुहा मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यावर्षी पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून जवळपास 5 लाखांहून अधिक भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. केरळमधील सबरीमाला मंदिर ओणम पूजेची सांगता झाल्यानंतर आज रात्री 10 वाजता बंद होणार आहे. ओणमच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी तिरुओणमच्या दिवशी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने मंदिरात ओणमच्या भोजनाचं थेट आयोजन केलं होतं. मासिक पूजेसाठी हे मंदिर 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा उघडणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये झालेल्या पीएसए बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिल कुमारने उपांत्य फेरीत आपला सहकारी खेळाडू वीर चौत्रानीवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी चौत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद अल शेरबिनीचा 3-1 असा तर वेलावनने मलेशियाच्या इन यो एनजीवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत वेलावनचा सामना हंगेरीच्या बालाज फारकास याच्याशी होणार आहे. महिलांच्या हॉकी विश्वचषकात नेदरलँड्समधील अॅम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून 5वं स्थान पटकावलं. 1974 मधील पहिल्या विश्वचषकात 4थे स्थान मिळाल्यानंतरची भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अमेरिकेतील सेंट लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं इतिहास घडवला आहे. ग्रँड चेस टूर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. गतविजेता फॅबियोनो कारुआनं याचा 15-13 असा पराभव करत दोन्ही रॅपिड सामने जिंकून आघाडी घेतली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित अवस्थेत संपला. सामनावीर सोनल दिनुषाने तळातील फलंदाजांना हाताशी धरून सामना अनिर्णित संपवण्यात यश मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. भारतानं श्रीलंकेला फॉल ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर मजल मारली. भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या भारताच्या देवदत्त पडिकलला मालिकावर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महापुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. 30 हून अधिक देशांमधील नागरिक बेपत्ता असून यात 290 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या 84 भारतीय नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार असून तेथून त्यांचं महाराष्ट्रात परतण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत पाकिस्तान थायलंड हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सुरू होणार आहेत. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. हवामान.
ओडिशा आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज

0: वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: प्रत्येक माणूस हा जगतच असतो, पण जीवन जगणं ही साधना आहे हे तो कधी लक्षातच घेत नाही। जीवन जगताना आपल्याला काय साधायचं आहे, आपलं काय साध्य आहे हेही तो ध्यानात घेत नाही। याचा परिणाम असा होतो की माणूस हा आपलं जीवन प्रवाह पतिताप्रमाणे जगत असतो। प्रवाहात एखादा ओंडका पडला की तो वाहत वाहत जातो, त्याप्रमाणे माणूस जन्माला आला की तो या संसाररूपी भवनदीत पडतो। मग तो ती भवनदी जशी नेईल तसं तो वाहत जातो। जीवनविद्येला हे मान्य नाही। जीवनविद्या सांगते की तुमच्या जीवनाला साध्य असलं पाहिजे, कारण आपण जन्माला आलो म्हणजे आपल्याला जगायचंच आहे आणि जगलं पाहिजे। काही लोक असं म्हणतात की मरेपर्यंत जगायचं आहे ना म्हणून जगतो आणि मरणाची आम्ही वाट पाहतो, तर काही लोक म्हणतात की आम्ही चैन चंगळ करण्यासाठी जगतो, काही लोक मौजमजा करण्यासाठी आम्ही जगतो असं म्हणतात, काही लोक आम्ही भक्ती आराधना करतो त्यासाठी आम्ही जगतो असं म्हणतात, तर काही लोक असं सांगतात की आयुष्यभर जगणं हा आपद्धर्म आहे आणि म्हणून आम्ही पाहिजे तसं जगतो। वास्तविक हे खरं नाही। वस्तुस्थिती अशी आहे की सबंध विश्वामध्ये पाहिलं तर विश्व ही एक सिस्टम आहे।

हे आपल्या ध्यानात येईल. लक्षात घ्या की विश्व हे कसं तरी आणि कुणाच्या तरी लहरीवर चाललेलं नाही, तर विश्व ही एक सिस्टीम आहे, ती एक व्यवस्था आहे, यामध्ये नियम आहेत आणि या नियमांवर सर्व चाललेलं आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की तू या विश्वात जन्माला आलास की या विश्वाचे जे नियम आहेत ते तुला लागू झाले हे तू ध्यानात घेतलं पाहिजे. मला पाहिजे तसं मी जीवन जगेन असं तू म्हणू शकत नाहीस. या विश्वात तू जन्माला आलास की विश्वाचे नियम तुला लागू होतात. क्रिकेट खेळू लागलात की क्रिकेटचे जे नियम आहेत ते तुम्हाला लागू होतात. त्या ठिकाणी टेनिसचे नियम पाहिजेत असं म्हटलं तर ते चालणार नाही. म्हणजे क्रिकेट खेळताना क्रिकेटचे नियम, फुटबॉल खेळताना फुटबॉलचे नियम, ऑफिसला तुम्ही गेलात की ऑफिसचे नियम, हे सगळं तुम्हाला लागू होतात. ऑफिसला वेळेवर गेलंच पाहिजे आणि ऑफिसमधून निघतानाही वेळेवरच निघालं पाहिजे. दिलेलं काम केलं पाहिजे आणि या नियमातच तुम्ही वागलं पाहिजे. या नियमाप्रमाणे जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला आउट म्हणण्यात येईल. सांगायचा मुद्दा असा की कुठेही जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला या नियमांप्रमाणे केलं पाहिजे. पुन्हा विश्वाचे जे निसर्ग नियम आहेत ते नियम सर्वांनाच आणि सारखेच लागू असतात. क्रिकेट खेळताना तो खेळ खेळणाऱ्यांना क्रिकेटचे नियम लागू होतात, फुटबॉलपटूंना फुटबॉलचे नियम लागू होतात. तसे विश्वाचे जे निसर्ग नियम आहेत ते निसर्ग नियम सर्वांनाच आणि ते सारखेच लागू असतात. हे निसर्ग नियम सर्व धर्मातील सर्व लोकांना सारखेच लागू होतात. तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, पारशी असो वा ज्यू, तुम्ही कुणीही असा, कुठल्याही धर्मातील सर्व लोकांना ते सारखेच लागू होतात. तुम्ही कुठल्याही धर्माचे असलात काय, कुठल्याही जातीचे असलात काय, कुठल्याही वंशाचे किंवा कुठल्याही भाषेचे असलात काय, निसर्गाचे नियम हे सर्वांनाच सारखेच लागू असतात. माणूस मग तो आफ्रिकेतील असो, इंग्लंडमधील असो, चीनमधील असो की अमेरिकेतील असो, निसर्गाचे नियम हे सर्वांना सारखेच लागू असतात. निसर्गाचे नियम सर्वांनाच लागू आहेत, पण आज काय होत आहे? आज धर्माधर्माच्या नावाखाली भांडणं, जातीच्या नावाखाली भांडणं, भाषेच्या नावाखाली भांडणं, वंशाच्या नावाखाली भांडणं चालतात. याचं कारण काय? याचं कारण असं की निसर्ग नियम आपल्याला लागू आहेत आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे हे माणसाला ठाऊक नाही. जीवनविद्या सांगते की निसर्ग नियमांप्रमाणे वागणं यालाच वास्तविक धर्म असं म्हणतात. निसर्ग नियमांप्रमाणे वागणं हा माणसाचा खरा धर्म आहे. या धर्माचं पालन जर आपण केलं नाही तर त्या ठिकाणी अधर्म होतो. अधर्म आला की परमेश्वराचा कोप होतो. परमेश्वर कोप करत नाही, पण निसर्ग नियमांप्रमाणे मात्र परमेश्वराचा कोप होतो. म्हणून निसर्गाचे नियम हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. आता निसर्गाचे नियम आणि परमेश्वराचा संबंध काय? तर निसर्गाचे नियम आणि परमेश्वर हे इनसेपरेबल आहेत, ते आपल्याला वेगळे करता येत नाहीत. निसर्ग नियम म्हटलं की परमेश्वर त्या ठिकाणी हजर असतो आणि परमेश्वर म्हटला की निसर्ग नियम त्या ठिकाणी हजर असतात, ते आपल्याला वेगळे करता येत नाहीत. जशी आपल्याला आपली कातडी म्हणजे स्किन ही वेगळी करता येत नाही, तसे निसर्गाचे नियम आपल्याला परमेश्वरापासून वेगळे करता येत नाहीत. तुम्हाला ते मानलेच पाहिजेत, नाही मानले तर तुम्ही आउट. तुम्ही जर ते नाही मानले तर तुम्हाला जीवन जगता येणार नाही, आणि म्हणून जीवन जगणं ही साधना, हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. जीवन जगणं ही साधना
आणि या साधनेत

0: अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे परमेश्वर. तो जर तुम्हाला नीट समजला नाही तर तुम्हाला सुख, यश आणि समृद्धी या ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. माणसानं सुख, यश आणि समृद्धी हे ध्येय आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे. जीवनविद्या मोक्ष हे ध्येय सांगत नाही, तर सुख, यश आणि समृद्धी हे ध्येय माणसानं आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे हे जीवनविद्या आपल्याला आवर्जून सांगते. या तीन गोष्टी प्राप्त होण्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे. तो जर आपल्याला समजला तर खऱ्या अर्थानं जीवन जगता येईल. तुम्ही म्हणाल की आता आम्ही जगतोच आहोत, काय आहे जे परमेश्वर मानतात तेही जगतात आणि जे परमेश्वर मानत नाही तेही जगतात. पण परमेश्वराला जे अनुभवतात त्यांचं जगणं आणि परमेश्वराला मानतात न मानतात त्यांचं जगणं यात फरक आहे. मानणे न मानणे या गोष्टी जीवनविद्येला मान्य नाहीत. एखादा मनुष्य ज्यावेळेला असं म्हणतो की त्या बाईला मी माझी बहीण मानतो, त्यावेळेला तो हे आपल्याच तोंडानं कबूल करतो की ती माझी बहीण नाही. तसं परमेश्वराला मी मानतो असं जेव्हा तू म्हणतोस तेव्हा परमेश्वरानं आपल्यावर कोप केला तर अशी तुला परमेश्वराची भीती वाटते. जीवनविद्या सांगते की परमेश्वराला मानणं न मानणं हा प्रश्नच नाही. कारण का? कारण तो आहे म्हणून सर्व आहे, तो आहे म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड चाललेली आहेत. तो वास्तविक काही करत नाही पण तो आहे म्हणून सर्व चाललेलं आहे. श्वासोश्वास चाललेला आहे, हृदयाचे ठोके पडतायत आणि म्हणून चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका असं म्हटलेलं आहे. आकाशात जो सूर्य आहे त्याच्या प्रकाशामुळे सर्व चाललेलं आहे. आपण काय म्हणतो, सूर्य प्रकाश देतो असं आपण म्हणतो. पण सूर्याला जर विचारलं तर तो सांगेल की मी काही देत नाही, मी केवळ आहे. पण सूर्याच्या प्रकाशामुळे सर्व चाललेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जर आपल्याला समजला नाही, तो जर उमजला नाही, तो ज्ञात झाला नाही, तर आपल्या जीवन जगण्याला काही अर्थ राहणार नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या

0: भक्ती मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: श्रोते हो, ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजातली ही रचना।

गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. भावा बहिणींमधल्या नात्याचा, पवित्र प्रेमाचा आणि अतूट अशा बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा साजरा केला जातो. श्रोते हो आज रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आणि त्याचवेळी भाऊ प्रेमानं आणि आदरानं या बंधाला स्वीकारत बहिणीच्या सदैव रक्षणाचं तिला वचन देतो. श्रोतेहो आजचा गीतबहार हा आधारित आहे याच पवित्र अशा गोड नात्यावर.

0: काजल या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातली ही रचना होती साहिल लुधियानवी यांची आणि संगीतबद्ध केली होती रवी यांनी. श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: श्रोते हो, या राखीला पार पौराणिक आणि ऐतिहासिक सुद्धा संदर्भ दिले जातात. महाभारतात श्रीकृष्णाच्या बोटाला रक्त आल्यानंतर द्रौपदीनं आपल्या भरजरी साडीचा तुकडा त्याच्या बोटाला बांधला होता आणि याच भरजरी तुकड्याचा उपकार मानून श्रीकृष्णानं तिचं रक्षण केलं होतं. श्रोते हो, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला अशा रचना आपल्याला आजही आढळतात. राजा हुमायू आणि कर्णावती राणी यांच्या संदर्भात सुद्धा असा आशय दिला जातो की मध्ययुगीन काळात मेवाडची राणी कर्णावतीनं संकटात असताना मुघल राजा हुमायूला राखी पाठवली होती आणि हुमायूनं त्यावेळी तिचा धर्म न बघता भावाचं हे कर्तव्य पार पाडत तिचं आणि तिच्या राज्याचं रक्षण केलं होतं. अशी ही अनमोल धागा आणि धर्माचा अर्थ सांगणारी राखी.

0: बेईमान या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, गीतमहार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दरवर्षी श्रावण महिन्यातला पौर्णिमेला साजरा केला जाणारा महत्वाचा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला अधोरेखित करणारा हा दिवस. बहीण भावाला ओवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याच्या मनगटावर राखी बांधते. श्रोते हो, रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे गाठ किंवा नातं. त्यासाठीच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी बहीण प्रार्थना करते. आजकाल केवळ रक्ताच्या नात्यापुरता हा सण मर्यादित राहिलेला नसून सुरक्षितता आणि प्रेमाची भावना जपणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला जातो.

0: श्रोते हो, रेशम की टोरी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.
0: श्रोते हो, आज रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस. आजचा गीतबहार हा कार्यक्रम हा याच आशयावर बेतलेला आहे. श्रोते हो, पुराणात अशी कथा सांगितली जाते की कृष्णाला एकदा जखम झाली आणि त्याच्या करंगळीतून रक्त येऊ लागलं. त्यानं करंगळीला बांधण्यासाठी पट्टी मागितली. त्याची बहीण सुभद्रा तिथंच होती, पण तिला आपल्या भरजरी वस्त्रातल्या कुठल्या वस्त्राची चिंधी श्रीकृष्णाला द्यावी हे लक्षात येईना. त्याचवेळी द्रौपदीला हे जेव्हा समजलं तेव्हा तिनं तातडीनं आपल्या भरजरी शालूचा एक तुकडा कापला आणि चिंधी म्हणून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. तो श्रीकृष्णानं बोटाला बांधला आणि द्रौपदीच्या निस्वार्थ आणि प्रेमाच्या या कृतीनं तो अत्यंत भावूक झाला. त्यावेळी त्यांनी स्वतःशी वचन दिलं की जेव्हा

माझ्या या बहिणीवर संकट येईल तेव्हा तिचा सन्मान करण्यासाठी मी धावून येईन. आणि पुढे वस्त्रहरणाशी याचा संबंध जोडला गेला. ज्यावेळी वस्त्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीनं सगळ्यांची याचना केली तेव्हा तिच्या मदतीसाठी कुणीच धावून आलं नाही. आणि ज्यावेळी तिनं श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा पूर्वी द्रौपदीनं दिलेल्या छोट्याशा चिंदीची परतफेड म्हणून तिला वस्त्र पुरवून तिचं त्यानं रक्षण केलं. श्रोते हो, भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण किंवा चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, अशी गीतं या प्रसंगावर आधारलेली आहेत. खरंच बहीण भावाचं पवित्र नातं या फक्त धाग्यात गुंफलेलं नसतं तर जन्मोजन्मीचं एकमेकांना दिलेलं वचनसुद्धा असतं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता छोटी बहन आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रक्षाबंधनचा सण जवळ आला की हमखास ओठावर येणारं हे गीत.

0: हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोतेहो, रक्षणाचं वचन प्रेमाचं बंधन घेऊन आलेला हा श्रावण, बहीण भावाच्या दृढ नात्याचा हा सण, रेशमाचा धागा प्रेमाचा बंध, रक्षाबंधनाच्या दिवशी पसरला आनंदाचा सुगंध. श्रोतेहो, हे विश्वासाचं प्रेमाचं नातं, भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट स्नेहाचं नातं, रक्षाबंधनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्रोतेहो, याचबरोबर आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. निवेदिका ईशा वायकुळा निरोप द्या.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 9:30 झाली आहेत. श्रोतेहो, वेळ झाली आहे उमंग या एनसीईआरटीच्या प्रायोजित कार्यक्रमाची.

आकाशवाणी बीड सादर करत आहोत मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.

आकाशवाणीवरून सादर करीत आहोत विशेष रूपक शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी.

0: मी जंगलात भटकलो, माणसात राहिलो आणि जे अनुभवलं तेच कागदावर उतरवून आवाजाच्या दुनियेतून लोकांपर्यंत पोहोचवलं असे मानणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्या। तात्यांचे जीवन म्हणजे साहित्य आणि नभोवाणी या दोन माध्यमांचा एक सुवर्ण संगम होता।
1: अगदी बरोबर। आणि श्रोते हो, यंदाचे वर्ष हे तात्यांचे जन्मशताब्दी वर्ष। या ऐतिहासिक आणि विशेष वर्षाचे औचित्य साधून तात्यांनी एका बाजूला बनगरवाडी, वावटळ सारख्या अजरामर कादंबऱ्या लिहून मराठी साहित्याला समृद्ध केले, तर दुसऱ्या बाजूला आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्माता म्हणून काम करताना प्रपंच सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून रेडिओ हे माध्यम घराघरात पोहोचवले। आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या लेखणीचा आणि नभोवाणीवरील त्यांच्या अथांग कर्तृत्वाचा घेतलेला हा एक विशेष मागोवा।
0: श्रोते हो, तात्यांच्या साहित्याचा विचार करताना 1955 साली प्रकाशित झालेली बनगरवाडी ही कादंबरी अग्रस्थानी येते। माणदेशाच्या दुष्काळी भूमीतून धनगर समाजाचे वास्तव त्यांनी यात मांडलं। तात्यांनी साहित्यातील या मैलाच्या दगडाला आकाशवाणीच्या माध्यमातून एका नव्या उंचीवर नेलं। चला जाऊया त्याच बनगरवाडीच्या पांढरीवर।

माणदेशाची ती पांढरी जिथं आभाळात ढग तर यायचे पण पाऊस पाडण्याऐवजी कोरडा वारा देऊन निघून जायचे, अशा या दुष्काळी बनगरवाडीत एक तरुण मास्तर

आपली बदली होऊन येतो. दूरवर पसरलेली सुकलेली शेत आणि ओसाड रस्ते पाहून मास्तर चक्रावून जातात आणि अशातच त्यांची भेट होते वाडीचे ज्येष्ठ नेते कारभारी यांच्याशी.

0: राम राम मास्तर।
1: राम राम। आपण?
0: मी या वाडीचा कारभारी। ओळखलं मास्तर, तुम्ही नवीन शिकवायला आलायसा, पण या ओसाड बनगरवाडीत पाव ठेवायला घाबरलोस का वाटत?
1: नाही कारभारी, घाबरलो नाही, पण हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी। ही पसरलेली ओसाड जमीन, ही शांतता आणि ती समोर दिसणारी इमारत, तीच का इथली शाळा?
0: होय मास्तर, तीच आमची शाळा, पण तिला शाळा म्हणण्यापेक्षा भिंतीचा सांगाडा म्हणा। काय करणार मास्तर, या बनगरवाडीत पावसाचा आणि आमची जन्मजन्मचं वैर बघा। दुष्काळानं माणसाची हाडं गोठले, तिथं पोटाची खळगी भरायला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मेंढरांच्या मागे पळावं लागतंय।
1: पण कारभारी, मुलांनी लहान वयातच असं मेंढराच्या मागे पळवून कसं चालेल? त्यांनी शिकायला नको, अक्षरांशी त्यांची ओळख व्हायला नको।
0: होय मास्तर, पण मास्तर, शहरातल्या माणसाला कागदावरची अक्षरं महत्वाची वाटतात, पण इथल्या पांढरीवर जगण्यासाठी आधी पोटाला भाकर लागते। पोरग 4 वर्ष मेंढरामाग गेलं तर 2 रुपये घरात येतात, पाटी पेन्सिल हातात धरून पोट भरत नसतंय मास्तर।
1: भरतय कारभारी, आज जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं। पोटाची भूक भागवणं हे शरीराचं काम आहे, पण मनातील अंधार घालवणं हे शिक्षणाचं काम आहे। तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे शाळेत पाठवा, मी त्यांना केवळ पुस्तकातलं शिकवणार नाही तर जगण्याची नवी वाट दाखवेन।
0: बोलायला काय मास्तर, शहरची शिकलेली माणसं तुम्ही, तुमचा शब्द ऐकायला चांगला वाटतो, पण ही बनगरवाडी सोपी नाही। आमचा रामा धनगर, आनंदा, जबा ही सगळी माणसं या कोरड्या मातीला घट्ट धरून बसल्यात। पाऊस रुसला, माती रुसली तरी आम्ही इथून हलत नाही, पण पोरांना शाळेत पाठवायचं म्हणजे त्यांच्या हातातील काठी हिरावून घेण्यासारखं आहे।
1: कारभारी, मी त्यांची काठी हिरावून घेणार नाही, उलट त्यांच्या दुसऱ्या हातात ज्ञानाची मशाल देईन। मला फक्त तुमची साथ हवी आहे। तुम्ही वाडीचे कारभारी आहात, तुम्ही जर गावाला सांगितलं तर लोक ऐकतील। मला एकदा संधी देऊन बघा
0: मास्तर। तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते बघा। आधी इथं मास्तर आले, पण वाडीचं हे रूप पाहून 2 दिवसात पळून गेले। तुम्ही मात्र टिकून राहण्याची भाषा करताय।
1: मी पळून जाण्यासाठी आलो नाही कारभारी, मी या वाडीला आपली मानली आहे। जोपर्यंत इथली मुलं पाटीवर अ हे पहिलं अक्षर गिरवत नाहीत, तोपर्यंत हा मास्तर इथून हलणार नाही।
0: बघा मास्तर, तुम्ही जर एवढ्या जिद्दीनं बोलताय तर हा कारभारी तुमच्या पाठीशी उभा राहील। उद्या सकाळीच मी रामा धनगराला आणि वाडीतल्या इतर माणसांना गोळा करतो, पोरांना शाळेत धाडतो, पण लक्षात ठेवा, मातीशी नातं जोडल्याशिवाय ही माणसं तुमची होणार नाहीत।
1: मला या मातीशी आणि तुमच्या माणसांशी नातं जोडायला नक्कीच आवडेल कारभारी।
0: चला तर मग मास्तर, आज रात्रीचा मुक्काम माझ्याच छपरावर करा। शेळाचं दूध आणि भाकर खाऊ। उद्यापासून तुमच्या शाळेची घंटा या बनगरवाडीत वाजू द्या।

0: रेडिओच्या माध्यमातून जेव्हा हा संवाद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तेव्हा श्रोत्यांना केवळ शब्द ऐकवले नाहीत तर मांदेशची ती तहानलेली माती आणि तिथल्या माणसांचा स्वाभिमान डोळ्यासमोर उभा राहिला.
1: तात्यांच्या आकाशवाणी कारकिर्दीचा सुवर्ण काळ ज्या कार्यक्रमाने गाजवला तो कार्यक्रम म्हणजे प्रपंच. ग्रामीण भागातील शेती, कुटुंब आणि बदलत्या काळाची गोष्ट तात्यांनी या मालिकेतून मांडली. या मालिकेतील गण्या आणि सुमीचा हा संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या मनावर राज्य करतोय.
2: अगे सुमी, आवर आवर झाली का नाही तुझी? सूर्य डोक्यावर आलाय, शेतात जायला उशीर होतोय आणि तू अजून घरातच घुटमळतीस होय.
3: ओ गण्या भाऊ, जरा दमानी घ्या. घरातली समधी ढोर वासर यांचं उरकून झालंय आणि धारा काढून शिदोरी बांधून झाली आहे माझी. तुम्ही नुसतं हुकूम सोडायला मोकळे आणि शेतातल्या विहिरीचं पाणी सुटलंय का बघितलं का ते आधी?
2: अरे वा, तुम्ही तर आज एकदम कारभारणी सारखी बोलायला लागली की. अग, मी भल्या पहाटेच उठून हिरीचं इंजिन चालू करून आलोय. खाली रानात पार पाणी तुम्हाला असणार आतापर्यंत.
3: खरं सांगताय का, नेहमी सारखंच इंजिन पेटलं नाही म्हणून परत आलाय सा. परवा सरपंचाच्या वाड्यातून आणलेली डिझेलची कॅन संपली होती ना.
2: अग, ते जरा काल संध्याकाळीच नवीन आणून ठेवली होती मी. सुमी, तुझ्या गण्याला काय पोरग समजलीस काय? शेताची काळजी तुला जेवढी त्यापेक्षा जास्त मला आहे.
3: हा घ्या, चहा घ्या आधी. पहा, गरमागरम चहा आणलाय. आणि ऐका, आज शेतात कापूस याचा गडी येणार होते आणि काल रात्री तात्या सांगत होत बाजारात कापसाचा भाव सुधारलाय. जरा नीट लक्ष ठेवा वजनाकडे.
2: चहा काय भारी केला सुमे, आणि भावाचं म्हणशील तर यावर्षी आपलं रान पिकणार बघा. पण तुला सांगतो, गावात ती नवी पतपडी सुरू झाली आहे ना, तिथून शेतीसाठी कर्ज घ्यायचं म्हणतो मी, नवीन अवजार आणू.
3: बघा हा गण्या, कर्ज काढणं सोपं असतं या, पण ते फेडता फेडता नाका तोंडात पाणी येतंय. तात्या नेहमी म्हणतात, शेतात राबावं स्वतःच्या ताकदीवर, दुसऱ्याची कुबडे घेऊन शेती होत नसते या. आधी हाय ते पीक नीट हातात येऊ द्या, मग बघू पुढच्या पुढं.
2: अग, तुझा हा तात्यांचा विचार अगदी बरोबर आहे म्हणा, पण सुमे, शेतीत बदल करायला हवा ना. आता ती जुनी पद्धत सोडून नवा विचार केला पाहिजे.
3: बदल करायला कोणी नाकारलंय, पण पाऊल जपून टाकलेलं बरं. चला आता चहा झाला असेल तर शिदोरी उचला, मी पण येते पाठी मागून.
2: हाल बाई, मग आज रानात चांगलं राबायचंय. सुमी, तू पाठीची असलीस ना की कितीही कठीण प्रपंच असला तरी सोपा वाटतो बघ.
3: चला आता, जास्त कौतुक करू नका, शेतात काम खोळंबली असती.

0: हा साधा रोजच्या जगण्यातला संवाद ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र त्या काळी रेडिओला कान लावून बसायचा. तात्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातून घेतलेली माणसांची अचूक पारख या प्रपंचच्या पात्रांमध्ये ओतली होती.
1: श्रोते हो, तात्यांनी केवळ नभोनाट्यच लिहिली नाहीत तर आकाशवाणीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखती हा एक अमूल्य ठेवा आहे. पु ल देशपांडे आणि स्वतःचे थोरले बंधू गदी माडगुळकर यांच्याशी तात्यांनी साधलेला संवाद आजही मार्गदर्शक ठरतो.
0: तात्या एका मुलाखतीत गदिमांना विचारतात, अण्णा तुमच्या गाण्यांमध्ये ही जी मातीची ओढ दिसते ती आपल्याला मानदेशनं दिली की आपल्या गरिबीनं? त्यावर गदिमांनी दिलेले उत्तर

0: नागझिरा या पुस्तकांमधून त्यांनी वन्य जीवनाचा जो कॅनव्हास उभा केला होता तो थक्क करणारा आहे.
1: आणि हीच निसर्ग भ्रमंती त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येही जिवंत केली. तात्यांनी वन्यजीवांवर आधारित अनेक विशेष ध्वनिरूपके तयार केली. जंगलातील रात्रीचे गूढ, प्राण्यांचे आवाज आणि निसर्ग रक्षणाचा संदेश त्यांनी रेडिओवरून इतक्या प्रभावीपणे मांडला की श्रोत्यांना घरात बसून जंगलाची सफर केल्याचा अनुभव मिळायचा.

0: व्यंकटेश माडगुळकर यांनी एकाच वेळी कागदावरचे शब्द आणि हवेतले सूर या दोन्हींवर आपले अधिराज्य गाजवले. पुस्तकांचे पान आणि आकाशवाणीच्या लहरी या दोन्ही माध्यमातून त्यांनी दिलेला माणदेशी संस्कृतीचा ठेवा आजही तितकाच ताजा आहे.
1: तात्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून आणि आकाशवाणीच्या समृद्ध इतिहासातून ते सदैव आपल्यासोबत राहतील अशा या महान शब्दप्रभूला आणि नभोवाणीच्या शिल्पकाराला स्मृती दिनानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

आत्ताच आपण मराठी साहित्याचे आणि नभोवाणीचे थोर शिलेदार व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. शब्द आणि सूर तात्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. निवेदन अपर्णा खोपटीकर आणि सुप्रभा जोशी. सहभाग कारभारी योगीराज बच्चे. मास्तर प्राध्यापक केशव भागवत. गण्या विशाल वाघमारे. सुमी सुप्रिया गायकवाड. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. श्रोते हो, आज रक्षाबंधनाचा पवित्र सण. लहानपणापासून सवंगडांप्रमाणे वावरलेले आपले बहीण भाऊ बघता बघता मोठे होतात, पण लहानपणची ती गंमत मात्र मनात कायम राहून जाते. लहानपणच्या तक्रारी, कुरबुरी, आईच्या मागे लावलेला घोषा, एकमेकांच्या तक्रारी सांगणं, हे सगळं गोड आठवणींच्या रूपानं कायमस्वरूपी आपल्या मनात रुंजी घालत राहतं. ऐकूया असंच एक बालगीत.

या बालगीतातून लहानपणच्या आपल्या आठवणी अधोरेखित होतात. श्रोते हो, लहानपणी एकमेकांची भांडं तर रागवत चिडत कधी गळ्यात गळा घालून लहानाचे मोठे होणारी ही भावंडं अचानक एक दिवस खूप प्रगल्भ होऊन जातात. आणि ज्यावेळी बहीण आपलं घर सोडून सासरी नांदायला जाते तेव्हा तर त्या भावाला तिची आठवण आपसुकच येत राहते. पण तरीसुद्धा हे नातं अबाधित असं असतं. लहानपणच्या खोड्या ह्यानंतर मर्मबंधातील ठेवीत रूपांतरित होतात आणि कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
4: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
6: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
7: तात्या, दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
6: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
7: वय, दातासाठी एक नंबर.
1: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
8: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
1: बस
2: बस
1: समजलं।
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे। आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, 10:30 झाली आहेत, वेळ झाली आहे इंद्रधनु या कार्यक्रमाची।

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अगदी खूप साऱ्या शुभेच्छा. रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा हा महत्वाचा सण, यात प्रेम आपुलकी विश्वास जाणवतो. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं तिला वचन देतो. थोडक्यात रक्षण हा या सणाचा मूळ गाभा आहे असं म्हणायला हवं. मग मंडळी थोडासा विचार करूया, रक्षण हे फक्त भावानं बहिणीचंच करावं का, की जबाबदार माणूस म्हणून आपणही काही गोष्टींचं रक्षण करायला हवंय? एक जबाबदारी म्हणून, एक कर्तव्य म्हणून आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच काही प्रतिक्रिया ऐकणार आहोत आणि आपल्या जबाबदाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत.
1: जय जय

0: श्रोतेहो, आपल्या देशाच्या सर्व दिशांच्या सीमेवर आपले जवान त्यांचं कर्तव्य बजावत असतात. देशाचं रक्षण म्हणजेच देशवासियांचं रक्षण. या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून देशाच्या विविध भागातून या जवानांसाठी रक्षाबंधनच्या निमित्तानं राख्या पाठवल्या जातात. हे कार्य गेली 27 वर्ष करणाऱ्या विवेकानंद ट्रस्ट संस्थेचे किशोर घाडगे हे आज आपल्याबरोबर आहेत. या कार्याविषयी आता त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया. नमस्कार किशोर घाडगेजी.
1: हा नमस्कार.
0: गेली 27 वर्ष तुम्ही विवेकानंद ट्रस्ट या संस्थेमार्फत सैनिकांसाठी सीमेवर राख्या पाठवण्याचा संकल्प करत आहात, तर त्या संकल्पाची सुरुवात कशी झाली याबद्दल थोडस सांगा.
1: ज्यावेळी कारगिल युद्ध झालं त्यावेळी युद्धाच्या वेळी संपूर्ण देशभरात देशभक्तीचं वातावरण तयार झालं. त्यावेळी आम्ही आमच्या ट्रस्टच्या वतीनं जे त्या ठिकाणी कारगिल युद्धावर जे सैनिक लढत होते आपल्या जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातले त्यांच्या कुटुंबियांचा आम्ही सत्कार केला, व्याख्यानाचं आयोजन केलं आणि मशाल मिरवणूक काढली होती. त्यावेळी संपूर्ण देशभरात आणि कोल्हापूर शहरात देखील अतिशय देशभक्तीचं वातावरण होतं. त्यावेळी लगतच रक्षाबंधनचा सण होता. आमच्या डोक्यात कल्पना आली की जर आपण लोकांना आवाहन केलं म्हणजे राखी पाठवा म्हणून सीमेवर तर सैनिकांच्या प्रती आपल्या भावना पोचतील या हेतून आम्ही आवाहन केलं आणि त्या वर्षी प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्तपणे सरशा बोलायला गेलं की 10 बाय 12 अशा 2 रूम आमच्या भरून एवढ्या मोठ्या प्रमाणात राख्या आल्या. मग त्यावेळी आम्ही कोल्हापूरचे जनरल थोरात होते त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क साधून त्या थेट सीमेवर पोस्टाने पाठवल्या. पुढच्या वर्षी असं निदर्शनाला आलं की लोकांनी स्वतःहून तयारी केली आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला सांगितलं की या वर्षी देखील आम्ही राख्या गोळा केलेल्या आहेत ते आम्हाला पाठवायचे आहेत. जन भावनेतून या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. 1999 सालापासून झाली आणि गेली 27 वर्ष हा उपक्रम सुरू आहे.
0: तुम्ही जेव्हा राख्या या पाठवता त्यांच्या भावना काय असतात?
1: ज्यावेळी राख्या आमच्याकडून जातात त्यांना त्यावर त्यांच्याकडून बांधल्या जातात त्यावेळी सैनिकांच्या कडून अतिशय एक आपल्या भगिनीनं आपल्यासाठी राखी पाठवली आणि म्हणजे ती रक्ताच्या नात्याची नाही परंतु देशभावनेच्या किंवा देश रक्षाबंधनाच्या भावनेतून पाठवली तर ते सैनिकांची अशीच प्रतिक्रिया असते की यामुळे आम्हाला निश्चित या ठिकाणी बळ मिळते आणखी आम्ही जास्त जोमाने या ठिकाणी काम करू शकतो आणि एक आपलेपणाची भावना सैनिकांच्या कडून व्यक्त होते.
0: गेली 27 वर्ष तुम्ही या कार्यामध्ये आहात, एखादा प्रसंग सांगू शकाल का की जो लक्षात राहिला या उपक्रमांतर्गत?
1: उपक्रमांतर्गत बरेच प्रसंग लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आता कोल्हापुरातील वारांगणा सखी संघटना म्हणून आहे त्यांच्या संघटनेकडून दरवर्षी प्रतिवर्ष आम्हाला राख्या येतात. त्याचबरोबरीने गेल्या वर्षी तर एका मुलीनं आपल्या वाढदिवसाचे खाऊचे पैसे लोकांनी दिलेले त्याच्यातून राख्या खरेदी करून सैनिकांसाठी पाठवले. असे बरेच प्रसंग आहेत म्हणजे त्या निमित्ताने हे सिद्ध होते की जरी सैनिक तिकडे असले तरी जनतेच्या मनात त्यांच्या प्रती देशभक्तीची भावना ही अतिशय तीव्र आहे.
0: बरोबर.
1: आणि लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे की त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या शाळा महाविद्यालयात आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत म्हणजे सुरुवात देखील केली नसली पाम्पलेट आमची गेली नसली तरी देखील शाळा सुरू झाली की प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्या जातात सैनिकांसाठी. त्यामुळे शाळेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणाचा हा एक भागच झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक हजारो लोकांची त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची हजारो कुटुंबांची यामध्ये एक भावनिक गुंतवणूक म्हटली तर हरकत नाही. या उपक्रमाला या वर्षी देखील करवीरकर भगिनींचा अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील 1 लाखाहून राख्या जमा झाल्यात. मी या राख्या मराठा बटालियन TA सुपूर्त केलेल्या आहेत. त्या जवानांना लवकरच पोहोचतील आणि देशभक्तीच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा करवीरकर

0: भगिनींचे मी आभार मानतो.
1: श्रोते हो, प्रत्यक्ष सीमेवर कर्तव्य बजावत असताना, घरापासून दूर असताना एका सैनिकाची खरंच काय मानसिकता असेल. पण अशा या देशातल्या विविध प्रांतातल्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या बघितल्या की या सैनिकांना खरंच खूप आनंद वाटत असेल ना. हेच आता ऐकूया सैन्यातील या निवृत्त ज्येष्ठ व्यक्तींकडून. सुरुवातीला निवृत्त सुभेदार एन एन पाटील यांची प्रतिक्रिया.
2: मी आर्मी मधून रिटायर होऊन आज 50 वर्ष झाली. स्वामी विवेकानंद ट्रस्टचे आम्ही ट्रस्टी आहोत, कर्नल गायकवाड साहेब आणि सुभेदार एन एन पाटील साहेब. आणि आमच्या थ्रू 1999 पासून अगदी करेक्ट आजपर्यंत कमांडिंग ऑफिसर जे आहेत 109 ते बटालियनचे बाजपेयी सर, सुभेदार मेजर संतोष एकोणीस साहेब, मग ते सगळ्या राख्या 25 तारखेला गोळा करून ते तिथं देणार. आणि त्या लगेच संध्याकाळच्या गाडीनं तर तिकडे त्या राख्याचे जे खोके आपल्या सगळ्या मुलींच्याकडनं आले असतात, शाळेच्या बहिणीकडून म्हणा आणि शाळेच्या मुलीकडून, तिथं कमी स्टाफ असतो, तेवढ्याच लोकांना घेऊन बांधतो आम्ही आणि बाकीचे उरलेले तिकडे पाठवून देतो. त्या ठिकाणी सैनिक म्हणून मला स्वतः अनुभव असा आहे, फार पूर्वीची गोष्ट अशी होती की चिठ्ठी जरी आली तर मी उड्या मारत त्या पोस्टमनकडे पळत जायचं, पोस्टमन यायचं नाही पण आपल्यातला जे माणूस कलेक्शन आल्यानंतर. तर तशा प्रकारे यांची जी राखी मुलींची आलेली आहेत ते फार प्रेमानं आणि आनंदाने करतात आणि रक्षासाठी त्या सैनिकाचं मन इतकं स्ट्रॉंग होतं त्यावेळेला, समाधान वाटतं. आणि त्यामुळे मी देशासाठी मी काय करतो, माझ्यासाठी कोणी लक्ष ठेवणारे आहेत, माझ्यासाठी कोणी राखी पाठवणार, माझी बहीण आहे माझ्या पाठीची, हा एक भाव मनात राहतो. आणि हे सगळे मनात भाव राहिल्यानंतर त्याचा एक उत्साह असाच राहतो की ते पुढच्या राखीची पौर्णिमेची देखील वाट पाहणारे लोक आमच्याकडे लोक आहेत. मी ज्यावेळी गेलो त्यावेळी राख्या अशा इनानिमस म्हणजे कंबाईनली येत नव्हत्या, परंतु आमच्या निरनिळ्या बहिणीकडनं निरनिळ्या गावातल्या काही लोकांकडनं येत होतो. आणि पंजाब मध्ये असताना लढायला जात असताना त्या राखीचा वेळ देखील होती त्यावेळेला. आम्ही कारण 65 लढाई केली आहे मी, 61 केली आहे, 62 केली आहे, 71 केली आहे बांगलादेशाची. सुमारला तिथल्या ज्या मुली आम्हाला पोहोचवायला त्या गाड्या आमच्या जाताना बघायच्या, त्या मुली आम्हाला राखी बांधायचे, गंधा टिळा लावायचे. त्याच्यावरनं माझा अनुभव आत्ता आम्ही जे पाठवतो त्यांच्याकडनं जे मला पत्र येतात, फोन येतात, साहेब आपण पाठवलेल्या राख्या मिळाल्या, आम्ही बोर्डरवरच्या जास्तीत जास्त लोकांना वाटलं बांधलं. आणि मग एक दुसरेच बांधून घेतात ते, परंतु दे ऑल ऑफ देम आर इन बोर्डर, तिथे काय बहिणी नाहीत किंवा तिथे काय त्यातील लेडीज नाहीत कोणी. आणि अशा प्रकारचा आनंद साजरा करतो. पण पूर्वी हे प्रमाण फार कमी होतं, 1999 लढाई नंतर याला खूप जोर मिळालेला आहे. पूर्वी अगदी इंडिव्हिज्युअली कोणाकोणाची यायचे आणि त्याच्यातच खूप आनंद मानायचे आणि त्याच्यावेळी एकेकाच्या घरचे 5-5, 10-10 लाडके आल्या तर त्या भावांना सगळे वाटायचे.
1: आता ऐकूया दिलीप भागवत यांची प्रतिक्रिया.
3: मी 1977 ते 1990 काम केलं, त्यानंतर रिटायरमेंट घेतली आणि मी मलेशियाला गेलो 10 वर्षाकरता. असं आहे की या राख्या जवान जे असतात त्यांना ते वाट बघत असतात या राख्या आपल्याला केव्हा मिळतील, आणि ते एन्जॉय करतात सगळेजण जवान लोक. आणि या सर्व ठिकाणी बॉर्डर वरती आपल्या पोहोचवल्या जातात. अनफॉर्च्युनेटली मी बॉर्डर वरती पोहोचलेलो नव्हतो, मी इतर ठिकाणी पोहोचलेलो होतो, पण आम्हाला कधी कधी ते ट्रान्सपोर्ट मधून त्या बॉक्सेस त्या राख्यांच्या पुढे नाही लागायच्या, ते त्यांना एकदम खुश व्हायचे, सगळे हात पुढे करायचे, लगेच बांधून द्यायचे. तर जेव्हा जवान लोक ऑफिसर लोक बॉर्डरला पोस्ट केलेली असतात तेव्हा ते फॅमिली त्यांच्या बरोबर नसते, त्यांच्या फॅमिली मागे राहिलेले असतात, पीस स्टेशन मध्ये असतात. आणि बॉर्डर वरती किती दिवस ते 24 तास सर्व्हिस असल्यासारखं असतं.
4: बरोबर.
3: त्यामुळे आता एक हा जो विरंगुळा मिळतो राखी मिळाल्यानंतर तो त्यांच्या मनावर लक्षात राहतो, चांगला
4: चांगलाच
3: असतो आणि वेअर लुकिंग फॉरवर्ड टू इट.

0: श्रोते हो, देशाच्या सीमेवर रक्षण करणारा प्रत्येक सैनिक हा आपला भाऊच आहे असं आपण मानत असतो, आणि म्हणूनच हा राखी पाठवण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहानं आणि अगदी उत्स्फूर्तपणे राबवला जातो. पण ज्या बहिणीचा भाऊ खरंच सैन्यात आहे तिच्या भावना या आजच्या सणादिवशी काय असतील हे आपण आता जाणून घेणार आहोत डॉक्टर जान्हवी कुलकर्णी यांच्याकडून.
1: नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी अविनाश कुलकर्णी. रक्षाबंधन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते बहीण भावाचं सुंदर असं नातं. बहिणीने भावाच्या हाताला बांधलेली राखी आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी राहण्याचं न बोलता दिलेलं वचन. माझ्यासाठी रक्षाबंधन खूप खास आहे कारण माझा भाऊ भारतीय सैन्यात ENT सर्जन म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासून ज्याच्या हाताला मी राखी बांधली तोच आज सैन्याचा युनिफॉर्म घालून देशासाठी आपलं कर्तव्य बजावत आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काळात त्याने डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी खूप धैर्याने पार पाडली. परिस्थिती कठीण होती पण अशा वेळीही शांत राहून आपलं काम आणि आपली जबाबदारी पूर्ण करणं म्हणजे काय हे मी त्याच्याकडून शिकले. त्या काळात माझी वहिनी सुद्धा त्याच्यासोबत होती. तिनेही खूप धैर्याने आणि सकारात्मक राहून त्याला साथ दिली. त्या दोघांचा मला खूप अभिमान आहे. खरं सांगायचं तर माझ्यासाठी माझा भाऊ फक्त एक मोठा भाऊ नाही तर माझा इन्स्पिरेशन आहे. आयुष्यात सकारात्मक कसं राहायचं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी शांतपणे कसा सामना करायचा, आपल्या कामाशी प्रामाणिक कसं राहायचं, या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडून शिकले. अगदी माझ्या अभ्यासापासून ते रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत त्याने मला नेहमी मोटिवेट केलं आहे. माझ्यासाठी तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे पाहून मला नेहमीच आणखी चांगलं करण्याची, आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आणि आजचा हा माझा संदेश फक्त माझ्या भावासाठी नाही तर भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिकासाठी आहे. आपण आपल्या घरात सुरक्षितपणे सण साजरे करतो, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहतो, निश्चिंतपणे झोपतो, कारण कुठेतरी आपले सैनिक आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी सदैव तयार असतात. प्रत्येक सैनिकाला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीकडे जाता येईलच असं नाही आणि प्रत्येक बहिणीला आपल्या भावाच्या हातावर स्वतः राखी बांधता येईलच असं नाही. पण अंतर कितीही असलं तरी त्या राखीमधलं प्रेम, आशीर्वाद आणि अभिमान कधीच कमी होत नाही. दादा, मला तुझा खूप अभिमान आहे आणि नेहमीच माझ्यासाठी तू एक इन्स्पिरेशन राहशील. आणि भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिकाला एवढंच सांगावं असं वाटतं, देशातील असंख्य बहिणींचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या धैर्याला, त्यागाला आणि देशसेवेला मनापासून सलाम. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.

श्रोते हो, देशरक्षण हा सैनिक धर्म आहे आणि समाजात वावरत असताना काही गोष्टींचं रक्षण हा आपला सुद्धा नागरिक म्हणून धर्म आहे. अगदी आपल्या स्वतःपासूनच याची सुरुवात करूया. स्वसंरक्षणानं स्वतःचं रक्षण करणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. मग तो पुरुष असो वा स्त्री, कुणाशी वाईट वागू नका पण अन्याय सुद्धा सहन करू नका ही शिकवण आपल्याला मिळते. या स्वसंरक्षणाबद्दलच आता आपण ऐकणार आहोत अनघा नाईक यांनी.

0: तुमच्याकडून।
1: नमस्कार श्रोते हो, मी अनघा नाईक सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते। जगात पहिलं रक्षाबंधन कधी झालं व कोणी केलं याबद्दल हिंदू पौराणिक कथांमध्ये वेगवेगळ्या रंजक अशा कथा दिलेल्या आहेत। पहिलं रक्षासूत्र देवी शचीनं इंद्रराजाला बांधलं होतं। देव आणि दानव यांच्यात घनघोर युद्ध झालं ज्यामध्ये असुरांचं पारडं जड झालं। म्हणून देवी शची हिने मंत्रोच्चार करून एक पवित्र रेशमी धागा इंद्राच्या मनगटावर बांधला होता। या शक्तीने इंद्राने युद्ध जिंकलं अशी मान्यता आहे। द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा तर सर्वश्रुतच आहे। रक्षाबंधनाची कल्पना ही सुरक्षिततेच्या आणि सन्मानाच्या भावनेशी निगडीत आहे असं म्हणायला हरकत नाही। आज आपण बदलत्या काळात जर आढावा घेतला तर या सुरक्षितपणाची भावना स्त्री पुरुष दोघांनाही आहे। तसेच सामाजिक ऐक्यासाठी सुद्धा जात पात पंथ विरहित समाज घडवण्याची गरज आहे। राष्ट्रसेविका समितीमध्ये समाजातील सर्व वर्गातील भगिनींना या निमित्ताने राख्या बांधल्या जातात आणि याचं कारणच असं आहे की समाजात ऐक्याची भावना आणि वेळप्रसंगी महिलांनी महिलांसाठी भगिनी भावनेतून उभं राहिलं पाहिजे ही भावना जोपासावी। सीमेवरील जमानांसाठी आपण राख्या पाठवतो कारण त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित वातावरणात वावरतो। समाजातील अंध अपंग व्यक्ती बौद्धिक अक्षम व्यक्ती यांनाही अशा सामाजिक सुरक्षिततेची गरज आहे। आजच्या आयुष्याचा जर आढावा घेतला तर माणूस घरातून बाहेर पडला मग तो स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे तर घरी पोहोचेपर्यंत अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं। वाढती गुन्हेगारी, आतंकवाद, सामाजिक विषमता, वाहतुकीचं नियमन, मग या सगळ्यातून सुरक्षित राहण्यासाठी आपण स्वतः काही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत। जसं की स्वतःला स्वसंरक्षण बनवणं, आपली स्वतःच्या संरक्षणाची क्षमता वाढवणं, म्हणजेच मग जुडो कराटे शिकणं आलं, लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणं इत्यादी गोष्टी आपण करू शकतो। तसेच शारीरिक प्रशिक्षणाबरोबर स्वतः मानसिकताही कणखर बनवणं ही काळाची गरज आहे। कारण असे अनेक प्रसंग अचानक उद्भवतात आणि त्याची आपल्याला सवय नसते, म्हणून अशा प्रसंगांना सामोरे जात असताना आपण मनावर स्वसंरक्षण सज्जतेचे संस्कार करून घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता यातूनच तयार होईल। याबरोबर सोशल मीडियावरून होणाऱ्या नॅरेटिव्हचाही बडीमार असतो, त्यामध्ये काय बरोबर काय चुकीचं ह्या आशयाला येणं हे सुद्धा एक आव्हानात्मक बाब आहे। आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं आजच्या काळातलं बदललेलं पंचमहाभूतांचं समीकरण ज्यामध्ये पर्यावरण सुरक्षित समतोल राखणं आणि मानवाला देखील त्यातून धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीनं या पंचमहाभूतांचं संवर्धन करणं ही खरी काळाची गरज आहे।
0: श्रोते हो, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे। त्याला समाजात राहायला आवडतं, तसंच समाज सुद्धा त्याला कधी एकटं पाडू देत नाही, पण त्याचबरोबर तो देखील समाजाचं काही देणं लागतो हे त्यानं लक्षात घ्यायला हवं। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या समाज विघातक गोष्टींना आपण विरोध करायला हवा। आपली जी सामाजिक संपत्ती आहे त्याचं देखील आपण रक्षण करायला हवं आणि तेच आपलं खरं कर्तव्य आहे। याविषयी आता आपण ऐकणार आहोत ऍडव्होकेट पल्लवी देशमुख यांच्याकडून।
2: नमस्कार, मी ऍडव्होकेट पल्लवी केतन देशमुख। रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी बहिणी भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजेच एक पवित्र धागा विधिवत बांधतात। या सणाशी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा निगडित आहेत। इंद्र इंद्राणी, कृष्ण द्रौपदी, राजा बली आणि माता लक्ष्मी, यम यमुना इत्यादी। ओम येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबंधामी रक्षे माचल माचला। म्हणजेच ज्या शक्तिशाली रक्षासूत्राने राजा बलीला बांधले होते तेच रक्षासूत्र मी तुला बांधत आहे, हे संरक्षण नेहमी अचल राहो, असा या श्लोकाचा अर्थ आहे।
3: रक्षण या शब्दाचा विस्तृत अर्थ आता आपण पाहूया। रक्षण हे केवळ बहीण भाऊ या नात्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण आपणाशी संबंधित सर्व गोष्टींचं, नात्यांचं, देशाचं, निसर्गाचं

0: पर्यावरणाचं आणि सामाजिक संपत्तीचं रक्षण असा अर्थ घेऊया.
1: सामाजिक संपत्तीचे रक्षण. सामाजिक संपत्ती म्हणजे सर्व समाजाच्या मालकीची संपत्ती, सार्वजनिक संपत्ती. यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं की बागा, रेल्वे, बस, शाळा, रस्ते, गड किल्ले, सरकारी दवाखाने, ऐतिहासिक वास्तू, राष्ट्रीय स्मारके इत्यादी. या संपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. या संपत्तीचे नुकसान म्हणजे आपले व आपल्या देशाचे आर्थिक नुकसान. आपण छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करू शकतो, जसं की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, सार्वजनिक वस्तू जबाबदारीने वापरा, तोडफोड नको, गड किल्ले स्वच्छ ठेवूया, आपल्या खाणाखुणा तिथे नको ठेवूया, प्लास्टिक पिशव्या, डिशेस, ग्लास, चमचे नको वापरूया, कापडी पिशवी, लाकडी चमचे, पत्रावळी इत्यादी वापरूया, पाणी, वीज, पेट्रोल यांचा अपव्यय नको, योग्य वापर करूया, सोलर एनर्जीकडे वळूया, वृक्षारोपण करूया. लहान मुलांना आणि तरुणांना सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी जागृत करूया.
0: चला तर मग आपण सर्वजण आज या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सामाजिक संपत्तीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया. धन्यवाद.

0: आणि श्रोते हो, आपली आणखी एक जबाबदारी, ती म्हणजे आपलं जीवन सुकर करणारा आपला हा निसर्ग तसंच हे पर्यावरण यांचं रक्षण करणं. वाढत्या शहरीकरणानं, प्रदूषणानं पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपल्याला दिसतोय, पण तो थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. यासाठी पहिलं पाऊल आपणच का उचलायला नको? त्याचं रक्षण खरं तर आपण सर्वांनी मिळून करायला हवं, तरच आपली पुढची पिढी सुखी होणार आहे. या पर्यावरण रक्षणाविषयीच आता आपण जाणून घेणार आहोत तृप्ती देशपांडे यांच्याकडून.
1: नमस्कार. रक्षाबंधन हा सण तसा सगळ्या बहिणींचा लाडका सण आहे, एकदम जिव्हाळ्याचा. भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला खूप मोठं महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी एखादं राज्य दुसऱ्या राजाला आपल्या मदतीसाठी राखी पाठवून बोलवत असत, आणि त्या राखीचा मान ठेवून तो राजाही यांच्या मदतीला येत असे. भारतीय परंपरेत अनेक कथाही प्रचलित आहेत. त्यापैकी प्रसिद्ध कथा आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदीची. श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत होऊन रक्त येत असताना द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या हाताला बांधला. तिच्या या प्रेम आणि आपुलकीने श्रीकृष्ण प्रभावित झाले. पुढे द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले अशी श्रद्धा आहे. आपल्या संस्कृतीत सगळे सणवार हे असे माणसामाणसातील नाती जपणारे, तसेच निसर्गाचेही मानवाशी नाते टिकवणारे, त्यावर खोलवर विचार करून ऋतूंनुसार छान रुजवलेले आहेत. नुकतंच 15 ऑगस्टला आपण देशाचे, इथल्या परंपरांचे पायिक होण्याचे वचन दिले आहे. शाळेत लहानपणापासून प्रतिज्ञा म्हणत आलेलो आहे, ती प्रतिज्ञा खरी करण्याची वेळ आली आहे. म्हणजे जसे भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी खरंच नेहमी उभे राहिले पाहिजे, तसेच आपण आपल्या मातीचे रक्षण केले पाहिजे. तिच्याशी आपली जुळलेली नाळ ही विसरून न जाता त्यावर गंभीरपणे काम करायला सुरुवात केली पाहिजे. उशिरा का होईना, जागे झाले पाहिजे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं आता होणार नाही. आपल्यालाच आपल्या मातीसाठी उभं राहिलं पाहिजे. कोरोना काळात ज्या गांभीर्याने आपण सगळ्या भाज्या किंवा घरात येणारा प्रत्येक पदार्थ वस्तू तपासून घेत होतो, धुवून

घेत होतो, कारण त्यामधून विषाणू आपल्या घरात येण्याची दाट शक्यता होती. त्या सर्व अवघड भीतीदायक काळातून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतर त्या अनुभवातून शहाणं होण्याऐवजी अजूनही आपल्या घरात रोजच विषयुक्त भाजीपाला आपण आणतोच आहोत आणि खातोच आहोत. प्लॅस्टिकचा भरमसाठ वापर आणि वर्गीकरण न करता घंटागाडीतून दिला जाणारा एकत्र कचरा, या सगळ्यामुळे आपण भारत मातेला पर्यायाने मातीला दिलेल्या वचनाच्या विरुद्ध जाऊन रासायनिक घटकांचा प्रचंड वापर करून आपल्या मातीचे पूर्ण विष करण्याकडे वाटचाल चालू आहे. ती थांबवणेही आपल्याच हातात आहे. त्यामुळे चला आपण या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या या सगळ्यात महत्वाच्या अगदी आपल्या जगण्याशी निगडीत असलेल्या नात्याचा विचार करून मातीला एक वचन देऊया तिच्या रक्षणाचे. आजपासून जितके कमी केमिकल माझ्या घरातून बाहेर पडेल तेवढे कमी करण्याचा मी प्रयत्न करेन. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा जास्तीत जास्त अवलंब करेन. फिनेलच्या ऐवजी बायो एन्झाईम वापरेन. माझ्या घरचा प्लॅस्टिक कचरा, ई वेस्ट, काच असा वेगवेगळा कचरा विलगीकरण होऊनच रिसायकलिंगसाठी दिला जाईल. माझ्या घरातील हिरवा कचरा उत्तम प्रतीच्या कंपोस्टमध्ये रूपांतरित करेन आणि घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवीन. आणि हे मी सर्व सांगती आहे ते सगळं मी स्वतः, म्हणजे नुसतंच पुस्तकी ज्ञान तुम्हाला सांगतीये असं नाही बरं का, हे मी स्वतः गेली 20 वर्ष कसोशीने आणि अगदी आनंदाने सांभाळते आहे, करते आहे. माझ्या टेरेसवरती माझ्या घरातील सर्व हिरवा कचरा जिरतो आणि गेल्या 20 वर्षात घंटागाडीला मी हिरवा कचरा अजिबात दिलेला नाही. तसंच प्लॅस्टिकचा कचरा असेल किंवा ई वेस्ट असेल तोही व्यवस्थित रिसायकलिंगला जाईल ह्याकडे पूर्ण लक्ष दिले आहे. त्यामुळे मी करू शकते तर तुम्हीही सगळे नक्कीच करू शकाल. आणि अशा तऱ्हेनं खऱ्या अर्थाने रक्षाबंधन म्हणजेच रक्षण करण्याचे दिलेले वचन पाळण्याचे बंधन आपण सांभाळूया. या सर्वांमधून एक सुंदर विचार समोर येतो, राखी म्हणजे फक्त भाऊ बहिणीचे नाते नाही, ती प्रेम, विश्वास, जबाबदारी आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना आहे. आणि आजच्या काळात या भावनेचा विस्तार करून आपण असेही म्हणू शकतो की बहिणीचे रक्षण करण्याबरोबरच आपल्या निसर्गाचे, झाडांचे आणि मातीचे रक्षण करण्याचीही शपथ घेऊया. धन्यवाद.

0: तर श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये रक्षणाची राखी हा कार्यक्रम आपण ऐकलात. नात्यांचं रक्षण हे राखी पौर्णिमेचं महत्व आहे ते तर आपण करूयाच, पण त्याच धाग्यानं स्वतःचं, समाजाचं आणि पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करूया. चला आजच्या या रक्षाबंधना दिवशी नवा संकल्प बांधूया, राखीच्या धाग्यातून हा रक्षणाचा वारसा जपूया आणि पुढच्या पिढीला सुद्धा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते मला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र इंद्रधनू या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, वेळ झाली आहे गाता रही मेरा दिल या कार्यक्रमाची.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गीतं अशी आहेत की जी भावनाप्रधान अशी असतात आणि ती त्या भावना तितक्याच हळूवारपणे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आधारित आहे अशाच काही भावनाप्रधान अशा हळूवार गीतांवर. ऐकूया.

देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं होतं. संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. हम आपके है कौन या चित्रपटासाठी हे गीत होतं. श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं हे गीत सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित होतं. ज्यावेळी आपण भावना प्रधान किंवा सायलेंट सॉंग्स असं म्हणतो, त्यावेळी त्या भावना त्या शब्दातून व्यक्त होत असतात. खरं तर ही गीतं भावना प्रधान असं म्हणण्यापेक्षा शब्दप्रधान अशीच म्हटली पाहिजे. ऐकूया असंच एक गीत.

श्रोतेहो, महान संगीतकार आर डी बर्मन यांच्या कारकिर्दीतला शेवटचा आणि अत्यंत लोकप्रिय असा ठरलेला 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गीत, अतिशय शांत आणि संयमित असा साऊंडट्रॅक आणि ज्यातल्या शब्दांमुळे हे गाणं अजरामर झालं, ते शब्द होते जावेद अख्तर यांचे. श्रोतेहो, आर डी बर्मन यांच्या निधनानंतर 3 महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यांच्या कारकिर्दीतली ही सर्वोत्कृष्ट अशी कलाकृती मानली जाते. मनीषा कोयराला अनिल कपूर यांचं पडद्यावरचं अस्तित्व आणि संपूर्ण स्वातंत्र्यपूर्व काळ या चित्रपटानं अक्षरशः जिवंत केला. कुमार सानू यांच्या आवाजातलं हे गीत होतं. श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत काही शांत साऊंडट्रॅक असलेली गीतं. खरं तर ती भावनाप्रधान आणि शब्दप्रधान गीतं असंच त्यांना म्हणावं लागेल. ऐकूया यानंतरचं असंच एक गीत उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजातलं.

0: आकाशवाणीसाठी पत्रकार म्हणून काम करणारा अमर, तो एका असाइनमेंटच्या दरम्यान एका रहस्यमयी आणि सुंदर स्त्रीच्या म्हणजेच मनीषा कोयरालाच्या प्रेमात पडतो. ती स्त्री मात्र त्याच्यापासून सतत पळत असते. तिचं वर्तन सुद्धा गूढ असतं. पुढे असं लक्षात येतं की ती दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेली असते. प्रेम, वेड, राजकीय पार्श्वभूमी आणि शोकांतिका हे सगळं दाखवणारा दिल से हा चित्रपट. ए आर रहमान यांचं सर्वोत्कृष्ट संगीत या चित्रपटाला लाभलं. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं याच चित्रपटातलं उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजातलं हे गीत. उदित नारायण यांच्या कारकिर्दीतलं हे लोकप्रिय गीत मानलं जातं. गुलजार यांचं हे गीत होतं. श्रोतेहो, वेगळ्या थाटणीचा असा हा दिलसे चित्रपट. सुरुवातीला या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली नाही, पण त्याची गाणी आजसुद्धा लोकप्रिय अशी आहेत. श्रोतेहो, आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अशीच काही आशयघन अशी गीतं. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: श्रोतेहो, आज संध्याकाळी माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गीत संवाद. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात नारळ लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोतेहो, नेपाळमध्ये सध्या अतिशय भयानक अशी

पूरपरिस्थिती आहे. ही आपत्कालीन परिस्थिती आणि या परिस्थितीत अडकलेले आपले अनेक बांधव. श्रोतेहो, नेपाळ पूरपरिस्थिती आपत्कालीन मदत आणि माहिती कक्ष. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिकृत हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1077, लँडलाईन नंबर 1-0231-2562-32, 0231-2562-32 आणि लँडलाईन नंबर 2-0231-2562-29, 0231-2562-29. श्रोतेहो, या क्रमांकावर संपर्क करताना अडकलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय आणि कोल्हापुरातील कायमचा पत्ता सांगण्यात यावा. नेपाळमधील शेवटचं अचूक ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता किंवा शहर हे सांगावं. मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबर आणि ओळखपत्राची माहितीसुद्धा द्यावी. त्याचबरोबर कोल्हापुरातील संपर्क साधणाऱ्या जवळच्या नातेवाईकाचा नंबरसुद्धा शेअर करावा. श्रोतेहो, नेपाळ पूर आपत्कालीन मदत आणि माहिती कक्ष याच्याशी नक्की संपर्क साधा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल, हिंदी चित्रपट संगीत.

करीब या चित्रपटासाठी राहत इंदौर यांचं गीत आपण ऐकलं. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि संजीवनी यांनी. श्रोतेहो, विधू विनोद चोप्रा यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला हिंदी रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट असं करीबचा उल्लेख केला जातो. 1998 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉबी देवल आणि नेहा यांच्या प्रमुख भूमिकेतला होता. श्रोतेहो, ह्या चित्रपटातली गीतं आजसुद्धा तितकीच श्रवणीय आहेत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. ऐकूया ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे सदाबहार असं गीत.

ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. हरिहरन आणि साधना सरगम यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं. 1997 प्रदर्शित झालेला संगीतमय रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट असं ज्याला म्हटलं जातं त्या सपने चित्रपटातलं हे गीत होतं. मिनसारा कनाऊ या मूळ तमिळ चित्रपटाचं हे हिंदी डबिंग होतं. श्रोते हो, काजोल, प्रभुदेवा, अरविंद स्वामी यांचा अभिनय असलेला हा चित्रपट एका वेगळ्या विषयावरचा होता आणि या चित्रपट

चित्रपटातली ए आर रेहमान यांची सगळीच गीतं एकापेक्षा एक श्रवणीय अशी होती. गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत अशीच काही आशयघन आणि भावनाप्रधान अशी गीतं. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ.

शाहरुख खान, जुही चावला आणि आदित्य पंचोली यांच्या मुख्य अभिनयानं नटलेला असा हा चित्रपट येस बॉस 1997 साली प्रदर्शित झालेला हा हिंदी रोमॅन्टिक आणि थोडासा कॉमेडी

वळणारा असा हा चित्रपट. श्रोतेहो, राहुल नावाच्या मध्यमवर्गीय आणि महत्वाकांक्षी तरुणाची भूमिका शाहरुख खानं यामध्ये साकारली होती. आपल्या स्वार्थी अशा बॉसच्या हाताखाली तो काम करत असतो आणि यानंतर त्याचं जुही चावला याच्याशी संपर्क येतो आणि स्वतःची कंपनी सुरू करण्याच्या अनेक स्वप्नमयी अशा अडचणींचा सामना करत भौतिक सुखापेक्षा प्रेम आणि प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे याची जाणीव त्याला होत जाते आणि ही अशी कथा उलगडत जाणारा हा चित्रपट. या चित्रपटातली सगळीच गीतं खूपच गाजली. श्रोतेहो, याच चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलं. काही आशयघन भावनाप्रधान अशी गीतं आपण ऐकत आहोत आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला पुकार हा चित्रपट. श्रोते हो, नर्गिस दत्त पुरस्कारानं सुद्धा बेस्ट फीचर फिल्म म्हणून या चित्रपटाला गौरवलं गेलं. प्रभुदेवा हे नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी या गीतासाठी काम केलं. अमेरिकेतल्या उटाह इथल्या आर्चेस नॅशनल पार्कमध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलं. अनिल कपूर आणि नम्रता शिरोडकर यांच्यावर चित्रित हे गीत होतं. उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती आणि स्वर्णलता यांच्या आवाजातलं. श्रोतेहो, ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. वेगळ्या धाटणीच्या आणि वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट. प्रेमाचा त्रिकोण आणि देशप्रेम अशा भावना या चित्रपटात होत्या. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं राणी मलिक यांचं गीत. संगीतकार आहे तन्नू मलिक आणि चित्रपट मैं खिलाडी तू अनाडी.

मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राणी मलिक यांचं हे गीत होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं आणि संगीतकार होते अन्नू मलिक. श्रोते हो, भावनाप्रधान आशयाची काही गीतं आज आपण ऐकत होतो आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, जाता जाता एक महत्वाची आठवण. नेपाळ पूरपरिस्थिती आपत्कालीन मदत आणि माहिती कक्षासाठी टोल फ्री क्रमांक 1077, लँडलाईन नंबर 02131265932, 02131265932 आणि लँडलाईन क्रमांक 2 02131265950, 02131265950. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी या अधिकृत हेल्पलाईन आहेत. श्रोते हो, याचबरोबर कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. तेव्हा निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे बंधुत्वाचा आणि प्रेमाचा सण. राखी बांधणं हा फक्त एक धार्मिक विधी नाही तर एक भावनिक बंधन आहे, ज्यामुळे भावंडांचं नातं अधिक दृढ होतं. या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणं आहे. मैत्रिणींनो, राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून तो एक स्नेह पवित्रतेचं रक्षण करणारा, सतत संयमी ठेवणारा, पवित्र बंधनाचा धागा आहे. एकमेकांना जोडणारा असा हा सण ज्यातून सामाजिक एकतेची भावना निर्माण होते. राखी पौर्णिमेला राखीचा धागा हातात बांधून बहीण भावाचं रक्ताचं नातं तो दृढ होतच, पण राखी पौर्णिमेला भावाकडून मिळणारी भेट ही काय आहे याला काही महत्व नाही. महत्व आहे ते तुमची मनं एकमेकांशी किती जुळलेली आहेत याला.

0: नांदगावकर यांचं सहभाग नयन पवार वैजयंती नांदगावकर स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा
1: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
2: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितक नको मनावर ओझ इतक
1: चला जगूया मस्त मजेने
3: होऊया जरा हलक फुलक
2: हलक फुलक

0: ना भुलाना।
1: अगं रिया, तू एवढी जेमझी का काय ती? आणि गाणं आमच्या जमान्यातलं म्हणतेस? ते काय तुमचा काही ते नवीन काय म्हणतात ते ट्रेंड बिंड नाही आला की काय तुमचा आशात?
2: अरे वा आजी, एकदम जेमझी ट्रेंड बिंड।
1: हो मग,
2: चांगले शब्द आहेत बा तुझ्या तोंडी।
1: असायलाच पाहिजे, एवढे दोन दोन जेनझी नातवंड आहेत की घरात। मग त्यांच्या सोबत मीही नको का अपडेट राहायला थोडस?
2: बरोबर।
0: हो आजी, अग आहे ना नवीन ट्रेंड।
1: कोणता ग?
0: आजकाल की नाही कुठलाही सण उत्सव बर्थडे काही असो दे बघ, शुभेच्छा संस्कृत भाषेतूनच द्यायच्या असा ट्रेंड आहे ना।
1: हो का?
0: पण मला काही येतच नाही ग संस्कृत।
2: त्यात काय सोपं आहे, रक्षाबंधन हा शुभेच्छा मम बंधू प्रति असती झाल्या शुभेच्छा।
0: ए चल चल, काही म्हणतोस, या काही शुभेच्छा झाल्या का?
2: पण बरोबरच आहे,
0: मला संस्कृत येत नसलं तरी चुकीचं बोललेलं कळतं बर। अशा शुभेच्छा नसतातच मुळी, नव वर्ष या शुभेच्छाया असं काहीतरी म्हणतात, तस काहीतरी पाहिजे।
2: रक्षाबंधनस्य शुभाशया।
3: आले आले आले, अरे वा राहुल, अगदी तोंड भरून स्वागत केलंस। काय गर्दी होती बाबा बाजारात, दमून गेले मी। पाणी आण रे जरा, आणि हे बघ रिया, तुला हव्या होत्या ना तशा इको फ्रेंडली राख्या आणल्यात बर का, बघून घे।
2: आई हे घे पाणी, आता बरं वाटतंय?
3: हो आता बरं वाटतंय। बरं,
2: थोडं फॅन खाली बसून हवा घे आणि मग मला दाखव बरं कुठल्या राख्या आणल्यास त्या, कारण शेवटी राख्या मला बांधायच्यात ना।
0: ए मी बांधणार आहे ना, तू कशाला बघतोस?
2: तू जरी बांधणार असली तरी मनगट माझे ना, आणि त्या माझ्या मनगटावर शोभायला नको का मला? तुला सांगू का रिया?
0: अरे दादुड्या ऐक ना तू, मी बांधणार आहे ना। नाही मी बांधणार आहे ना।
1: अरे अरे गप्प बसा रे, दाखवेल ना ती राख्या, एवढे काय भांडताय त्याच्यासाठी? अरे तिला थोडं जरा बसू द्या, श्वास घेऊ द्या, काय चाललंय की या दोघांचं?
3: अरे रक्षाबंधन आहे ना आज, आज सुद्धा भांडणार आहात का तुम्ही?
2: अग आजी आई, आम्ही भांडत नाही आहो।
1: मग काय करताय ते?
2: मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ह्या वेळीला काही कळणार नाही, कुठली तरी कार्टून फिरटूनची राखी घेऊन येईल, माझ्या मनगटर बांधेल, आणि मी काय आता राहून राहिलोय का तेव्हा?
0: हे माहितीये किती मोठा झालाय तो, मी येडी काय, तू मोठा हुशार, साध्या संस्कृत मध्ये दोन ओळी शुभेच्छा सांग म्हटलं की फे फे उडाली।
2: वा ग वा, मला शुभेच्छा देणार आणि मला विचारतेस, तुझं तो शोध की?
3: काय शोधायचंय, हे बघ एवढ्या राख्या आणल्यात मी, खरं तर दोन दिवस आधीच आणायला हव्या होत्या पण वेळच मी आला नाही मला। हे बघ ही ना वारली पेंटिंग वाली, आणि ही बियांपासून बनवलेली,
2: बियांपासून
3: हा, आणि ही ना वाळलेल्या फुलांपासून बनवलेली।
2: अरे वा,
3: आणि ही बघ राखी म्हणून वापरता येईल, आणि हिच्या मागे बघ मॅग्नेट लावलंय ना, तर मग फ्रीजच्या दारावर वगैरे स्टिकर म्हणून पण वापरता येतील। अशा पण राख्यात बर काही। आणि ही बघा स्पेशल संस्कृत स्लोगन असणारी राखी।
2: अरे वा
0: अय्या किती छान, आंधळा भागतो एक डोळा, देव देतो दोन।
1: खुश झाली बाई आमची रिया।
0: मग आजी विषय का?
2: अरे वा, म्हणजे सापडली का तुला हवी होती अगदी तशी संस्कृत मध्ये असलेली राखी? दोन्ही काम झाली का तुझी, एका दगडात दोन पक्षी?
3: दोन डोळे काय, दोन पक्षी काय, काय चाललंय काय?
2: खाली डोकं वर पाय, हाय।

0: काय आणि नाही काय?
1: ए ग प्रीतू, ती गोंधळून गेली ना, नीट सांगा ना परत तिला जरा. अरे समोरच्याला समजेल उमजेल अशा भाषेत बोला रे जरा.
2: तेच ते, भाषेबद्दलच बोलायचंय आई तुझ्याशी.
3: भाषेबद्दल?
2: अग सध्याचा ट्रेंड नाही का संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा देण्याचा?
3: अच्छा,
2: तशा मला रक्षाबंधनाबद्दलही द्यायच्या होत्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी पौर्णिमेला संस्कृत दिन सेलिब्रेट केला जातो ना, त्यानिमित्तानं कॉलेजमध्ये 2 मिनिटाचं टॉक द्यायचंय.
3: काय रे तुम्ही मुलं, मराठी साधी नीट बोलत नाहीत तर संस्कृत मध्ये कसं बोलणार रे तुम्ही? काय तर म्हणे टॉक द्यायचंय, त्यानिमित्तानं छोटस मनोगत व्यक्त करायचंय असं म्हणणं.
2: अगं
1: रश्मी, ना आजकाल हिमलिश भाषेत बोलतात बर का. हिमलिश?
2: हिमलिश
0: हिमलिश म्हणजे?
1: हो म्हणजे काय, अर्ध हिंदी अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी.
0: आम्हाला 3-3 भाषा येतात ना.
3: हो
1: अगं हिची ती मैत्रीण उत्कर्षा ती कशी बोलते माहितीये का तुला? आम्ही लोक ना ट्रेक करायला ना माउंटेन्स वरती गेलेलो म्हणे.
0: आणि ऍक्च्युली द थिंग इज ना, आम्ही दोस्त लोक ट्रेक करताना अ लॉट फन पण करत होतो. आम्ही लोक सो मच एन्जॉय केलं.
1: फन फन म्हणे म्हणजे काय, ते ट्रेक करून तापाने फन फन काय ती? असं काहीतरी समज होईल की नाही एखाद्याचा? असं काय बोलतात की बैया पोरी?
0: हो पण सगळे जेन जे असं नाहीत ग आजी, आणि असं काही सारखेच असं बोलत नाही सर्वजण ना.
1: अरे ती तशी बोलत नव्हती का?
0: हो पण काही लोकांना ना असत ना ग शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान.
1: तुम्ही दोघ
2: हो का ज्ञानवंत, शुद्ध भाषेचं शुद्ध ज्ञान का? मग सांगा ना महाशय, कशा देणार संस्कृत मधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा?
0: हे बघ रिया, त्यात काय तेव्हा शुभेच्छा द्यायचं ना, तेच तर हे बघ मी देतो बघ आता. रक्षाबंधनाचेच हवेत ना, मग ठीक आहे. रक्षाबंधन हा शुभेच्छा हा मम बंधू प्रतिम अस्ति ही.
1: हो नुसतं अम आणि अह लावलं म्हणजे झालं संस्कृत हो ना.
0: अगं पण तुला सांगू का, मला असं शाळेत शिकवायचे मी महा सी तह ती तह अंती.
3: मग कुठेही काही लावायचं
0: मग ते गच्छामी गच्छंती गच्छाव.
3: हो हो हो कळलं कळलं.
1: रिया तू काय ते टॉक दे तुझ्या कॉलेजमध्ये, झाला नको ग विचारूस काही.
2: मुळीच नाही ग आजी, आणि म्हणून तर आईला पाहून मला आनंद झाला. आई तुझं संस्कृत तसं चांगलं आहे ना, सांग ना मग मला.
0: अगं आई ते काहीतरी आहे ना मधुर भाषा असा काहीतरी श्लोक आहे ना वाटत तो.
3: भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम.
1: ओ ज्ञानवंत, याचा अर्थ सांगा जरा. बघा तुमच्या आईला तिच्या काळातला आठवते आणि तुम्ही
2: सांग दादुड्या.
0: मला असं वाटतं हे कदाचित भाषांमध्ये मुख्य मधुर भाषा नाही, थांबा. मला असं वाटतं की भाषांमध्ये ना मुख्य मधुर काव्य भाषा सुभाषित आहे वाटतं, बरोबर ना
3: राहुल? तू एकदम बरोबर चूक आहेस.
0: अरे
2: काय.
3: अरे या सुभाषिताचा अर्थ असा होतो की भाषांमध्ये मुख्य मधुर अशी संस्कृत भाषा आहे, त्यातलं काव्य मधुर आहे आणि त्यातही मधुर आहे ते म्हणजे सुभाषित. सुभाषित म्हणजे शोभनम भाषितम, अर्थात चांगला छान विचार. कमीत कमी शब्दात मोठ्यात मोठा अर्थ सांगणारी ही सुभाषित म्हणजे संस्कृत साहित्याचा अलंकार आहेत बर का.
0: हो
1: ग रश्मी, मलाही आठवत आहे आमच्या शाळेत की नाही आमच्या बाई आम्हाला रोज एक सुभाषित लिहून आणायला आणि सर्वांसमोर वाचून दाखवायला सांगायच्या, त्यामुळे बालवयापासूनच चांगले संस्कार होतात असं त्यांचं म्हणणं होतं बघ.
3: बरोबर आहे. सुभाषितांमुळे काय होतं माहितीये का, बालवयापासूनच चांगले संस्कार होतात, आपले उच्चार शुद्ध होतात. म्हणजे बघा मुलांनो, सकाळी उठल्या आजी म्हणते ना की तुम्हाला तो श्लोक म्हणा म्हणून, जो तुम्ही म्हणावा असा आग्रह तिचा नेहमी असतो. कुठला श्लोक
1: सांगा बरं?
0: हो हो हो हो
3: सांगा
0: बरं. कराग्रे वसते लक्ष्मी,
3: कराग्रे वसते लक्ष्मी. अजून
2: शाळेत म्हणतो ना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा.

0: वा. आणि तुमची आई तुम्हाला भाषण किंवा निबंध सांगते तेव्हा ती पण नाही का किती छान ओळी वापरते संस्कृत मधून, वसुधैव कुटुंबकम, तसंच मौनम सर्वार्थ साधनम.
1: पण तुम्हाला माहितीये का
2: काय
1: हे जे संस्कृत वचन आहे म्हणजे वसुधैव कुटुंबकम किंवा मौनम सर्वार्थ साधनम, हे ना एका सुभाषितामधलं एक चरण आहे बर
2: का.
1: चरण पाय. अग नाही ग बाई.

0: गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। म्हणजे काय, हे माझं ते तुझं असं जे म्हणतात ना, ती माणसं कोत्या मनाची असतात। उदार मनाच्या माणसांसाठी तर हे सगळं जग एक कुटुंबाप्रमाणेच आहे, नाही का?
1: ए आई, मौनमचं सुभाषित काय ते सांग ना।
0: मौनमचं ना, मौनमचं आत्मनो, हा हा आठवलं आठवलं, आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिका बकाहा तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम।
2: म्हणजे बक बक खायचं नाही का?
0: नाही नाही, त्याचा अर्थ तसा होत नाही बरं का। म्हणजे काय, शुक आणि सारिका म्हणजे पोपट आणि मैना, या दोघांचं वैशिष्ट्य काय सांगा बघू, काय वैशिष्ट्य आहे दोघांचं?
2: पोपट नुसता बडबड करतो ना।
0: हा अगदी बरोबर, पोपट आणि मैना हे बडबड करतात, पण त्यांच्या या बडबडीमुळे होतं काय माहितीये का?
1: काय?
0: त्यामुळे होतं असं की त्यांचं नुकसान होतं ना। कसं काय होतं बरं? त्यामुळे होतं असं की पोपट आणि मैना यांना लोक पकडतात आणि पिंजऱ्यात बंदिस्त करतात, नाही का? आणि बगळा कसा असतो? बगळा हा शांत असतो, मौन असतो, मग बगळ्याला काही कोणी उचलून पिंजऱ्यात कोंबतं का बरं? नाही ना। म्हणजे मग अति बडबड सुद्धा व्यर्थ आहे।
1: हो का?
0: अरे अरे अरे, पुन्हा भांडायला नका बरं, सुरुवात करू आता। हा अरिया, मी काय सांगते ते ऐक आधी। मी काय म्हणते तुला, तू असं कर ना की एखादा चांगलं सुभाषित, म्हणजे सुभाषित आणि त्याचा अर्थ असं सांगितलंस ना की ते पण छान होईल ना, 2 मिनिटांमध्ये बसेल तुझं, नाही का? आणि काही चमत्कृतीपूर्ण सुभाषित देखील आहेत, ती सुद्धा तू सांगू शकतेस ना।
1: हो पण मग कसं?
0: हे बघ, संस्कृत मध्ये ना प्रहेलिका असतात।
2: म्हणजे
0: प्रहेलिका म्हणजे कोडी। ती तुम्ही विचारू शकता। आता मी एक विचारते, हा आता तुम्हाला ते समजतंय का ते सांगा मला आधी। हा
1: हो।
0: अयम न भक्तो

0: नचनिर्धन वा याचा अर्थ
1: पुजारी
0: हा हा ऐका ऐका ऐका त्याचा अर्थ आहे या कोड्याचा अर्थ काय ते सांगते मी आधी तुम्हाला. मी भक्त पण नाही किंवा मी पुजारी पण नाही पण मी घंटा वाजवतो बर का. मी याचक नाही किंवा मी निर्धन पण नाही पण तरी देखील मी धनाची याचना करतो किंवा धन मागतो. सांगा बघू मी कोण आहे.
2: म्हणजे तो भक्तही नाही पुजारी नाही घंटाही वाजवतो तो म्हणजे गरीब पण आहे त्याच्याकडे पैसा पण आहे त्याला पैसा पण नाही.
0: गरीब नाही
3: गरीब
0: नाही
2: गरीब नाही
0: नाही
3: गरीब
0: तरी पण तो पैसे मागतो.
2: रिया म्हणजे हे होऊ शकतं ना की तो भक्त नाहीये तो पुजारी पण नाहीये पण तरी घंटा वाजवतो.
3: आणि दादुड्या गरीब पण नाहीये तरी पैसे मागतो असं कस.
4: हा माझ्या आलं लक्षात.
0: काय काय
3: काय गाजी
4: बघू द्या यांचे हुशार मुलांचे.
2: आठवत का आपण काल बस मधून गेलो तर ते कंडक्टरने काय केलं
3: बरोबर दादुड्या
4: बरोबर ओळखलंस.
0: कंडक्टर पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात.
2: अरे यार इथेच मार खाल्ला.
0: लोकयान वाहक.
2: अरे बापरे.
0: तर अशा प्रकारे तू प्रहेलिका विचारू शकतेस बर का. आणि अजून एक प्रहेलिका तिला मी संस्कृत मध्येच तिचा अर्थ सांगणार आहे तुम्हाला कळतो का सांगा मला. ठीक आहे आधी संस्कृत मधून प्रहेलिका विचारेल आणि संस्कृत मधूनच त्याचा अर्थ सांगेल.
3: हो आई चालेल.
0: ठीक आहे. ताते न कथितम पुत्र पत्रम लिख ममाज्ञया न ते न लिखितम पत्रम पितुराज्ञा न लंघिता. ताते न कथितम हे पुत्र मम आज्ञया पत्रम लिख म्हणजे काय.
4: वडिलांनी मुलाला सांगितलं
0: हा
4: हे मुला तुला आज्ञा करतो की तू पत्र लिही.
0: हा बरोबर
4: वा
0: वा जमलं जमलं जमलं बर. तेन पुत्रेण पत्रम न लिखितम.
2: ते म्हणजे का मुलाने लिहिलं नाही का पत्र.
0: मुलाने पत्र लिहिलं नाही. तथापि पितुः आज्ञा न लंघिता
2: म्हणजे वडिलांची आज्ञा पाळली नाही त्याने.
0: नाही न लंघिता म्हणजे तरी पण वडिलांची आज्ञा

0: उल्लंघन केली नाही त्याने,
1: म्हणजे
0: आज्ञेचं पालन केलं, आज्ञेचं पालन केलं.
2: त्यांनी पत्र लिहिलं का?
0: पण नाही लिहिलं ना त्याने पत्र. आता एवढी काय, तेन पुत्रेन पत्रम न लिखितम,
2: म्हणजे तो मुलगा म्हणतो
0: अर्थसंगती न दृश्यते.
2: म्हणजे वडिलांनी सांगितलं मुलाला पत्र लि, मुलगा म्हणाला हो पत्र लिहितो, पण त्यांनी लिहिलं नाही.
0: हा, आणि तरी सुद्धा
1: आज्ञा नाही मोडली,
0: तरी पण त्याने आज्ञा नाही मोडली. नाही नाही. आता या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी न तेन हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. न तेन लिखितम पत्रम. आता न आणि तेन हे दोन अक्षर शब्द जर आपण एकत्र केले तर काय होत, एक पद तयार होत त्याचं, नतेन. आणि नतेन हा जेव्हा आपण शब्द वापरू तेव्हा त्या शब्दाने आपल्याला त्या श्लोकाचा सुभाषिताचा अर्थ कळेल. नतेन नाम नम्र स्वभावेन पुत्रेण पत्रम लिखितम अपिच पितुः आज्ञा न लंघिता.
1: म्हणजे काहीच कळलं नाही.
0: म्हणजेच नतेन नम्र स्वभावाने नम्रतेने त्याने पत्र लिहिलं असा त्याचा अर्थ. म्हणजे दोन पद एकत्र केले अशा पद्धतीने देखील तू सांगू शकतेस बर का.
2: हे बघ रिया, तू आहे ना हे नक्की विचार, तुझे जे श्रद्धेंजी वगैरे आहेत ना विचारल्यावर आहे ना ते तुझ्यासमोर अगदी नतमस्तक होतील. तुला माहिती असू दे, हे लक्षात ठेव.
0: हो, याच्यासाठी तुला तयारी करावी लागेल बर का.
3: हो मग, आई आहे ना माझी.
0: हो बर. आणि तुम्हाला माहितीये का संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य अजून आहे बर का, खूप महत्वाचं वैशिष्ट्य, ते कोणतं आहे सांगा बघू.
2: रिया आठवते तुला,
0: संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे असलेली शब्द संपदा, म्हणजे नवीन शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये सर्वाधिक आहे बर का. म्हणजे नुसता एक युज धातू जर घेतला तर त्या युज धातू पासून योग, युक्त, युक्ती, प्रयोग, वियोग, संयोग, नियोग, सुयोग, दुर्योग, प्रयुक्त, वियुक्त, अनुयोगी, उपयोगी असे कितीतरी शब्द तयार होतात. असे हजारो धातू संस्कृत मध्ये आहेत, मग त्यापासून किती शब्द तयार होत असतील.
1: हो, इतर भाषांमध्ये देखील संस्कृत मधून शब्द घेतले जातात हो ना ग.
0: संस्कृतला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जात.
2: हो बरोबर आहे आई, तू म्हणतेस की संस्कृतला सर्व भाषांची जननी म्हटलं जात ना. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी.
0: अरे वा वा, चला एक ओळ तरी संस्कृत मधली नीट म्हटली बर का राहुलने.
3: ए आई, नुसतं सुभाषित सांगून काही होणार आहे का ग. सध्या संस्कृत भाषेचा उपयोग कसा होऊ शकतो ते पण सांगायला लागेल ना, मग रिलेट करेल ना आजच्या काळाशी.
0: हा अगदी बरोबर, अगदी बरोबर बोललीस बरं का तुरिया. आजच्या काळातही संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत बरं का.
3: ते कोणते?
0: हा म्हणजे बघ ना, संस्कृत शिक्षक म्हणून आपण जॉब करू शकतो किंवा संस्कृत अनुवादक म्हणून. आणि संगणकासाठी संस्कृत भाषा ही अधिक सोयीस्कर आहे असं संशोधनांती सिद्ध झालंय बर का. आणि प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आयुर्वेद, ज्योतिषविद्या, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नाट्य, संगीत, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, याशिवाय पाणिनींचं व्याकरणशास्त्र, राजनीतीशास्त्र, नीतीशास्त्र या सगळ्या विषयांचं सखोल ज्ञान असल्यानं त्या त्या विषयांचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला संस्कृतचं जर ज्ञान असेल ना तर त्या विषयीचं अधिक ज्ञान मिळवणं सोपं जाईल.
2: बरोबर.
0: हा आणि अजून एक बर का, आता तू जसं म्हणाली होतीस ना की ट्रेंड आलाय संस्कृत मधून शुभेच्छांचा, तर बर का स्वतःचा आपण व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो संस्कृत स्लोगन देण्याचा, त्यातूनही अर्थार्जन करता येईल. आणि आजकाल नाही का ते टी शर्ट्स वगैरे निघतात बघ, त्याच्यावर संस्कृत मधून लिहिलेलं असतं.
2: हो, मी बघितलं तर मराठीत ए मला कोणी बोलायचं नाही.
0: तसं संस्कृत मधूनही तुम्ही देऊ शकता, तो व्यवसाय देखील तुम्हाला करता येईल नाही का.
3: ए आई, खूप छान माहिती मिळाली बघ, आता मी नक्कीच लिहिण्याचा विचार करते.
2: आणि काढाफोड पण करू नको.
1: अगं रिया, नुसता विचार काय करतेस, आता तरी नीट शुभेच्छा देता येतील का. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथे ही.
0: अरे वा, आजीला पण संस्कृत येत.
1: मग आता तरी देशील ना नीट शुभेच्छा राहुलला संस्कृत मधनं.
2: हो.

0: काय नाही
1: बंधू, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला संस्कृत मधून देत आहोत. रक्षाबंधनस्य शुभाशयाहा.
0: अरे वा, धन्यवाद.
2: शुभाशयाहा आणि संस्कृत दिनस्य शुभाशयाहा.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
3: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक. कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 16 आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या धाग्यांचं खूप महत्व आहे. हे धागे सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवतात, त्यामुळेच आपल्याला सुख दुःख, यश अपयश पचवणं सोपं होतं. या प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या आणि मायेच्या धाग्यांमुळेच आपण जमिनीशी जोडून राहतो. जसा पतंग हवेत उंच उडत असतो, परंतु त्याची डोर धरणारे हात, प्रसंगी त्याला ढील देणारे हात हे खाली जमिनीवरून पतंगाला दिशा दाखवत असतात. अगदी तसंच हे वेगवेगळ्या नात्यांचे धागे आपल्याला सुखकर वाटेवर घेऊन जात असतात. जाणून घ्यायचे काय आहे हे धागे? चला तर मैत्रिणींनो ऐकूया रूपक धागा धागा अखंड विणूया. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
5: लाल काळा धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला.
2: स्मिता आहेस का जरा?
4: अरे वा वैजू, काय टायमिंग आहे ग तुझं?
2: मग
4: अगदी मी जे गाणं ऐकत होते तसं साजे स्वरूप घेऊन आलीयस तू. किती सुंदर पैठणी नेसलीयस, अगदी मस्त दिसतीयस बघ.
2: थँक यू.
4: ए वैजू, पैठणीच्या काठपत्राची डिझाईन आणि कलर किती सुंदर आहे ग.
2: हो ना.
4: अगं त्या दुकानाबाहेर लावलेल्या पोस्टर मधल्या पैठणी सारखीच आहे बघ, सेम अगदी. आणि मला खूप आवडली बर का वैजू तुझी पैठणी.
2: मग सुंदर असणारच, माझ्या भावाने दिली ना राखी पौर्णिमेची भेट.

0: वावा, खरंच ग, रेशमी मुलायम धाग्यांनी आणि वेगवेगळ्या रंगांनी सुंदर कशीदा केलेली पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय हो की नाही. ती खराब होऊ नये म्हणून आपण ती जिवा पाड जपतो आणि जेव्हा ही पैठणी ती स्त्री नेसते ना तेव्हा तिच्या भावना त्यात गुंतलेल्या असल्यामुळं मुळातच असलेलं त्या स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं बघ.
1: हो तर रेशीम धाग्यांची ही वीण पैठणी सारखं महावस्त्र बनवते. स्मिता, खरंच या धाग्यांना किती महत्व आहे की नाही आपल्या आयुष्यात. मग अनेक रंगी वेगवेगळ्या पोत असणारे हे धागे एका सुंदर वस्त्राची निर्मिती करतात. जे वस्त्र आपल्या सौंदर्यात तर भर घालतच पण त्याच्याशी जोडलेल्या भावनांमुळे निखळ आनंद मिळवून देतं.
0: आनंद तर मिळणारच ना ग, कारण असं वस्त्र तीच व्यक्ती भेट देऊ शकते जिच्याशी आपल्या मनाचे धागे जुळलेले असतात.

0: नाही का? त्या वस्त्रासाठी आपल्या कपाटात त्याची हक्काची जागा आपण राखून ठेवतो. त्यावर कोणताही डाग पडणार नाही, ते वस्त्र खराब होणार नाही याकडे आपलं सतत लक्ष असतं. आणि असं हे तलम वस्त्र आपण खास प्रसंगीच परिधान करतो बरं.
1: पण वैजू मला एक सांग, आपण फक्त वस्त्रच जपतो का ग?
0: म्हणजे काय, नाजूक असतं ना ते, मग जपायलाच हवं.
1: तसं नाही ग, आपल्या मैत्रिणी सांगतील. काय मैत्रिणींनो, फक्त वस्त्रच जपतो का हो आपण? काय म्हणाल्या? नाही ना, अगदी खरे. आपण जपत असतो त्या वस्त्रामागील भावना, आपण जपत असतो त्या मागील आठवणी. म्हणूनच तर आजच्या यूज अँड थ्रोच्या जमान्यात हे महावस्त्र वर्षानुवर्ष कपाटातील आणि आपल्या मनातील त्याचं खास अस्तित्व टिकवून ठेवतं. कारण त्याचे धागे जोडलेले असतात ते थेट आपल्या अंतःकरणाशी. ती असते प्रेमाची भेट. मग कधी ती भावाची ओवाळणी असो किंवा कधी आईकडून हट्टानं मिळवलेली असो.
0: काय मैत्रिणींनो, आठवला ना पदरावरचा जरतारीचा मोर?

0: मैत्रिणींनो, असंच तलम मुलायम धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र असतं, ते म्हणजे बनारसी शालू, जो असतो आपल्या साता जन्मीच्या गाठ बांधणाऱ्या सप्तपदीचा साक्षीदार.
1: कधी कधी आपल्या जोडीदाराकडे लढीवार हट्ट करून देखील मिळवलेला असतो बरं का हा बनारसी शालू. स्मिता, पूर्वी ह्या शालू मध्ये पैठणी मध्ये सोन्याच्या चांदीच्या जरीचा वापर होत असायचा, नाही का?
2: हो.
1: म्हणजे हे धागे फक्त सुताचेच असतात असं नाही, तर हे धागे धातूंचे देखील असतात.
2: अगदी बरोबर.
1: आणि म्हणूनच तर आपल्या आयुष्यातल्या तितक्याच मौल्यवान व्यक्तीसाठी तितकीच मौल्यवान ही भेट, नाही का?
2: अगदी.

0: कॅसिनो ह्या वस्त्रांच्या देवाणघेवाणीतून जशी नात्यांची वीण घट्ट होते ना, तशीच वेगवेगळ्या नात्यांची गुंफण देखील हेच धागे करतात.
1: बघा ना मैत्रिणींनो, रंगीबिरंगी फुलं धाग्यात गुंफली की एक सुंदर हार तयार होतो. हाच हार जेव्हा आप्तस्वकीयांच्या स्नेहीजनांच्या साक्षीने वधूवर एकमेकांना घालतात तेव्हा ते प्रतीक असतं ते या फुलांप्रमाणेच नाजूक नात्यांची जबाबदारी सांभाळण्याचं.
0: वैजू, आणि जेव्हा ह्याच धाग्यामध्ये काळे मणी येऊन त्याला मंगळसूत्र म्हणून जेव्हा वर वधूच्या गळ्यात घालतो तेव्हा ते प्रतीक असतं सौभाग्याचं. आणि ह्याच धाग्यांमध्ये जेव्हा सुगंधित मोगऱ्याची फुलं गुंफली जातात तेव्हा तो बनतो गजरा, जो असतो प्रेमाचं प्रतीक.

0: आता रंगीबिरंगी फुलं घालून गुंफलेला हाराबद्दल आपण बोललो, नाही का?
1: हो,
0: हाच फुलांचा हार जेव्हा भक्तिभावानं भगवंताला अर्पण केला जातो तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचं हा हार हे प्रतीक असतं, बरं का? आणि याच भक्तीच्या नात्याची वीण जेव्हा दृढ होते तेव्हा जो भक्त भगवंताची मनापासून सेवा करतो ना, त्या भक्ताच्या घरी देव स्वतः सेवेसाठी हजर राहतो.
1: अगदी बरोबर.

0: जशी वेगवेगळी फुलं एकमेकात गुंफली की सुंदर हार तयार होतो ना, तसंच वेगवेगळे मोती एका धाग्यात गुंफले गेले की एक सुंदर अलंकार तयार होतो. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी नाती एकमेकात गुंफत जाऊन एक अखंड कुटुंब तयार होतं, जे आपल्या आयुष्याला अलंकृत करतं.
1: म्हणूनच आपली संस्कृती आपल्याला शिकवण देते वसुधैव कुटुंबकम, अर्थात हे विश्वची माझे घर. खरच या अखंड विश्वाला जोडणारा आजच्या काळातील महत्वाचा धागा म्हणजे आंतरजाल, अर्थात इंटरनेट, जे प्रत्येक व्यक्तीला जगाच्या कोणत्याही टोकाशी जोडून ठेवतं.

वैजयंती, तू आता आपल्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलास. आपला भारत देश हा विविधतेतून एकता निर्माण करणारा आहे. विविध भाषा, विविध धर्म आणि प्रत्येक प्रांताप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवातून निर्माण होणारा एकतेचा हा धागाच तर आपल्या भारतवासियांना जोडून ठेवतो, नाही का?

0: मैत्रिणींनो, धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक. आयुष्य घडवण्यासाठी धागा तितकाच महत्वाचा. नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आपुलकी यासारखे मोती धाग्यात गुंफावे लागतात, तेव्हाच ही वीण घट्ट होते.
1: नात्यांचे हे धागे अतिशय अलवारपणे जपावे लागतात, कारण या नाजूक धाग्यांना कुठलाही ताण सहन होत नाही. हलक्याशा ताणण्याने नात्यांची वीण सैल होते आणि अधिक ताणले तर हे धागे तुटण्याची भीती असते. आपल्या नकळत कधी कधी हे धागे असे उसवतात की त्या मागची कारण शोधताना आपण अस्वस्थ होत जातो.

या शोधामध्ये आयुष्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला गवसतो. तो म्हणजे आयुष्याचं हे जरतारी वस्त्र हे सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं आहे. ज्यात एक धागा सुखाचा आहे तर 100 धागे दुःखाचे.

मैत्रिणींनो, ह्या धाग्याचं आणखी एक रूप जे सगळ्यांना ठाऊक आहे, अगदी बरोबर, आज आहे रक्षाबंधन। या निमित्तानं बहिणीनं आपल्या भावाच्या हातावर बांधलेला धागा बहिणीसाठी असलेल्या भावाच्या कर्तव्याची आणि बहीण भावांमध्ये असलेल्या निर्व्याज प्रेमाची ग्वाही देतो।

0: हा धागा कुटुंबातील वेगवेगळ्या नात्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो. एकमेकांच्या सहवासात निर्धास्तपणे वावरत असताना कधीतरी आयुष्यात काही कारणानं त्यांच्यापासून दूर जावं लागतं. त्यावेळेला प्रकर्षाने आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. मुख्यतः जाणवतं ते हे की आपल्या कुटुंबियांच्या छत्रछायेत वावरत असताना बाहेरच्या उन्हाची साधी झळही आपल्याला कधी लागली नाही. आणि मग अशा क्षणी आपल्याला साथ देतात ते मैत्रीचे धागे.
1: सध्याच्या काळात मैत्र दिनाच्या निमित्तानं मित्रमैत्रिणी एकमेकांना हा धागा बांधतात,
0: जे आपल्याला स्वप्नांच्या आकाशात मुक्त विहार करत जमिनीशी देखील घट्ट बांधून ठेवतात.

मैत्रिणींनो, हा धागा कलाकाराला त्याच्या कलेशी जोडून ठेवतो बर का, जसं वीणा किंवा तंबोऱ्याची तार छेडत गायक स्वतःला स्वरांशी जोडून घेतो आणि नृत्यात नर्तकी धाग्यात बांधलेल्या घुंगरांच्या तालावर पदन्यास करते.

याशिवाय गुरु देखील आपल्या शिष्याला आपल्या गुरुकुलात सामावून घेताना हा रेशीम धागा बांधून गुरु शिष्यातील हे नातं घट्ट करतात.

0: बैजू, गुरुने दिलेली विद्या ग्रहण करून तो वारसा पुढे चालवण्यासाठी गरज असते ती ते ज्ञान प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याची. ज्या कुशलतेनं गुरुंनी आपल्याला शिकवलं तितकंच कौशल्य अंगी बाळून स्वतःचा विकास साधण्याची.
1: आता हेच बघा ना, विणकर एक एक धागा जोडत सुंदर वस्त्र तयार करतो. त्याच्या हातातलं कौशल्य पाहिलं की जाणवतं की कला ही केवळ व्यवसायासाठीच नसते तर ती एक साधनही असते.
0: हे विणकर केवळ वस्त्र विणत नाहीत तर आपल्या कुटुंबाची स्वप्नही विणत असतात, ज्यातून हे धागे कुटुंबाला आर्थिक पाठबळ देतात. आणि जेव्हा लाखो हात कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं काम करतात तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीचा सुंदर वस्त्रपट विणला जातो.

0: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला? कुठे असतो हा विणकर माहितीये कोणाला? कवी पी सावळाराम त्यांच्या एका गीतामध्ये ही भावना व्यक्त करतात आणि ते म्हणतात की पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर. कुणी त्याला पांडुरंग, कुणी विठू, कुणी विठोबा, कुणी विठाई अशा अनेक नावांनी साथ घालतात. वैजू, वारीला निघालेल्या वारकऱ्याची भक्तिभावाची ही वीण थक्क करणारी वाटते, हो की नाही ग?
1: हो ना.
0: कारण 28 युग विटेवर उभा राहून मानवी नात्यांचे हे रेशीम बंध हा विणकर कसे विणतो हे न उलगडणारं कोडं आहे.

चला तर मग मैत्रिणींनो, नातेची ही वीण अधिक घट्ट करण्यासाठी प्रेमाचे, मैत्रीचे, सहिष्णुतेचे, भक्तीचे, मायेचे, जिव्हाळ्याचे आणि एकात्मतेचे हे धागे अखंड विणूया आणि आपल्या जीवनाचा सुंदर सप्तरंगी वस्त्रपट विणूया.

धागा धागा अखंड विणूया हे रूपक आताच आपण ऐकलं. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य होतं स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिवस. राम कदम यांचा जन्म 28 ऑगस्ट 1918 रोजी झाला. ते मूळचे सांगली जिल्ह्यामधील मिरज गावचे रहिवासी होते. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचं कर्तृत्व कारणीभूत ठरलं त्यात राम कदम यांचं स्थान वरचं आहे. पिंजरा, सोंगाड्या, एकटाजीव सदाशिव, पारद, सुशीला अशा अनेक संगीतमय चित्रपटांची देणगी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मिळवून दिली. राम कदम 19 फेब्रुवारी 1997 रोजी स्वर्गवासी झाले. 1940 ते 1990 या कालावधीत राम कदम यांनी जवळपास 200 चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं.

बऱ्याच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक

देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल व्यवसाय सुलभतेसाठी यंत्रणेत सुधारणा या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विविध छोट्या छोट्या कार्यपद्धतीमुळे मोठमोठ्या प्रशासकीय अडचणी येतात. कार्यपद्धतीत दुरुस्ती केली तर त्या अडचणी दूर होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणूमुळे गेल्या पावणे दोन महिन्यात 28 मृत्यू झाले आहेत. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या माहितीनुसार 30 जूनपासून 342 नमुन्यांपैकी 314 जणांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी 42 जण चांदीपुरा विषाणूने बाधित असल्याचं आढळलं. 10 नमुन्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. निदान निश्चिती झालेल्या 42 जणांपैकी 28 जण दगावले आहेत. चांदीपुरा हा डासासारख्या कीटकाच्या चाव्यातून पसरणारा विषाणू आहे. सर्वसाधारणपणे बालकांमध्ये या विषाणू संसर्गामुळे सौम्य ताप येऊन तो जलद गतीने मेंदूज्वरापर्यंत पोहोचतो. यामुळे बालकांमध्ये हा विषाणू प्राणघातक ठरण्याची शक्यता जास्त असते. गुजरातमध्ये 2024 मध्येही या विषाणूचा संसर्ग उद्भवला होता. त्याचा माग घेण्यासाठी गुजरात तसंच राजस्थानमध्ये रोग निर्मूलनासाठीचं केंद्रीय पथक कार्यरत आहे. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. हे भाविक ठाणे पुणे अलिबाग रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य दिलं. नेपाळमध्ये पूर ओसरू लागल्यावर बिहारमध्ये पुराचा धोका टळला आहे. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाल्मिकी नगर धरणातून 99,800 क्युसेक्सने आज सकाळी 6 वाजता पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. जलसंपदा विभागाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून जलाशयांवर गस्त सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन्ही देशातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या चर्चा या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार भारत आणि कॅनडानं व्यक्त केला आहे. भारत कॅनडा अर्थमंत्री संवाद काल कॅनडात टोरांटो इथं पूर्ण झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँको फिलिप शॅम्पान यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. 2030 पर्यंत दोन्ही देशातला व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट असून परस्पर गुंतवणूक आणि वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न करणं तसंच आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणं याकरता या संवादात भरीव चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यात गेल्या मार्चमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार उभयपक्षी आर्थिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं संवादात

0: असं पाऊल पडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कॅनडा दौरा आटोपून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या शिकागो इथं गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शिकागो विद्यापीठात त्या पोल्स्की उद्योजकता केंद्राला भेट देतील आणि नंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतील. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद शिकागो इथं होणार असून त्यात सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री न्यूयॉर्कमध्ये तिथल्या अग्रगण्य उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. पारंपरिक दिवसानुसार श्रावण पौर्णिमेला छडी मुबारक अमरनाथ गुंफेत पोहोचते आणि त्या दिवशी यात्रेचं समापन होतं. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालताल मार्गावरून सुरू झालेली यात्रा 9 ऑगस्टला खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत यात्रेत 4,80,000 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं नेटवर्क दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलं असून एका जोडप्याला अटक केली आहे. 2024 पासून समाज माध्यमाद्वारे हे पती पत्नी PIO या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला रसद पुरवत होते असा आरोप आहे. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआनाला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंदनं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ 5व्या स्थानी राहिला आहे. गेल्या 52 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत पाकिस्तान थायलंड हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या साखळी सामने 8 सप्टेंबरपर्यंत चालतील. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आज प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिलहाल लेकर चल रहे हैं आपको अगले गीत की ओर. ऐसा लगता है कि तन्हाई भरा सफर हो रहा है, कहीं दूर ही निकल जाएं तो कैसा रहेगा.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000+ अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना यानिमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी पूरपरिस्थिती चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहा.

अयोध्या नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शिखर समितीची बैठक झाली. औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासाकरता 193,55,20,000 रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला या बैठकीत मान्यता मिळाली. नागपुरातल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या विकास कामासाठी सुमारे 72.5 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असून मंदिरावरच्या पुरातन शिल्पकलेचं जतन करत नैसर्गिक रंगाचा वापर संवर्धन कार्यात करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली. आंबेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली. पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांबरोबरच वारकरी भाविक मठाधिपती तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या आढावा बैठकीत सांगितलं. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीनं गर्दीचं व्यवस्थापन आणि पायाभूत सोयीसुविधा विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा आणि मग उपाययोजना अंमलात आणा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आता विविध क्षेत्रांमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनानं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं तसंच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक राहील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 479 झाली. शोधमोहीम आणि मदत कार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1,545 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2,391 जवानांसह 7,451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता नॅलम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. हे भाविक ठाणे पुणे अलिबाग रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले. नागपूर जिल्ह्यातल्या श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले 110 नागरिकही भारताच्या दिशेने निघाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयाने 30,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यांना पणजीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहा.

अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पोलिसांनी मौजे निघरूड जिल्ह्यातील गावातल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं आणि 8 मोबाईल असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या विकास कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

युववाण्याः सर्वेभ्यः श्रोतृभ्यः सादरं नमस्कारः. अर्थात युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि श्रोत्यांना माझा सादर नमस्कार. मित्रांनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तुम्ही ऐकत आहात युवकांसाठी प्रसारित होणारा युववाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची दोस्त थोडीशी शरारती थोडीशी प्यारी आरजे गायत्री तुम्हा सर्वांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. सगळ्या भाषांमध्ये संस्कृत ही सर्वात श्रेष्ठ गोड आणि दिव्य भाषा आहे. हो मित्रांनो, बरोबर ओळखलं. आजचा दिवस हा एकदम खास आहे, कारण आज आहे रक्षाबंधन, ऋषी पौर्णिमा आणि संस्कृत दिन. आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून रक्षणाची प्रार्थना करते, तसंच आपण आपल्या ऋषींना वंदन करतो ज्यांनी आपल्याला वेद, ज्ञान आणि दिव्य अशी संस्कृत भाषा दिली. आणि म्हणूनच भारतात आजच्या दिवशी संस्कृत दिन हा साजरा केला जातो. आपण याच भाषेबद्दल आज बोलणार आहोत, जिला देववाणी म्हणतात. ती फक्त मंदिरात नाही तर आता मोबाईल मध्ये, AI मध्ये आणि आपल्या फ्युचर मध्येही आहे. आणि सोबतच याच दिव्य भाषेला घेऊन ज्याने याच क्षेत्रात करिअर केलंय अशा एका युवा मित्राशी मी साधलेला संवाद देखील आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत. मित्रांनो, जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात, पण ज्या भाषेला सर्व भाषांची जननी, देववाणी आणि अतिशय वैज्ञानिक भाषा मानलं गेलंय ती भाषा म्हणजे आपली संस्कृत. अनेकदा आजच्या युवकांना वाटतं की संस्कृत ही फक्त कर्मकांडाची किंवा जुन्या पोथ्यांची भाषा आहे, पण मित्रांनो, संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नसून आपल्या वर्तमानाची आणि भविष्याची संस्कृती देखील आहे. संस्कृत साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यात असलेले सुभाषित. बरं, हे सुभाषित म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं आणि भाषित म्हणजे बोललेलं. अतिशय कमी शब्दात जगण्याचं मोठं तत्वज्ञान सांगण्याची ताकद या सुभाषितांमध्ये असते, बरं का? आणि आजच्या आपल्या या विशेष भागात आपण असेच काही संस्कृत सुभाषित जाणून घेणार आहोत. भाषासु मुख्य मधुरा दिव्या गिरवाण भारती तस्माद्धि काव्य मधुरम तस्मादपि सुभाषितम. याचा काय अर्थ आहे की सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही मुख्य, मधुर आणि दिव्य आहे. त्या भाषेत रचलेलं काव्य हे त्याहूनही अधिक मधुर आहे, आणि त्या काव्यापेक्षाही त्यात समाविष्ट असलेली सुभाषित अतिशय मधुर आणि अर्थपूर्ण आहेत. तुम्ही म्हणाल, आजच्या जेनझी आणि तरुणांसाठी संस्कृत का महत्वाची आहे? कारण आज आपण ज्या गोष्टींना लाईफ स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो तेच ज्ञान या सुभाषितांमध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. उदाहरण घ्यायचं झालं, आजच्या काळात आपण ज्ञानाचं महत्व ओळखतो, पण खरं ज्ञान आणि विद्वत्ता ही काय असते हे सांगणारं हे सुभाषित बघा. विद्वत्तम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजाची सत्ता यांची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजाला फक्त त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान मिळतो, पण विद्वान आणि ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगात पूजलं जातं आणि सन्मानित देखील केलं जातं. हे सुभाषित आपल्याला शिकवतं की सत्ता किंवा संपत्तीपेक्षा ज्ञानाची ताकद ही नेहमी श्रेष्ठ असते. आणि म्हणूनच मित्रांनो, संस्कृत भाषा ही केवळ साहित्याची भाषा नाही तर ती एकात्मतेचा आणि दृष्टिकोनाचा संदेश देते. विद्या ददाती विनयम विनयाद्याती पात्रताम पात्रत्वान धनमाप नोती धनात धर्म तत सुखम. मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आहे, विद्या माणसाला नम्रता देते, नम्रतेने पात्रता येते आणि पात्रतेने माणूस

0: आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो. आणि आज आपल्यासोबत असाच एक पात्र तरुण आहे जो आजकालच्या युवकांसाठी एक रोल मॉडेल देखील आहे. मित्रांनो, संस्कृत हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? जुनी पुस्तकं, मोठे मोठे ग्रंथ, कठीण श्लोक किंवा मार्क्स मिळवण्यासाठी केलेली धडपड. पण आजच्या कार्यक्रमातून आपला हा गैरसमज आपण 100% दूर करणार आहोत. आपल्या कार्यक्रमात आज जो पाहुणा आलेला आहे ना, त्याने संस्कृत विषयातच त्याचं पूर्ण शिक्षण घेतलंय. शिवाय तो संस्कृत मध्ये कविता लिहितो. संस्कृत साठी त्यांनी एक ऍप देखील बनवलंय. संस्कृत अनुवादकही आहे. भाषिणी या प्रकल्पात त्याने सिनियर लँग्वेज एडिटर म्हणूनही काम केलंय. आणि संस्कृत नाटक लघुपटांच्या अनुवादासोबत त्याने अभिनय करून अवॉर्ड देखील जिंकले आहेत. तर आज कार्यक्रमात आपल्या सोबत आहे ऋग्वेद देशपांडे. वय फक्त 22, पण BA मध्ये 2 वेळा युनिव्हर्सिटी टॉपर, हैदराबाद विद्यापीठातून MA संस्कृत आणि नुकतंच IIT रुर्की मध्ये त्याची PhD साठी निवड झाली आहे. संस्कृत म्हणजे काय? तर ती आहे आपल्या मुळांची भाषा आणि हो, तीच आहे आपल्या भविष्याची टेक्नॉलॉजी. जर तुम्हालाही वाटत असेल की संस्कृत मध्ये करिअर नाहीये, तर पुढचे 15-20 मिनिटं नक्की ऐका. खात्री आहे की तुमचं हे मत नक्कीच बदलेल, कारण ऋग्वेद हा खरंच आपल्यासाठी वेदांसारखंच नॉलेज घेऊन आलाय. तर युववाण्याम तव हार्दिकम स्वागतम ऋग्वेद.
1: भूयांसी नमांसी. माझं नाव ऋग्वेद ऋतुजा रवींद्र देशपांडे. मी मूळ छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. माझं शिक्षण MA संस्कृत स्टडीज हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि नुकतंच मी IIT रुर्की येथे PhD या शिक्षणासाठी प्रवेश घेत आहे.
0: नक्कीच, त्यासाठी सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी तुझं स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर मला सांग की संस्कृत सोबतचा हा तुझा प्रवास कसा सुरू झाला?
1: खरं सांगू तर ही खूप मजेशीर कथा आहे. ज्यावेळेस मी BA ला प्रवेश घेतला, मी 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून नंतर मी BA ला प्रवेश घेतला.
0: हो का?
1: 8वीपासून संस्कृत एक विषय म्हणून मी 12वीपर्यंत शिकत होतो. पण BA ला पुणे विद्यापीठामध्ये 2ऱ्या वर्षाला तुम्हाला एक विषय स्पेशल किंवा विशेष म्हणून तुमच्या ग्रॅज्युएशनचा विषय म्हणून निवडावा लागतो.
0: अच्छा.
1: त्यावेळी कुठला विषय निवडावा यामध्ये जेव्हा मी माझ्या मोठ्या भावासोबत चर्चा करत होतो, तर सहज एक गमतीशीर गोष्ट अशी आली की BA राज्यशास्त्र, BA अर्थशास्त्र इत्यादी याला एवढी कोणी किंमत देत नाही, पण BA संस्कृत म्हटलं की ऐकायला खूप छान वाटतं किंवा मोठं वाटतं.
0: बरोबर.
1: ते संस्कृत घे. आवड होती, पण या एका मजेशीर गोष्टीमुळे मी विशेष विषय म्हणून संस्कृत शिकायला लागलो.
0: बारावी सायन्स नंतर तू BA कडे कसा वळाला?
1: मुळात भाषांची आवड ही आधीपासूनच होती आणि भाषेमध्येच काहीतरी करावं असा एक माझा ठरलेला बेत होता म्हणायला हरकत नाही.
0: अच्छा.
1: पण काही कारणास्तव सायन्स शिकलो, पण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या दोन्हीपैकी आपल्याला काहीही करायचं नाहीये हे पण आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे मग आता पुढे विज्ञान शाखेमध्ये पूर्ण आपलं करिअर करण्याऐवजी आपण आपल्या आवडीला जोपासावं आणि त्या क्षेत्रामध्येच काहीतरी करिअर करावं, यामुळे मी आर्ट्स कडे वळलो. आणि त्यामध्ये सुद्धा भाषेकडे, म्हणजे भाषेकडे करिअर म्हणून पाहणारे खूप कमी लोक सध्या आहेत. आणि त्यातही संस्कृत सारख्या भाषेमध्ये ज्यामध्ये खूप कमी संधी आहे असं लोकांना वाटतं, ती निवडणं म्हणजे खरं सांगायचं खूप मोठी अशी मी म्हणणार नाही, कारण मी तेवढा मोठा समजत नाही स्वतः.
0: पण म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल.
1: बरोबर. पण कदाचित ती दैवी इच्छा असावी की मी संस्कृत कडे वळावं असं मी समजतो, कारण त्याआधी मी संस्कृत मध्ये करिअर करेल वगैरे असं माझं
0: वाटलं नाही,
1: चुकूनही वाटलं नव्हतं.
0: ओके.
1: तर BA मध्ये मग संस्कृत घेतलं. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा 12वी नंतर लॉकडाऊन लागलं कोरोनाचं, त्यामध्ये मी संस्कृत भारती या संस्थेशी जोडल्या गेलो. संस्कृत भारतीचे ऑनलाईन संभाषण वर्ग त्या काळात चालायचे, तर 2-3 संभाषण वर्गांना मी प्रवेश घेतला आणि मी 2-3 संभाषण वर्ग केल्यानंतर त्यातून संस्कृत ही बोली भाषा म्हणून कशी बोलल्या जावी किंवा संस्कृत एक भाषा म्हणून कशी बोलावी याचं प्रशिक्षण ते देतात. तर त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की आपण आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण पूर्ण वेळ काही काळ काम करावं का, तर मी साधारण 1.5 महिना बीड आणि लातूर या ठिकाणी संस्कृत भारतीचा विस्तारक म्हणून पूर्ण वेळ काम केलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा मला पूर्णतः संस्कृत बोलताही येत नव्हतं, तेव्हा काही ज्येष्ठांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला काही गोष्टी शिकून शिकवण्यासाठी उभं केलं. आणि असं म्हणतात की शिकवताना माणूस आधी 10 वेळेस शिकून त्याचा सराव करून मगच शिकवतो. तर या सगळ्या प्रवासात तो 1.5 महिना आणि त्यानंतर मी वाराणसी येथे संस्कृत भारतीची एक संवादशाला म्हणून निवासी वर्ग असतो तो केला. त्या 2 महिन्याच्या काळामध्ये संस्कृत भाषा चांगल्यापैकी बोलता यायला लागली आणि माझा आत्मविश्वास खूप बळावला की आपण या भाषेमध्ये खूप काही करू शकतो. आणि जेव्हा 2ऱ्या वर्षामध्ये कॉलेज खऱ्या अर्थाने सुरू झालं, त्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यामध्ये आणि वेगवेगळ्या संधी ज्या माझ्या गुरुजनांनी मला दिल्या त्यामधून माझा हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि मग काहीतरी वेगळं करावं की पारंपरिक प्रकारात

0: संस्कृत मध्ये काय करणार असा प्रश्न बऱ्याचदा येतो, तर काय करू शकतो हाच प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि त्यातल्याच संधी शोधत गेलो आणि त्यातून वेगवेगळे मार्ग मला मिळत गेले आणि त्यातूनच आजच्या तंत्रज्ञानाशी संबंधित काहीतरी करावं यामुळे मी कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स हा विषय संस्कृत घेऊन शिकण्याचं तेव्हा ठरवलं आणि मग ते कुठे कुठे उपलब्ध आहे यामधून हैदराबाद विद्यापीठामध्ये ते एम ए लेवलला उपलब्ध आहे असं मला कळालं आणि त्यामुळे मग मी हैदराबाद विद्यापीठात एम ए संस्कृत स्टडीज विथ कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स शिकण्यासाठी गेलो आणि तिथून पुढे आय आय टी पर्यंत आज मी जात आहे. आता हा प्रवास नक्कीच या एका भाषेचा हा प्रवास आहे.
1: ओके, म्हणजे तू तो 1.5 महिना इन्व्हेस्ट केला आणि त्यानंतर तुझी जास्त आवड यामध्ये वाढत गेली.
0: अगदी खरं आहे, त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी जे शिकलो ते मी पुढचं आयुष्यभराची शिदोरी म्हणून माझ्यासोबत घेऊन फिरतोय. किंवा म्हणजे त्यात निश्चितच वाढ झाली, पण सुरुवात जे बी पेरल्या जात असं म्हणतो ते त्या 1.5 महिन्यामध्ये पेरल्या गेलं आणि त्यासाठी खरंच संस्कृत भारतीचं मी म्हणजे अजन्म उपकृत राहील त्यांच्या.
1: नक्कीच. आणि तू बोलताना सांगितलंस की लिंग्विस्टिक यामध्ये तू काम केलेलं आहेस, तर मला सांग त्याचा नेमका अर्थ काय आणि ते वापरलं कसं जातं.
0: संस्कृत कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स म्हणजे संगणकीय भाषाशास्त्र, ते संस्कृत घेऊन. भाषाशास्त्र म्हणजे भाषेचं शास्त्र, म्हणजे भाषा कशी असते, त्याचे काय नियम असतात, किंवा एखादी भाषा कशी बनते, त्यात काय काय गोष्टी असतात वेगवेगळे, याचं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र. ते कम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या माध्यमातून ते भाषाशास्त्र हे करणे त्याला संगणकीय भाषाशास्त्र असं म्हणतो. आणि त्यात संस्कृत म्हणजे थोडक्यात आम्ही काय करतो किंवा या क्षेत्रातले लोक काय करतात की आजच्या युगात संगणक वापरून ज्या भाषेच्या गोष्टी आहेत संस्कृत भाषेच्या गोष्टी त्यावरती लँग्वेज प्रोसेसिंग करून, ज्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतात, की यातून वेगवेगळे टूल्स डेव्हलप करणे, ज्याला आपण व्याकरणाचं विश्लेषण करण्यासाठी काही गोष्टी तयार करणे, किंवा सगळ्यात सोपं आपल्याला माहिती असतं की ट्रान्सलेटिंग टूल्स वापरतो, हे सगळे या फील्डचे ऍप्लिकेशन्स आहेत असं आपण म्हणूयात. पण त्यामध्ये आम्ही विशेषत संस्कृतला मूळ मानून संस्कृतला प्राधान्य देऊन काम केलं, कारण बहुतांशी संस्कृतचं जे व्याकरण आहे ज्याला पाणिनीचं व्याकरण म्हणू ते अशा प्रकारांमध्ये बांधलं गेलेलं आहे की त्याला आपण थोडंसं इतर भाषेच्या दृष्टीने वळवलं तर ते कुठल्याही भाषेला लागू पडेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे जर तुम्ही संस्कृत वरती जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला इतर भाषांमध्ये करताना सुद्धा त्याची खूप जास्त मदत होईल. त्यामुळे संस्कृतच्या दृष्टीने आणि मग हे काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी, हे शिकण्यासाठीच मी प्रयत्न सुरू केले आणि मग त्यामध्ये पुढे गोष्टी करत गेलो आणि त्या मिळत.
1: नक्कीच. तर यामध्ये तुला काही शिकताना काही अडचणी आल्या का? आणि तू भाषिणी नावाचा ऍप देखील डेव्हलप केलंयस, तर ते ऍप डेव्हलप करतानाचा अनुभव कसा होता?
0: अडचणीमध्ये की संगणक एक कलाशाखेच्या विद्यार्थ्याला आपण जेव्हा कम्प्युटर सायन्स वगैरे या गोष्टी बोलतो किंवा कम्प्युटरमध्ये कशा प्रकारात प्रोसेसिंग होते या गोष्टी जेव्हा शिकायला लागतात तेव्हा निश्चित अडचणी येतात, कारण आपण त्या गोष्टी कधी शिकलेलो नसतो,
1: सगळंच नवीन होतं.
0: बरोबर, अगदी. पण ते शिकताना मजा यायची, कारण संस्कृत जी आपल्याला यायची ती सोबत होती आणि तिला घेऊनच आपण त्या गोष्टी शिकत होतो. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या, त्यामध्ये प्रोग्रामिंग सारख्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, तर त्या शिकताना सुद्धा सुरुवातीला अडचणी येतात, पण जशी जशी त्यामध्ये आपली रुची वाढत जाते तशा तशा गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळे अडचणी येत गेल्या आणि त्यांच्यावरचे उपाय सुद्धा मिळत गेले आणि मग एम ए पूर्ण होताना एम ए ला आम्हाला प्रोजेक्ट करायला लागतो, त्यामध्ये संसाधनी या नावाचं एक संस्कृत कम्प्युटेशनल टूल किट आहे. त्यामध्ये अनुसारकम मध्ये, अनुसारकम हे एक ट्रान्सलेशन टूल आहे त्या संसाधनीमध्ये, तर त्याच्या संस्कृत ते मराठी जी प्रणाली आहे त्याच्या सुधारणेवरती मी काम केलं आणि त्यानंतर मी जेव्हा जॉब करायला लागलो ऍज अ सिनियर लँग्वेज एडिटर भाषिणी या प्रोजेक्टच्या अंडर, तेव्हा आम्ही संभाषिणी या संस्कृत शिकण्यासाठीच्या ऍपची निर्मितीची कल्पना आमच्या मॅडमनी दिली आणि त्याला आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. साधारण म्हणजे याची कल्पना अशी होती की भाषा शिकण्याच्या ज्या वेगवेगळे पैलू असतात ते सर्व पैलू त्यामध्ये यावेत. म्हणजे आपण भाषा शिकताना श्रवण यापासून सुरुवात करतो, तर तुम्हाला एखादी गोष्ट तिथे ऐकता सुद्धा यावी, ती गोष्ट समजण्यासाठी जेवढी दृश्य स्वरूपात येते तेवढी ती आपल्या लवकर समजते, त्यामुळे तिथे दृश्य स्वरूप सुद्धा आलं. किंवा अनुवाद पद्धत ही सुद्धा आम्ही त्यात वापरली आणि कुठल्याही भाषेतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी किंवा कुठल्याही लिपीतून तुम्हाला संस्कृत शिकता यावी, ज्या ज्या ठिकाणी प्रादेशिक लिपी आहेत त्या त्या लिपींमध्ये संस्कृत शिकल्या गेलं, पण मग त्यांना आज जर संस्कृत शिकायचं असेल तर आधी देवनागरी शिकावी लागेल मग संस्कृत भाषा शिकावी लागेल.
1: बरोबर.
0: त्या लिपीचा अडथळा त्यांना ठरू नये भाषेच्या शिक्षणामध्ये, म्हणून आम्ही त्या भाषेमध्ये आणि त्या लिपीमध्ये दोन्हीमध्ये हे शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सध्या संभाषिणी हे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे आणि त्या 6 भाषांमध्ये ते उपलब्ध आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी,

0: तेलुगू तमिळ या पाच मुख्य भाषा म्हणजे संस्कृत त्यामध्ये आहेच. आणि या भाषांच्या यादीला आम्ही पुढे 10 ते 15 भाषांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मुख्य सर्व भारतीय भाषा आणि जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या मुख्य भाषा आहेत ज्यामध्ये पोर्तुगीज किंवा स्पॅनिश यांमध्ये सुद्धा त्या गोष्टीची उपलब्धता व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. या ऍपमध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही ते ऍप उघडल्यानंतर सुरुवातीला रोज एक वेगळं सुभाषित तिथे येईल, त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकू येईल, म्हणजे त्याचा वेगळा एक तिथे साठा आहे.
1: की त्या लर्निंग ऍप सारखंच आहे.
0: बरोबर, हे पूर्णतः लर्निंग ऍपच आहे, पण ते लर्निंग थोडंसं इनोव्हेटिव्ह किंवा एक फन वे मध्ये, म्हणजे कारण कुठली गोष्ट मनोरंजनात्मक पद्धतीने आपण जेवढी शिकू तेवढी ती आपल्याला लवकर कळते, लवकर आपण ती आत्मसात करू शकतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे खेळ पण पुढे आणण्याचा विचार आमचा आहे, त्यावरती सध्या काम सुरू आहे.
1: नक्कीच खूप छान प्रयत्न आहेत आणि संस्कृत भाषेचा प्रचार किंवा प्रसार वाढवण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. तर ऋग्वेद, तू नाटक आणि लघुपट यांचा अनुवाद केलेला आहे आणि शिवाय तू नाटकांमध्ये अभिनय देखील केलेला आहे, तर मला सांग की करिअर तुझं म्हणजे लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये होतं आणि तू नाटकांमध्येही काम केलंय, तर या दोन्हीचा दुवा तू कसा साधलास?
0: त्याची सुरुवात मी नाशिकला गेल्यानंतर झाली. तिथे एक समूह आहे जे संस्कृत नाटकच करतात आणि संस्कृत व्यावसायिक नाटक सुद्धा ते करतात आणि तिकीट काढून लोक ते पाहायला येतात.
1: अरे वा,
0: मग यामध्ये पण आपण भाग घ्यावा अशी एक इच्छा आधीपासून होती. शाळेत असताना पण आम्ही काही नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला खऱ्या अर्थाने वाव हा महाविद्यालयात गेल्यानंतर नाशिक येथे मिळाला. आणि अनुवाद म्हणजे सुरुवातीला मी फक्त अभिनय केला, त्यामध्ये पहिल्या वर्षी बक्षीस सुद्धा मिळालं, पण संस्कृत मध्ये वेगळं काय करू शकतो आपण? तर संस्कृत फक्त भाषा शिकून तुम्हाला जमणार नाही, म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक स्किल सेट लागतो त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा, तसाच संस्कृत मध्ये पण लागतो. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुवाद कौशल्य. तुम्हाला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करता येणं गरजेचं आहे, म्हणजे तो संस्कृत मधून इतर भाषेत असो किंवा इतर भाषेमधून संस्कृत मध्ये असो. तर हे कौशल्य कसं आपण आपलं बळकट करू शकतो किंवा हे कसं आपल्यामध्ये येऊ शकतं, या दृष्टीने मी नाटकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. तर नाटकांचा अनुवाद हा सामान्य अनुवाद नसतो जनरली, कारण नाटक हे एक त्याची एक वेगळी कला असते की नाटकामधले जे संवाद असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात, ते आपण सामान्य बोलण्यामधले नसतात, त्यामुळे त्याला पुस्तकी अनुवाद करून त्यामध्ये जमणार नाही, त्याला ते समोरच्याला अपील होईल किंवा त्याला पटेल अशा दृष्टीनेच तो अनुवाद असला पाहिजे. तर या गोष्टीमधून सुरुवात झाली आणि संधी मिळत गेल्या आणि मग त्या दृष्टीने मी अनुवाद करत गेलो. सुरुवातीला नाटकांचे अनुवाद केले मराठीमधून संस्कृतमध्ये, त्यानंतर काही लघुपटांचे सुद्धा. जेव्हा मी हैदराबादला गेलो तेव्हा सुरुवातीला मला भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे मी आधी तेलुगू भाषा शिकलो आणि मग तेलुगूमधून संस्कृत भाषेमध्ये शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे लघुपटांसाठी अनुवाद देखील केले. त्यामुळे यातून माझं स्किलसेट डेव्हलप होत गेलं, मी वेगवेगळे कौशल्य.
1: तुझ्यात शिकण्याची पण इच्छा असल्यामुळे पण ते तुला लवकर आत्मसात झालं.
0: त्यातल्या त्यात भाषा शिकण्याची ही जास्त, म्हणजे अगदी खूप लवकरात लवकर मी ती भाषा शिकून त्यामध्ये काम करत गेलो.
1: अनुवादही केलास आणि तू शिकून?
0: तर ते करत गेलो आणि त्यामुळे मग ती भाषा, दोन्ही भाषा या चांगल्यापैकी आत्मसात केल्या गेल्या. आणि भाषा ही प्रवाही असते, त्यामुळे तुम्ही असं कधीच नाही म्हणू शकत की मला ही भाषा पूर्णपणे येते.
1: बरोबर,
0: तुमची प्रोफिशियन्सी ही कितीही चांगली असली तरी सगळी भाषा येते, म्हणजे त्याचं अर्थ ते इथं मला येतं असं आपण कधीही म्हणू शकणार नाही. त्यामुळे नित्य नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्यामधूनच नवीन गोष्टी बाहेर येत गेल्या किंवा कळत गेल्या. त्यामध्ये मग की नाटकांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जुनी जी नाटकं असायची संस्कृतची, त्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन्ही भाग त्यामध्ये यायचे. त्यामध्ये मग आपण कधी पद्य करण्याचा पण प्रयत्न करू शकतो का, यामधून पुढच्या गोष्टी या बाहेर येत गेल्या आणि त्या करत गेलो.
1: नक्कीच, म्हणजे तू न थांबता अजून पुढे काय करता येईल किंवा तुझा संग्रह कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलंस.
0: हो, आणि जसं समर्थ रामदासांची एक उक्ती आहे की बाबा नित्य काहीतरी लिहित जावे किंवा प्रसंगी वाचित जावे वगैरे, तर जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता येणार नाही. आणि संस्कृत मध्ये वाचनासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टी वाचत जाऊन त्यामध्ये लिहित जाणे, म्हणजे त्यामध्ये संस्कृत मध्ये असं पण आहे की काळानुसार, म्हणजे खूप जुनं वैदिक साहित्य सुद्धा आहे, मधल्या काळातलं सुद्धा आहे आणि आजचं सुद्धा साहित्य आहे, त्यामुळे तुम्ही आजच्या साहित्यामध्ये सुद्धा काय भर घालू शकता या दृष्टीने पण प्रयत्न करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. म्हणजे मी साहित्य वगैरे निर्मिती नाही केली, पण नाटकांचा अनुवादामधून म्हणा किंवा काही लेख लिहिण्यामधून म्हणा.
1: शिवाय तू कविताही लिहितोस?
0: होय, संस्कृत मध्ये कविता म्हणण्यापेक्षा काही छंदबद्ध रचना मी करण्याचा प्रयत्न केला, कोणाचं तरी अनुसरण करून की आपल्यालाही या गोष्टी होऊ शकतात का, या दृष्टीने.

0: काही प्रयत्न करून काही छंदांमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण फार नाही लिहिलं त्यामुळे.
1: बरं, आता तू उल्लेख केलेलाच आहे, तर आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एक छानशी तू केलेली रचना आम्हाला ऐकून दाखव.
0: मी एक सुभाषित त्या प्रकारामध्ये मोडणारा एक श्लोक लिहिला होता, तो मी वाचून दाखवतो.
1: नक्कीच.
0: विपत्ती ग्रस्तस्यात् सरल पथगामी गुणनिधी, मनीषा भ्रष्टो वाखिल सुमतिमान ज्ञान निपुणः, कदाचिद्दैवेन प्रहत मनुजेनापि सततम्, विवेक संस्थाप्यो मनसि हितकारी निजकृते. की माणसाने विवेक कसा ठेवावा आपल्या ठिकाणी, या संदर्भात ही रचना होती. माझं असं ठाम मत आहे की कुठलीही रचनाचं मूळ हे दुःख असतं कुठल्या तरी प्रकारचं, किंवा कुठला तरी अनुभव असतो त्यामधून तुम्ही ती गोष्ट.
1: हा,
0: तर अशाच एखाद्या अनुभवावरून की आपण जेव्हा विवेक बाजूला ठेवतो आणि काहीतरी गोष्टी करतो, तर त्यामधून हे सुचलेलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, म्हणजे तुमच्यावरती कितीही विपत्ती आलेली असेल, किंवा तुमची मनीषा म्हणजे बुद्धी ही भ्रष्ट जरी झालेली असेल, किंवा तुम्ही सतत तुम्ही दैव दुर्बलतेने संकटांमध्ये पडत आहात, तरी सुद्धा माणसाने स्वतःचा हित करणारा असा विवेक आपल्या ठिकाणी साबूत ठेवला पाहिजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गेलात तरी. तर अशा दृष्टीने हे लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
1: आपला कार्यक्रम बरेच युवक ऐकत आहेत, असेही काही युवक असतील की ज्यांना तुझ्यासारखीच संस्कृती या भाषेमध्ये करिअर करायची इच्छा असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय गाईड करशील की यामध्ये करिअर संधी कोणत्या उपलब्ध आहेत आणि त्यांना सुरुवात करायची असेल तर ते कोणत्या पद्धतीने करू शकतील?
0: निश्चितच, जसं मी आताच म्हणालो की स्किल सेट डेव्हलप करणे ही संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गरज आहे. त्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर सगळ्यात आधी अनुवाद कौशल्य. अनुवादासाठी देखील विविध तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत, ते शिकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि काम करण्यासाठी सुद्धा. मी स्वतः BA सेकंड इयर पासून अनुवाद करण्याचं काम करतोय, ज्यामध्ये तुम्हाला पैसे देखील चांगल्या प्रकारचे मिळतात. म्हणजे सांगायला हरकत नाही, काही याच्यामध्ये तुम्हाला किमान 1 रुपया प्रति शब्द हा मिळतो, आणि तो मूळ शब्द ज्या भाषेतला आहे त्या भाषेतला आणि प्रत्येकाला. म्हणजे इंग्रजीमध्ये जसं ईज वगैरे सारखे 2 अक्षरी शब्द असतील त्यांना सुद्धा तुम्हाला तेवढी किंमत मिळते, पण त्यासाठी तुमची तयारी असणं ही गरजेची आहे. त्यामुळे सगळ्यात आधी अनुवाद. त्यामध्ये सध्याच्या दृष्टीने भारत सरकारने सगळ्या मातृभाषांमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणं जे सुरू केलं आहे, तर त्यांच्या पुस्तकांचा सुद्धा अनुवाद करण्याची सध्या गरज आहे समोर, आणि त्यासाठी लोकांची गरज आहे. तेव्हा संस्कृत साठी तुम्ही तयार होऊ शकता, तुम्ही जर तुमच्यामध्ये ते कौशल्य आणलं तर. दुसरा मुद्दा येतो मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी किंवा हस्तलिखित शास्त्र. बऱ्यापैकी हस्तलिखित ही संस्कृत भाषेमधली आहेत, त्यांच्या लिपी वेगवेगळ्या आहेत, पण यासाठी तुम्ही जर वेगवेगळ्या लिपींचं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये काम करायला लागलात, तर हे सुद्धा तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने खूप मोठी संधी उपलब्ध होते. उदयपूरमध्ये धरोहर नामक एक संस्था आहे. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा भारत इतिहास संशोधन मंडळ किंवा आनंदाश्रम नावाची एक संस्था आहे. यांसारख्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही हस्तलिखितांच्या काही प्रकल्पांवरती काम करू शकता, ज्यातून सुद्धा तुम्ही करिअर म्हणून या दृष्टीने सुद्धा या गोष्टीकडे पाहू शकता. किंवा नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी मॅन्युस्क्रिप्ट्स NMM या अंतर्गत सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट्स निघतात भारत सरकारचे किंवा वेगवेगळ्या संस्थांचे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला महत्व असेल की वेगवेगळ्या लिपींचं प्रशिक्षण घेणे, ते सुद्धा एक तुमचं स्किल म्हणून उपलब्ध होईल. त्याशिवाय रिसर्च प्रोजेक्ट्स म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट इतर जे रिसर्च प्रोजेक्ट्स असतात, जसं मी ज्यामध्ये काम केलं, सध्या IKS भारतीय ज्ञान प्रणाली किंवा इंडियन नॉलेज सिस्टम्स यामधले वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत, आणि IKS मध्ये संस्कृत भाषक लोकांची नितांत आवश्यकता पडते. तर या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती सुद्धा तुम्ही काम करू शकता चांगल्या प्रकारात. हे सगळे जे मी सांगतोय ते शिक्षण क्षेत्र सोडून तुम्ही शिक्षक होऊ शकता.
1: अगदीच.
0: पण त्याशिवाय
1: म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते
0: शिक्षकच. म्हणजे मी पण शिकताना मला बरेच लोक हेच म्हणायचे की अरे तू संस्कृत शिकतोय तर काय होणार, शिक्षक होणार का? म्हणजे शिक्षक ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे, परंतु लोक म्हणताना अगदी तुच्छतेने म्हणतात की तो शिक्षकच होणार, याच्याशिवाय काय करणार. पण हे काय करणार हे जेव्हा मी शोधत गेलो, त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मिळत गेल्या, त्यामधल्या या मी 3 गोष्टी सांगितल्या. याशिवाय व्यावसायिक दृष्टीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये संस्कृत फॉर यू म्हणून पुणे इथली एक संस्था आहे, ते व्यावसायिक दृष्टीने संस्कृत घेऊन येतात. म्हणजे तरुणाईला आजकाल बऱ्याचदा प्रिंटेड टी शर्ट्स वगैरे इत्यादी गोष्टी यांचा ट्रेंड येतो, तर यामध्ये पण संस्कृत कसं आणता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. किंवा रिसंस्कृत म्हणून एक संस्था आहे जी खूप जास्त प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरती त्यांचे बरेचसे म्हणजे पोस्ट

0: राहतात किंवा त्यांचे बरेचसे प्रोडक्ट सुद्धा आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी संस्कृत आहे. आणि अशा संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही इंटर्न म्हणून किंवा ऍज अ म्हणजे प्रॉपर जॉब या दृष्टीने सुद्धा काम करू शकता, कारण रीसंस्कृत ही व्यावसायिक संस्था आहे. म्हणजे जे मूळ लोक आहेत त्यांचा संस्कृतशी तसा संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना संस्कृतच्या लोकांची गरज पडते, तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा जाऊ शकता. दुसऱ्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करू शकता किंवा स्वतःचा या दृष्टीने व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळे एक नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही प्रकारामध्ये संस्कृत आपण आणू शकतो, पण ते कसं हे प्रत्येकाने जेवढं आपले स्वतःचे काय स्किल्स आहेत किंवा आपण काय करू शकतो त्यामधून त्यांना खूप जास्त सोयी उपलब्ध होतील. सांगण्याचा उद्देश एवढाच की काहीच नाहीये संस्कृत मध्ये, असं आपण कधीच नाही म्हणू शकत, त्यात खूप काही आहे, आपल्या आपल्या परीने आपल्याला शोधायला लागेल. बरोबर,
1: अगदीच अगदीच. तर खूप छान पद्धतीने सांगितलंस तू ऋग्वेद. मला सांग की संस्कृत शिकल्यानंतर व्यक्तिमत्वात काही बदल होतो का आणि तुला कोणते बदल जाणवलेत?
0: सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपली मातृभाषा सुधारते. म्हणजे आपण कुठल्याही भाषिक असू, संस्कृत भाषेमुळे आपल्याला आपली भाषा ही खूप चांगल्या प्रकारात बोलता येते. आणि सगळ्यात चांगली मला ज्याचा फायदा झाला असं म्हणूयात तो म्हणजे कुठलीही इतर भाषा मी फार लवकर शिकू शकतो संस्कृतमुळे. म्हणजे मला आता 6 ते 7 भाषा येतात आणि त्या मी फार लवकर लवकर शिकत गेलो किंवा अजूनही शिकतोय. म्हणजे मी तेलुगू किंवा कन्नडी भाषा ह्या फार लवकर शिकू शकलो कारण मला संस्कृत भाषा येते आणि त्यामुळे माझी मराठी देखील चांगली आहे.
1: त्यामुळे म्हणजे तिन्ही गोष्टी साधली.
0: म्हणजे नवीन भाषा शिकणे आणि भाषा म्हणजे शुद्धी ज्याला म्हणू आपण, की एक संस्कृतमध्ये सुभाषित येतं की तुमची वाणी हीच तुम्हाला अलंकृत करते.
1: बरोबर,
0: म्हणजे जेवढी चांगली तुमची वाणी तेवढं तुम्ही शोभून दिसाल. तर त्या दृष्टीने भाषा ही खूप सुधारते. त्यानंतर उच्चारण दोष वगैरे जे म्हणू आपण किंवा जिभेच्या बऱ्याचशा आपल्या विकार असतात, त्या गोष्टी सुद्धा संस्कृत भाषेच्या उच्चारणाने दूर होऊ शकतात असं बरेचसे अभ्यासक सांगतात. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला फायदा होतो
1: नक्कीच. तर तू खूप छान पद्धतीने सांगितलंयस आणि तुझं जे कार्य आहे ते अगदी वेगळं असं म्हणता येईल की तुझं जे पॅशन आहे तू जोपासलं आणि तू मनापासून त्यामध्ये काम करतोयस. तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आणि आज तू कार्यक्रमात आलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे आभार.
0: धन्यवाद गायत्री, तसेच आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे देखील खूप खूप आभार की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला काही बोलण्याची संधी दिली. सर्वांचेच खूप खूप आभार.
1: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात संस्कृत या विषयातून शिक्षण पूर्ण केलेल्या ऋग्वेद देशपांडे याच्याशी साधलेला संवाद. त्यांनी आपल्याला संस्कृत क्षेत्रामध्ये काय काय करिअर करता येईल आणि संस्कृत ही भाषा शिकणं का गरजेचं आहे आणि त्याचा प्रवास या सर्व गोष्टी आपल्याला शेअर केल्या. पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याने प्रयत्न या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात याचंच महत्व सांगणार आहे सुभाषित. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथे नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. याचाच अर्थ कोणतंही काम केवळ इच्छा धरल्याने मनोरथाने पूर्ण होत नाही तर ते कठोर परिश्रमानेच सिद्धीस जातात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून येऊन प्रवेश करत नाही, त्यालाही शिकार करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. आणि मित्रांनो, याच सुभाषितातून आपल्यासारख्या युवकांना आळस सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेण्याचा सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश मिळतोय. संस्कृत ही केवळ एका धर्माची किंवा काळाची भाषा नाहीये तर तो आपल्या भारताचा अमूल्य वारसा आहे. या भाषेतल्या सुभाषितांचा आस्वाद घेणं, त्याचे अर्थ समजून घेणं आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणं हीच या भाषेची खरी सेवा ठरेल. आणि मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं असेल. संस्कृतच्या या प्रवासातून हे तर सिद्ध झालं की नेहमी आपण जो विचार करतो की काही विशिष्ट क्षेत्रामध्ये करिअर केलं तेव्हाच आपली प्रगती होते, तर असं काही नसून आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रातही आपण करिअर करू शकतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या आणि स्फूर्तीदायक विषयासह. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी आणि संस्कृतच्या या अमृतवाणीशी जोडलेले रहा. नमस्कार. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि 6 वाजून 5 मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सह

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:17 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

सुंदर माझं घर या चित्रपटासाठी कल्याणी साळुंखे यांनी गायलेलं संजीवनी बोकील यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं गीत ललिता फडके यांच्या स्वरात. गीतकार आहेत गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

चिमण्यांची शाळा या चित्रपटासाठी ललिता फडके यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, थोड्याच वेळात ठीक 6:20 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील संस्कृत मधून बातम्या. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करिता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार वैदेही।
0: डॉक्टर, आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात अनेक आजार जसं डोकं वर काढतात तसेच आपण बघतो की फंगल डिसीजेस पण स्किनच्या संदर्भात होत असतात, तर आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की बुरशीजन्य आजार ज्याला आपण फंगल डिसीजेस म्हणतो ते नेमके काय असतात?
1: बुरशीजन्य आजार म्हणजेच फंगल इन्फेक्शन। याला बऱ्याच सामान्य लोकांमध्ये दाद किंवा गजकर्ण किंवा इसब गोल या पद्धतीने संबोधलं जातं। हा एक फंगल इन्फेक्शन म्हणजे सूक्ष्म जीव आहे जो आपल्या त्वचेच्या वरच्या थरामध्ये वाढतो आणि मग पेशंटला खाज वगैरे सुरू होते आणि हा पसरतो। हे दोन टाइपचे असू शकतात, एक सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स तर डीप फंगल इन्फेक्शन्स। सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स मध्ये त्वचेचा वरचा लेअर फक्त अफेक्ट होतो, जसं की स्किन, नेल झालं, नख आणि केसांमध्ये। आणि डीप फंगल इन्फेक्शन मध्ये जे स्किनच्या खालचा लेअर असतो, सबक्युटेनस लेअर, आणि सिस्टेमिक असतं म्हणजे जे ऑर्गन्स असतात आपले आतले, त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स होतात। सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स मेनली डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफायटोसिस, मोल्ड इन्फेक्शन या स्पेसिसनी होतात। त्यामध्ये टेनिया व्हर्सिकॉलर हा पण एक प्रकार येतो। त्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज असतात, जसं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस म्हणतात किंवा काही कॅन्डिडा स्पेसिस असतात, यामुळेही फंगल इन्फेक्शन सुपरफिशियल होतात। डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफाइट, मोल्ड इन्फेक्शन्स, टिनिया व्हर्सिकॉलर हे असे वेगवेगळे प्रकार असतात फंगसचे, ज्यामध्ये ज्या कॉमनली फंगस स्पेसिस असतात त्या मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस, कॅन्डिडा स्पेसिस यांचा समावेश आहे। डीप फंगल इन्फेक्शन्स मेनली या लोकांना होतात ज्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे किंवा सहसा जे लोक आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, काही क्रॉनिक आजार आहे त्यांना, त्या लोकांना होऊ शकतात। त्यामध्ये सबक्युटेनस इन्फेक्शन जो आहे तो मेनली मायसिटोमा म्हणजे मधुरा फूट या नावाने ओळखला जातो, तो आपल्या त्वचेच्या खालच्या लेअरच्या खालच्या फॅट मध्ये असतो। आणि जे सिस्टमिक फंगल इन्फेक्शन आहे त्यामध्ये आतले जे आपले ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये फंगस वाढतो।
0: आता बुरशीजन्य आजार का होत असतात, मुख्य कारणे कुठली असतात याची?
1: बुरशीजन्य आजार सहसा उष्णता आणि ओलावा यामुळे होतात, बाहेरच्या ट्रॉमामधून होऊ शकतात किंवा ओलसरपणा, ह्युमिडिटी यामुळे होऊ शकतात। काही आजार पण जे असतात म्हणजे जसं खूप सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट येते ज्यांच्यामध्ये, म्हणजे आपली इम्युनिटी ज्याने खूप डाऊन होते त्याच्यामध्ये पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतात।
2: ज्या ठिकाणी वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे आणि उष्णता जास्त आहे तिथेच हा वाढतो। जास्त घाम येणे, त्वचेच्या घड्यांमध्ये ओलावा राहणे, घट्ट कपडे घालणे, शरीर पूर्णपणे स्वच्छ व कोरडे न ठेवणे या विविध कारणांमुळे आपल्याला फंगल आजार होतात।
0: म्हणजे ओलावा जर राहिला तर फंगल डिसीजेस होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे शरीर कोरडं ठेवणं खूप महत्वाचं ठरतं। आता बुरशीजन्य आजारांमध्ये आपण उल्लेख केला की दाद किंवा गजकर्ण ज्याला म्हणण्यात येतं, तर त्याची लक्षणं काय असतात नेमकी?
1: यामध्ये महत्वाचं लक्षण असतं की खाज येणं, नंतर लालसरपणा, नंतर त्वचा सोलल्यासारखी वाटणे आणि गोलसर छोटे किंवा मोठे चट्टे येतात। हे काही प्रकारची ॲलर्जी किंवा एक्झिमा पण असू शकतो, पण मुख्यतः फंगल इन्फेक्शनचे डायग्नोसिस जे आहे ते या कारणांनीच होतं। नख काळी होणे हे सुद्धा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं।
0: हा हा, ते स्किनशी निगडीत फंगल इन्फेक्शन आहे।
1: स्किन आणि नख एक सोबतच अफेक्टेड असू शकतात किंवा एकाच वेळेला पेशंटमध्ये दोन्ही तिन्ही ठिकाणी तो आजार एक सोबत वाढतो, जसं त्वचेमध्ये, नखांमध्ये आणि केसांमध्ये।
0: हा डॉक्टर, हे जे फंगल डिसीजेस आहेत हे कुठल्या प्रकारच्या फंगसमुळे होतात?
1: हे टिनिया नावाचं एक फंगस असतं आणि एक मॅलेझेझिया नावाचं फंगस असतं। फंगसचे विविध प्रकार असतात आणि त्या विविध प्रकारांचे थोडेफार फरकाने गोलावे येतात, चट्टे येतात, जे आपल्याला त्वचारोग तज्ज्ञ चांगल्या पद्धतीने ओळखून त्याला जे आवश्यक औषधी आहे ते देऊन त्याला ट्रीट करू शकतात।
0: हा, आता बरेच लोक असे असतात की ज्यांना डिसीज होतात आणि बरेच लोक असे असतात ज्यांना नाही होत, तर असं का असतं?
1: हो, कारण स्वतःची प्रतिकार शक्ती हा सुद्धा

0: त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. सहसा असं बघितलं गेलं आहे की जे लोक स्वच्छता व्यवस्थित ठेवतात आणि एकमेकांचं शेअरिंग जे आहे ते कमी करतात आणि क्लिनलीनेसला इम्पॉर्टन्स देतात, त्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन कमी होतं, म्हणजे होण्याचा प्रकार कमी दिसतो आपल्याला. आणि ज्या लोकांना ऑलरेडी काही डिसीजेस आहेत, जसं मधुमेह आहे, डायबिटीस किंवा हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे किंवा आणखी कुठले आजार आहे ज्याच्याने ते ग्रस्त आहेत, तर त्या कारणाने सुद्धा इम्युनिटी नॉर्मल माणसाच्या कम्पेअरमध्ये कमी असते आणि हे लोक जास्त प्रोन असतात फंगल इन्फेक्शनला. म्हणजे नॉर्मल माणसापेक्षाही यांना लवकर स्पीडीली इन्फेक्शन होतं आणि वाढतं सुद्धा.
1: फंगल इन्फेक्शन जे असतात ते संसर्गजन्य असतात का?
0: हो, संसर्गजन्य असतात. अगदी डोक्यातलं सुद्धा फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य असतं आणि आपण ज्या कॉमन वस्तू जर वापरल्या एकमेकांच्या, जसं टॉवेल झालं, एका बेडशीट झाली जी शेअर केली किंवा बाथरूम शेअर केले, कमोड शेअर केले, तरी सुद्धा हा फंगल इन्फेक्शन एकमेकांना वाढू शकतो. हा संसर्गिक आहे. किंवा आईला असेल तर बाळाला होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात.
1: आपण केसांमधले फंगल इन्फेक्शन म्हटले, ते कुठले असतात नेमके?
0: बऱ्याच लोकांना ते डँड्रफ असं वाटतं. तो टिनिया कॅपिटिस नावाचा एक प्रकार असतो आणि हा डोक्यामध्ये जास्त वाढतो. जनरली हा कंगवे जर तुम्ही शेअर करत असाल, एकमेकांचे कंगवे शेअर करत असाल, तर एकाला मग दुसऱ्यांना असं होतो. लहान मुलांमध्ये हा फंगल इन्फेक्शनचा कॉमनेस्ट कॉज आहे शेअरिंग करणं, आणि लहान मुलांमध्ये हा जास्त दिसतो. मोठ्यांमध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे पण आहे.
1: आपण मगाशी बोलता बोलता म्हणालात की त्वचेच्या घड्या ज्या असतात तिथे पण फंगल इन्फेक्शन होत असतं, तर ते कुठलं असतं नेमकं?
0: त्वचेच्या घड्या म्हणजे मानेची घडी, बगलेमधली घडी, नंतर मांड्यांच्या मधली घडीची जागा, नंतर आपले जे घुटणे आहेत त्याच्या मागची जागा आणि स्त्रियांमध्ये स्तनाच्या खालची जागा, हे मोस्ट कॉमन एरियाज आहेत जिथे फंगल इन्फेक्शन सगळ्यात आधी वाढतं.
1: हा, तर ते फंगल इन्फेक्शन कुठलं असतं?
0: ते टिनिया कॉर्पोरिस नावाचं असतं आणि ते जे असतं ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असं जेव्हा वाढतं, जेव्हा ट्रीटमेंट घेण्यात येत नाही, तेव्हा ते जवळपास पूर्ण शरीरावरच पसरतं.
1: आता आपण इतके सगळे फंगल इन्फेक्शन सांगितले, मोस्टली टिनियामुळे होतात हे आपण त्यात नमूद केलं. आणि आपण बघतोय की आजकाल ही जे इन्फेक्शन्स आहे हे वारंवार होतात आहे लोकांना, तर त्यामागचं काय कारण आहे?
0: वारंवार फंगल इन्फेक्शन होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे की सेल्फ मेडिकेशन, म्हणजे स्वतःला खास आल्यानंतर एखाद्या केमिस्टला किंवा फार्मसीत जाऊन कुठलंही क्रीम घेणे आणि लावणे. जनरली याच्यामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन म्हणजे स्टिरॉइड युक्त क्रीम वापरले जातात. त्याच्याने तात्पुरता पेशंटची खाज कमी होते आणि तेवढ्या वेळापुरता बरं वाटतं, पण त्या क्रीमनी जे एक्झिस्टंट फंगस आहे ते आहे त्यापेक्षाही दुपटीने नंतर वाढतं आणि बाहेर येतं. आणि असं करून मग ते वाढण्याचा स्पीड पण वाढतो आणि पेशंटचा आजार जो कमी याच्यात बरा होऊ शकतो त्याला जास्ती औषधी घेऊन पुढे जाऊन बरं करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. आणि दुसरं, जसं मी डिस्कस केलं की जे लोक घट्ट कपडे घालतात, आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये इतकं आहे की घट्ट घट्ट इनर्स सुद्धा घट्ट असतात, जीन्स सुद्धा घट्ट घालतात, तर आणि अगदी लांब त्यांचे ड्युरेशन असतो, जसं 8-10 तासांचा जॉब आहे किंवा 15 तासांचा जॉब आहे, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ घट्ट कपडे घालण्यात येतात, तिथे हवा लागत नाही, घाम साचतो, घाम वाळतो तिच्या तिथे आणि मग ते किटाणू परत वाढतात.
1: तर त्यामुळे हे वारंवार दिसून येतं. या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी चूक कोणती घडत असते प्रत्येक व्यक्तीकडनं?
0: सगळ्यात मोठी चूक, जसं मी सांगितलं की आपल्या मनाने औषधी करणं. जेव्हा छोटा एक गोल चट्टा दिसतो, खाजवतो, तेव्हा आपण सहसा गोळ्या किंवा काहीही खाजेवाल्या गोळ्या किंवा क्रीम्स जे उपलब्ध आहे किंवा जे घरात पडून आहे किंवा जे आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स म्हणतो की डायरेक्ट जाऊन तुम्ही मागता आणि त्याने लावता, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे जी पेशंट करतो. कारण यामुळे त्या आजाराचा ट्रीटमेंट पिरियड पण नंतर वाढतो. स्टिरॉइडमुळे दुसरे साईड इफेक्ट्स पण त्वचेवर होतात आणि फंगस स्टिरॉइडला कधीच मानत नाही, तो त्याला कधीच बरं करत नाही. त्याला प्रॉपर आपल्याला फंगिसिडल मेडिसिन्स द्याव्या लागतात, त्यानंतरच तो फंगस बरा होतो.
1: हा, म्हणजे ही काळजी आपण घ्यायला हवी की प्रॉपर ट्रीटमेंट त्या गोष्टीसाठी व्हायला हवी. डॉक्टर, आपण म्हणालात की ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, तर नेमकी फंगल डिसीजेसवर कुठली ट्रीटमेंट असते?
0: फंगल डिसीजेसवर कुठल्या टाईपचं ते फंगस आहे ते प्रथमतः आपण डायग्नोसिस करतो आणि त्यानंतर त्याला देण्यात येणाऱ्या काही फंगिसिडल मेडिसिन्स आहेत, जसं इट्रॅकॅनोझॉल आहे, कोट्रॅमेझॉल आहे किंवा टर्बिनाफाईन आहे, हे डॉक्टरच्या सल्ल्याने तुमच्या बॉडीच्या वेटनुसार आणि तुमच्या फंगसच्या टाईपनुसार ते आपण सुरू करतो. कारण हा जो आजार आहे हा फक्त वरच्या लेअरपर्यंत सीमित

0: नसतो, ह्याचे रूट्स असतात, ह्याचे जे मुळं असतात ते थोडेसे खाली असतात. नुसत्या क्रीम लावून तिथपर्यंत मुळांपर्यंत क्रीम पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला टॅबलेट्स आणि सोबत लावायचे क्रीम असं दुहेरी त्याच्यावरती उपचार करावा लागतो. सोबत काही अँटीफंगल शॅम्पूज आणि अँटीफंगल साबणं दिले जातात, ते वापरायचे असतात, त्याच्याने क्लिअरन्सचा म्हणजे बरा होण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो, म्हणजे लवकर बरं होतं पेशंटचं.
1: तर दोन्ही गोष्टी
0: सायमल्टेनियसली हो, फक्त क्रीम किंवा फक्त गोळ्या असं मोनोथेरपी जनरली या फंगल इन्फेक्शनवर काम करत नाही.
1: मग घरगुती उपाय काही लोक करत असतात ते कितपत योग्य असतात?
0: घरगुती उपचार जे आहेत ते अजिबात करू नये, कारण कुठल्याही घरगुती पदार्थांमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी नसते, फंगस थांबवण्याची क्षमता नसते. तात्पुरता ते 5-4 दिवसांसाठी ते सायकोलॉजिकली आपल्याला वाटतं की काम करतं हे, कधी कधी खास त्याने थोडी हलकीशी कमी होऊ शकते, त्याने असं वाटतं की ते बरं होत आहे, पण घरगुती उपचार 100% उपाय करत नाही आणि ते न केलेले बरे, कारण यामुळे पुन्हा एकदा त्वचेला नवीन अलर्जी होण्याची संभावना असते आणि मग त्यावेळेला डॉक्टर पुढे एक आणखी चॅलेंज येतं की त्यांना फंगल इन्फेक्शन ट्रीट करायचंच असतं, परंतु जे घरगुती उपचाराने झालेल्या एक्स्ट्रा अलर्जीज आहे त्यासाठी पण ऍडिशनल मेडिसिन्स द्याव्या लागतात.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊयात. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं, एकंदरीत उपचार पद्धती पण आपण सांगितली, आता पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना सांगाल की हे जे फंगल डिसीजेस असतात हे शरीराच्या कोणत्या भागांमध्ये मुख्यत्वे होऊ शकतात?
0: हे केसांमध्ये, नखांमध्ये, शरीराच्या घड्यांमध्ये, जसं मी सांगितलं की सगळे फोल्ड्स जे असतात आपले, स्पेशली जे लोक थोडे ओबेज आहेत, थोडे लठ्ठ आहेत, त्यांच्या घड्या जास्त पडतात शरीराला आणि तिथे मग ते लवकर होतं, कारण की तिथे हवेचा संपर्क नसतो आणि हे जे फंगस आहे हे अशाच दमट ठिकाणी वाढतं. त्यानंतर शरीराच्या सगळ्या भागांवर वाढल्यानंतर चेहऱ्यावरही होण्याची तितकीच शक्यता असते, त्यामध्ये अगदी तुम्हाला तोंडामध्ये सुद्धा ते जातात, जिभेला किंवा टाळूला तिथपर्यंत होतात. नंतर बायकांमध्ये वजायनल एरियामध्ये पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
1: हा, म्हणजे ते पसरण्याचे चान्सेस असतात.
0: हो,
1: त्यामुळे सुरुवातीलाच
0: काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला काही लॅब टेस्ट कराव्या लागतात, जसं KOH टेस्टिंग असतं किंवा स्किन बायोप्सी असते. त्या तपासण्यांचे जे रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये जे फंगस आपल्याला दिसतं त्या फंगस मारणारी स्पेसिफिक अँटीफंगल मेडिसिन आपल्याला द्यावी लागते, तर ते त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या मेडिसिन्सनी ते ट्रीट करावं लागतं.
1: डॉक्टर, आता ट्रीटमेंट बद्दल आपण बोललो तर ही जी ट्रीटमेंट असते ही साधारणतः किती दिवस घ्यावी लागते?
0: साधारणतः कुठल्याही फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट जी आहे ती 3-4 महिने घ्यावी लागते. जसं मी आधी सांगितलं की हा जो फंगस आहे याची काही मुळे जी असते, रूट्स ज्याला म्हणतो आपण, ते स्किनच्या आतमध्ये असतात आणि ते डिस्ट्रॉय होण्यासाठी एक स्पेसिफिक कालावधी आपल्याला लागतो. जसं एक जरी रूट जिवंत राहिलं तर झाड पुन्हा उगेल, या टाईपचं त्याचं मेकॅनिझम असतं. जर तुम्ही औषध सुरू करताय आणि तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये जनरली सगळ्याच पेशंटला बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर पेशंट विचार करतो की ठीक आहे आता माझं बरं झालं, खाज पण नाहीये तर आता मी बंद करतो. बंद केल्यानंतर काय होतं, जे उरले 2-3 रूट्स आहेत जे डिस्ट्रॉय झालेले नाहीये ते परत रिग्रो होतात आणि ते रिग्रो झाल्याने ते पुन्हा फंगल इन्फेक्शन तयार होतं. मग फायनली आपली घेतलेली मेहनत ही एवढे वाया जाते, म्हणून याची पूर्णतः ट्रीटमेंट घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे.
1: हा, म्हणजे कम्प्लीट ट्रीटमेंट हेच त्याचं सोल्युशन आहे. डॉक्टर, पण एखाद वेळेस असं होतं का की कम्प्लीट ट्रीटमेंट घेतली 3 महिने आणि पुन्हा हा आजार झाला?
0: होऊ शकतं. पूर्णपणे जर पेशंट बरा झाला आणि जर त्याच्या सोबत काम करणारी कलीग्स आहेत किंवा त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जर का खाज असेल तर त्यांच्या संसर्गाने त्याला नव्याने इन्फेक्शन होऊ शकतं.
1: म्हणजे पुन्हा ते नवीन इन्फेक्शन येऊ शकतं.
0: ऑफकोर्स, आणि जर का लाईफस्टाईल मध्ये चेंजेस नाही केले, जे मी सांगितलं, ढिले कॉटनचे कपडे घातले पाहिजेत, टाईट कपडे नाही घातले पाहिजे आणि दिवसातनं 2 वेळा आंघोळ केली पाहिजे, नखं बारीक ठेवले पाहिजे, ह्या गोष्टी जर परत दुर्लक्षित झाल्या तर ते पुन्हा उद्भवतं.
1: डॉक्टर, याच्या उपचारानंतर काळे डाग राहतात का शरीरावर?
0: हो, याच्या उपचारानंतर जिथे फंगल इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी काळसर किंवा मरून कलरचे लालसर असे डाग राहतात त्याला पोस्ट

0: इन्फ्लेमेटरी हायपरपिगमेंटेशन म्हणतात, ते जाण्यास थोडा वेळ लागतो. ते आहेत म्हणजे इन्फेक्शन आहे असं नाहीये. इन्फेक्शन गेल्याचं तुमच्या डॉक्टरने सांगितल्यानंतर त्या डागांचा वेगळा उपचार सुरू होतो आणि तो मग पुढील 2-3 महिन्यांमध्ये तो क्लिअर होतो.
1: हा, मग हे डाग राहू नये म्हणून काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, जसं मी आधी सांगितलं, पूर्ण उपचार करणं जरुरी आहे. आपल्याला खाज नाहीये आणि जर का लक्षणं नाही आहेत फंगल इन्फेक्शनचे पण फक्त डाग आहेत तर त्याला निग्लेक्ट करू नये. आत आहे कोण बघतं किंवा असं जर सोडलं ना तर ते नेहमीसाठी राहण्याची भीती असू शकते. तर ते कोणताही डाग जरी दिसत नसेल, जरी तुमच्या स्वतःच्या आतमध्ये असेल, तरी तो इलाज केला पाहिजे कारण पुढे जाऊन त्या ठिकाणी परत फंगल इन्फेक्शन ट्रिगर होण्याची भीती असते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर श्यामल बलकी. डॉक्टर, आता काय काळजी घ्यायला हवी हे तर आपण सांगितलं, आहाराचा काही संबंध असतो का फंगल इन्फेक्शन सोबत?
0: नाही, तसा तर डायरेक्ट काही संबंध नाहीये, पण ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांना आम्ही थोडंसं कमी तिखट आणि कमी आंबट खायला सांगतो. कारण पित्तकारक वस्तू ज्या खाल्ल्या जर, म्हणजे ज्याच्याने ऍसिडिटी वाढते, तर त्याच्याने जे फंगल इन्फेक्शनची खाज आहे, एक्झिस्टंट खाज, ती अजून वाढते. तर त्यामुळे आम्ही फक्त सांगतो की तुम्ही थोडंसं स्पायसी तिखट आणि आंबट कमी खा.
1: डॉक्टर, आपण काही फंगल इन्फेक्शनचा उल्लेख केला जसं दात गचकरणं वगैरे आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती दिली, या व्यतिरिक्त आणखी कुठले फंगल इन्फेक्शन असतात का?
0: हो, बऱ्याच लोकांमध्ये साधारणतः शिरणी नावाचा एक प्रकार असतो. शिरणी म्हणजे असं असतं की पावसाच्या थेंबासारखे छोटे छोटे पांढरट किंवा काळपट असे स्पॉट्स छातीवर पाठीवर दिसतात. काही लोकांना काखेमध्ये सुद्धा असतात. त्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये पिट्रियासिस व्हर्सिकॉलर म्हणतो. हा सुद्धा एक फंगसचा टाईप आहे. पिट्रियासिस व्हर्सिकॉलर हा मॅलेसेसिया फरफर नावाच्या फंगसनी होतो. जो फंगस नॉर्मली डोक्यामध्ये हॅबिटंट असतो, ज्याला म्हणतो ना नॉर्मल कमेन्सेल्स, नॉर्मली पण हा फंगस काही प्रमाणामध्ये डोक्यामध्ये असतो. पण त्याचा जर एका नॉर्मलच्या बाहेर जर त्याची ग्रोथ झाली तर मग ते फंगस खाली उतरतं, छातीवर, पाठीवर, काखेपर्यंत त्याचे ते चट्टे तयार होतात, थेंबासारखे पांढरे किंवा काळे. आणि मग पेशंट येतात की हे काय झालंय, म्हणजे पांढऱ्या चट्ट्यांना घाबरतात लोक की कोड तर नाहीये म्हणून. तर ते एक कारण असतं की ते घाबरून येतात, पण ते फंगस असतं आणि जे बऱ्यापैकी लवकर ट्रीट होऊन जातं, 15-20 दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमी होतं आणि 1.5-2 महिन्यांमध्ये समूळ नष्ट होतं.
1: तर मग त्याची कारणं काय असतात?
0: त्याची कारणं पण तेच आहे की डोकं व्यवस्थित साफ न ठेवणं. ज्यांना नॅचरली ऑइल सिक्रिशन जास्त आहे डोक्यामध्ये, त्याने 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 3 वेळा केस धुणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्या डेली रुटीन बिझी शेड्यूलमध्ये सतत डोकं धुणं पेशंटला पॉसिबल नसतं, किंवा ज्यांचे खूप लांब केस आहे त्या बायकांना सुद्धा पॉसिबल नसतं आणि त्यामुळे ह्या टाईपचं फंगस वाढतं. पण जर तुम्ही डोक्याची हायजीन ठेवली, व्यवस्थित अँटी डँड्रफ शॅम्पू जे आम्ही देतो, अँटी फंगल म्हणता येईल त्याला, अँटी डँड्रफ म्हणजे हा जनरल टर्मिनॉलॉजी आहे, अँटी फंगल शॅम्पूनी जर धुतलं तर ती जी एक्सेस ग्रोथ झालेली असते फंगसची ती पूर्ण क्लीन होते आणि खालची शिरणी तर आपण ट्रीट करतोच, त्याच्यामध्ये ते डाग सुद्धा निघून जातात.
1: हा, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं ट्रीटमेंट
0: करावं लागतं.
1: हा, याची लक्षणं काही असतात?
0: लक्षणं म्हणजे काही पेशंटला खाज असते पण सगळ्याच पेशंटला नसते. काही पेशंटला खाज असून काही पेशंटला फक्तच अगदी ते थेंबासारखे काळे किंवा पांढरे डाग दिसतात. जनरली हेच कारण असतं की पेशंटचं लक्ष त्याच्याकडे जातं. ऍसच असा त्रास काही नसतो त्याचा, पण मग पेशंटला असं वाटतं कारण ते वाढतीवर असतं. जर तुमच्या छातीवर पर्यंत आहे आणि तुम्ही ट्रीट नाही केलं तर ते पोटापर्यंत जातं. काही काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये थोडीशी इम्युनिटी कमी आहे, जसं मी आधी बोलले डायबिटीस किंवा आणखी काही कारणांमुळे, त्यांच्यामध्ये पूर्ण शरीरावर सुद्धा हे शिरणीचे डाग येतात.
1: डॉक्टर, आता बरेच समज गैरसमज आहे समाजामध्ये फंगल डिसीजेसला घेऊन, तर त्याविषयी काय सांगाल?
0: सगळ्यात महत्वाचा आहे जो फंगल इन्फेक्शन आहे तो कधीच ट्रीट होत नाही असा समज आहे समाजामध्ये. तो याच्यामुळे आहे कारण की जसं मी आधी सांगितलं की 3-4 महिने आपल्याला त्या फंगसचे पूर्ण रूट्स डिस्ट्रॉय होण्यापर्यंत आपल्याला ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. वरच्या थरांमधलं जे इन्फेक्शन आहे ते लवकर क्लिअर होतं, खालच्या थरांना थोडा वेळ लागतो. पण पेशंटला जनरली वरचा थर दिसतो क्लिअर झालेला, त्यांना असं वाटतं बरं झालं आणि ते ट्रीटमेंट थांबवतात. सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट डॉक्टर

0: डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केली तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. आणि जे प्रिव्हेन्शन्स प्रिकॉशन्स जे डॉक्टर ट्रीट करतात त्यानंतर ते समजावून सांगतात की न येण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ते तुम्ही जर फॉलो केलं तर तो परत येत नाही.
1: डॉक्टर, एखाद्या अवयवाच्या जवळ जर फंगल इन्फेक्शन झालं तर मग त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होतो का? आणि हे जे स्किनशी रिलेटेड फंगल इन्फेक्शन्स आहेत किंवा डिसीजेस आहेत हे शरीराच्या आत सुद्धा पसरतात का? त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीराच्या आतमध्ये सुद्धा असतात. ज्याला म्हणतो आपण की एक्सटर्नल म्हणजे जे त्वचेवर आहे ते आणि इंटरनल म्हणजे ऑर्गन्समध्ये होतात ते. ऑर्गन्समध्ये जे फंगल इन्फेक्शन्स होतात ते जनरली लो इम्युनिटीवाल्या पेशंटमध्ये जे ऑलरेडी काही आयसीयूमध्ये ऍडमिट आहे, काही कारणाने ऍडमिट आहे, त्या किंवा ज्यांना खूप काळापर्यंत हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, अँटीबायोटिक लॉंग टर्म ट्रीटमेंटवर आहे, त्यांना इंटरनल ऑर्गन्सचे सुद्धा फंगल इन्फेक्शन्स होतात. परत मी जे सांगितलं तुम्हाला, डोळ्याचं सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं आणि तोंडामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं. अगदी टाळूपर्यंत जिभेला आजूबाजूच्या गालापर्यंत पूर्ण फंगल इन्फेक्शन, त्याला कॅन्डिडियल स्पेसिस असतं आणि बायकांमध्ये जनरली वजायनल एरियामध्ये पण फंगल इन्फेक्शन असतं. त्याच्यामध्ये पांढरं पाणी जाणं, पांढरं डिस्चार्ज होणं, सतत खाज येणं त्या जागेवर, ह्या टाईपचे लक्षणं असतात.
1: मग यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
0: यासाठी जर का तोंडामध्ये असेल तर आपल्याला काही ऑइंटमेंट्स जे तोंडामध्ये अप्लाय होतात ते आणि गुळण करणारे असतात, काही गार्गल्स करणारे जे मेडिसिन्स असतात ते दिले जातात आणि त्याचा सुद्धा एक कोर्स असतो. मेडिसिन ओरल सुद्धा असतात, त्याच्याने तोंडातलं पूर्णपणे बरं होऊ शकतं. काही लोकांना नुसतेच छाले वाटतात पण ते छाले नसून ते फंगल इन्फेक्शन सुद्धा असतात, तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याला नीट बघणं जरुरी असतं की ते काय आहे. दुसरं गोष्ट जे बायकांमध्ये होतं त्याच्यामध्ये असं असतं की सततचा डिस्कम्फर्ट बायकांना असतो आणि जनरली ते 15 ते 35 वयोगटामध्ये असणाऱ्या बायकांना मोस्टली होतं. त्याला वल्वो वजायनल कॅन्डिडियासिस म्हणतात आणि त्यामध्ये कंटिन्यू पेशंटला इचिंग होणं किंवा बर्निंग सेन्सेशन होणं, आग होणं किंवा खाज येणं हे लक्षणं कॉमनमध्ये असतात. त्यामध्ये आपण एक कोर्स करतो फंगल इन्फेक्शनचा आणि बऱ्यापैकी 90% बायका त्याला रिस्पॉन्ड करतात. 10% बायकांमध्ये असं दिसतं की ट्रीटमेंट घेतल्यानंतरही फार काही रिस्पॉन्स आला नाही आहे. त्यावेळेला आपण त्यांच्या 1-2 तपासण्या करतो, त्याच्यामध्ये त्या डिस्चार्जची तपासणी वगैरे असते, कारण की कधी कधी फंगस सोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सुद्धा समावेश असतो. मग अशा वेळेला जर का आपल्याला दोन्ही दिसलं, ग्रोथ फंगल प्लस बॅक्टेरियल, तर आपल्याला अँटीबायोटिक प्लस अँटीफंगल असा कोर्स करून पेशंटला बरं करता येतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: फंगल इन्फेक्शन हा सामान्य आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, यामुळे याला घाबरण्याची अजिबात गरज नाही, पण याकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही. 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणे की खाज आली म्हणून कोणतीही क्रीम स्वतःहून खरेदी करणे वापरू नये, त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी, वैयक्तिक वस्तू शेअर करू नये आणि योग्य चिकित्सा व उपचार त्वचारोग तज्ञांकडून घेणे. ह्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला कधीही या फंगल इन्फेक्शन्सचा त्रास होणार नाही.
1: डॉक्टर श्यामल बलकी, आपण इथे आलात आणि त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे.
0: धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्त भारत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय.

0: आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी,
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी। शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022-4515-4134 आणि 45-15-41-35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
4: पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळ।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी.

उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर. 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज पार्कशी लढत. केंद्र शासनाच्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटल अर्थात 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये जास्त काळ साठा ठेवायलाही मनाई केली आहे. तर दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तत्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती द्यावी आणि त्यानंतर दर शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी असे निर्देश शासनानं दिले आहेत. राज्यातले साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालय इथला परिसर स्वच्छ करून निराधार, बेघर, वृद्ध व्यक्तींसह रक्षाबंधन साजरं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाने एक राखी सुरक्षेची हा उपक्रम राबवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कुंभमेळ्याचा उद्देश हा केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हा नाही, तर या अनुषंगानं आपल्या परंपरांमधून होणारं मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे असं ते म्हणाले. या निमित्तानं गोदावरी नदी निर्मळ व्हावी, अविरल वहावी यासाठी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडायच्या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक इथं येतील, तेव्हा एका वेगळ्या गोदावरीचं दर्शन त्यांना घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 वर पोहोचला आहे, तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे

0: नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटे कोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली एक जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेले तमिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे, असंही जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरी इथं सुरू असलेल्या पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फारकशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. तर जागतिक क्रमवारीत 55 क्रमांकावर असलेला फारकस याने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते नाशिक जिल्ह्यात मौजे चाचडगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादन खर्च 25-30% कमी करून उत्पादकता 40% वाढवता येईल. यासाठी राज्य सरकारनं महाविस्तार ऍप तयार केलं आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीक साखळीचं मार्गदर्शन मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगसाठी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं हा प्रकार तातडीनं थांबवावा, असं ते म्हणाले. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टला काढलेला शासन निर्णय रद्द करावा या आणि इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी उघड्यानं आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण सदरा न घालता आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरालगत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या 3 वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फारकशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म

आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: या, आपलं स्वागत. श्रोते हो, आपण जे खातो मग ते घरी असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाडीवर, ते अन्न खरंच शुद्ध स्वच्छ आहे का? दूध असो, पनीर असो, खवा मिठाई असो, खाद्यतेल, मसाले किंवा इतर रोजच्या वापरातले पदार्थ, अन्न भेसळीच्या बातम्या आता अधूनमधून नव्हे तर सातत्याने समोर येत आहेत. यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आजच्या आपल्या वृत्तविशेषमध्ये आरोग्य, भेसळ आणि कारवाई याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रात FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनानं अलीकडच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून ते खाद्यतेल आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. काही ठिकाणी बनावट किंवा संशयित दुग्धजन्य पदार्थ, तर काही ठिकाणी अस्वच्छ पद्धतीनं अन्न तयार केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. श्रोते हो, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच तेलामधल्या भेसळीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया महाराष्ट्राचे माजी आरोग्य संचालक डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. भेसळ करणारे लोक पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि हायड्रोजन परॉक्साईड यांचा सिंथेटिक दुधात वापर करतात, ज्याचे शरीरावर दूरगामी आणि गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये पचन संस्थेचे आजार जसे की पोटदुखी, जळजळ, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखे विकार जडतात. दुधात वापरले जाणारे केमिकल्स, डिटर्जंट आणि युरिया शरीराची विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता बिघडवतात, ज्यामुळे यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ते डॅमेज होऊ शकतात. भेसळयुक्त दुधामधील काही घातक घटक उदाहरणार्थ फॉर्मॅलिन, युरिया, कॉस्टिक सोडा शरीरात दीर्घकाळ साचून राहिल्यास पेशींच्या रचनेत बिघाड होतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. दुधात फॅट वाढवण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठी वापरले जाणारे वनस्पती तूप, रिफाईंड तेल आणि हानिकारक स्टार्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी भेसळयुक्त दूध अत्यंत हानिकारक असते, त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
0: श्रोते हो, भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या सोप्या पद्धती सांगतायत डॉक्टर स्वप्नील लाळे.
1: अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती चाचण्या तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहज करू शकता. पहिलं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी दोन चाचण्या आहेत. एक आहे युरिया तपासणी. एका टेस्ट ट्यूब मध्ये 5 मिलीलिटर दूध घ्या, त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तुरीच्या डाळीची चूर्ण टाका, 5 मिनिट चांगले हलवा. नंतर लाल लिटमस पेपर त्यात बुडवा. पेपरचा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया असल्याची खात्री होते. दुसरी चाचणी आहे स्टार्च आणि पिष्टमय पदार्थांसाठी. थोडे दूध उकळून थंड करायचं, त्यात 2 ते 3 थेंब आयोडीनचे द्रावण टाकायचं. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ आहे असं समजायचं. सिंथेटिक दुधाची तपासणी. दूध हातावर घेऊन चोळलं तर ते साबणासारखं गुळगुळीत आणि फेसयुक्त वाटते आणि चव कडवट लागते. साखरेतील भेसळ ओळखण्यासाठी चॉक पावडर किंवा युरिया चाचणी करावी. एका काचेच्या ग्लासात 1 चमचा साखर आणि थोडे पाणी घालून चांगले ढवळून विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर त्यात खडे किंवा चॉक पावडर तळाशी बसल्यास साखरेमध्ये चॉक किंवा खडूची भेसळ आहे हे समजते.
0: श्रोते हो, भेसळीपासून आपला बचाव कसा करायचा जाणून घेऊया डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्याकडून.
1: आपल्या कुटुंबाला अन्नातील भेसळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने 3 महत्वाच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली म्हणजे विश्वासू आणि परवानाधारक स्त्रोतांकडून नोंदणीकृत किराणा दुकाने, सुपरमार्केट किंवा थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादने खरेदी करा. पॅकेज वस्तू घेताना त्यावर FSSAI याचा परवाना क्रमांक आणि लोगो असल्याची खात्री करून घ्या. उघड्यावर विकली जाणारी लूज उत्पादने, हळद, तिखट, डाळी, खाद्यतेल खरेदी करणे टाळा, कारण त्यात भेसळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. नेहमी ब्रँडेड आणि सीलबंद आणि ISI किंवा एगमार्क मानांकन असलेली उत्पादने निवडा. दुसरं म्हणजे नियमितपणे घरच्या घरी सोप्या टेस्ट वापरा. अन्न पदार्थ स्वयंपाकघरात वापरण्यापूर्वी सोप्या घरगुती चाचण्यांची सवय ठेवा. रंग, वास, चव यावर नियंत्रण

झाकण ठेवा. मसाल्यांचा रंग खूप जास्त चमकदार असणे, दुधाची चव कडवट लागणे किंवा तुपाचा वास अस्वाभाविक वाटणे यासारख्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. काही शंका आल्यास ते अन्न पदार्थ वापरणे त्वरित थांबवा. तिसरं म्हणजे अन्न पदार्थांची योग्य स्वच्छता करा. फळे, पालेभाज्या, इतर खाद्यपदार्थ वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात, शक्यतो थोडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून वर असलेले केमिकल्स आणि जंतू

0: शक्यतो थोडे मीठ आणि हळद घातलेल्या कोमट पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या, जेणेकरून वर असलेले केमिकल्स आणि जंतू निघून जातील. अन्नपदार्थ हवेबंद काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या स्टीलच्या डब्यात साचवा. प्लास्टिकच्या जुन्या डब्यामध्ये तेलकट किंवा आम्लयुक्त पदार्थ ठेवणे टाळा, कारण त्यामुळे विषारी रसायने अन्नात उतरू शकतात.
1: श्रोते हो, ही भेसळ मुळात कशी आणि कुठे होते? काही मोजक्या विक्रेत्यांकडून होते की त्यामागे मोठं संघटित जाळं आहे? जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून.
2: मला असं वाटतं की याच्या मागे खूप मोठा रॅकेट किंवा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या इन्वॉल्व्ह आहेत. आणि त्याचं कारण असं आहे साधं की आपल्याकडे दुधाचं जे प्रमाण आहे ते आणि बाजारात येणारं दूध म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन होणारं, आणि त्यामुळेच तर तुकाराम मुंडे यांनी कारवाया सुरू केल्या की एफडीएचा चार्ज घेतल्यावर राज्यात किती दूध उत्पादन होतं आपल्याला याचा आकडा आहे, कारण सरकारी डेअऱ्यांचे आकडे आहेत सगळे, आणि त्या मानाने मार्केटमध्ये येणारं दूध किती आहे तर त्याचं प्रमाण ह्यूज होतं. ही सप्लाय डिमांड सप्लाय गॅप खूप होती आणि त्यामुळेच त्यांनी कारवाया सुरू केल्या. आणि मग लक्षात आलं की भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या कारवाया सुरू झाल्या. त्यामुळे याच्या मागे जर इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ असेल, म्हणजे आपल्याला साधं उदाहरण द्यायचं तर समजा जिथे 100 लिटर दूध रोज तयार होतं तिथे जर 1000 लिटर येत असेल, तर याचा अर्थ हे कुठलं येतंय सगळं? तर अडल्ट्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एकट्या दुकट्या माणसाला शक्य नाही करणं, त्यामुळेच त्याच्यामागे खूप मोठी चेन असेल असं वाटतं. आणि ही चेन म्हणजे कशी, तर अख्ख्या राज्यामध्ये भेसळ केलेलं दूध पुरवणारा एकच एक ग्रुप असेल असं नाही, तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुधामध्ये भेसळ करून ती मार्केटमध्ये आणणारे लोक आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या त्या भागामध्ये ते ऑपरेशन करणं सोपं जातं आणि त्यातनं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. आणि मूळ मोटिव तेच, आर्थिक लाभ मिळवणं आणि डेली तो लागणारा आयटम असल्यामुळे त्याच्यामध्ये या प्रकारची भेसळ केली जाते आणि ऑर्गनाइज्डच हा क्राईम आहे 100%.
1: श्रोते हो, बाजारात एवढ्या सहजपणे हे पदार्थ पोहोचतात कसे आणि सामान्य ग्राहकानं भेसळी बाबत नेमकं करावं काय हे सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
2: सामान्य माणसाला अगदी आपल्याला गुगल केलं तरी कळू शकेल की दूध जे असतं ना, ते घरात आपण रेग्युलर जे दूध पितो लहानपणापासून त्याची आपल्याला चव माहिती असते. ते दूध नुसते 4 ते 7 वर घेते आणि एकमेकाला चोळले तरी आपल्याला लक्षात येतं. जसं आपण सर्फ डिटर्जंट घेतो किंवा एखादा साबण आता चोळल्यावर कसं फेस येतो, तशा टाईपचं जर 4 ते 7 वर दूध दिसलं तर फेस येतो, असं एक त्याच्यात एक खूण आहे ओळखायची. अनेक प्रकार आहेत त्याच्यात, म्हणजे जसं पनीर आहे, आता पनीर बाजारात मिळणारं पनीर आहे ते आपण घरी तयार केलं, दूध फोडून पनीर केलं तर त्याची जी स्निग्धता असते ती बाजारातल्या पनीरला नसते. दुसरी गोष्ट म्हणजे पनीरचा तुकडा घेतला आणि तो जर वरनं खाली टाकला टेबलावर एखाद्या, तर पटकन चांगलं पनीर असतं ना ते टेबलावर सेट होतं किंवा बसतं टेबलावर, म्हणजे उडत नाही. पण एखाद्या रबरी बॉल सारखं जर पनीर पटकन उडत असेल वर तर समजायला हवं त्याच्यामध्ये काहीतरी अडल्ट्रेशन्स आहेत. तर अशा सोप्या सोप्या आहेत पण त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. सामान्य ग्राहकाला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात, पण सध्याच्या काळात ज्या प्रमाणात भेसळ उपली आपल्या मुलाबाळांच्या पोटात काही वेळवाकडे जाणार असेल तर हे थोडंसं गुगल करायला हरकत नाही, कारण मोबाईल सगळे आपण वापरतो.
1: श्रोते हो, सुट्या तेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी एफडीए आणि राज्य शासनाकडून अशा तेलाच्या विक्रीबाबतही काही निर्देश येणार आहेत. याबद्दल शैलेंद्र परांजपे म्हणाले,
2: आपल्या सगळ्यांच्या घरात स्वयंपाकामध्ये रोज आपण तेल वापरतो आणि याची पण मला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये लूज ऑइल म्हणजे अगदी गरीब वर्ग जो आहे तो रोजच्या रोज जाऊन तेल आणतो जवळच्या वाण्याकडनं आणि स्वयंपाक करतो, पण तरी देखील ज्यावेळेला पदार्थ लूज मध्ये विकले जातात तेव्हा त्याच्यात अडल्ट्रेशन होण्याची शक्यता खूप असते. म्हणून ही ऑर्डर काढली आहे की आपण साधं शेंगदाणा तेल स्वयंपाकातलं रोजचं वापरतो ते पाहिलं तर शेंगदाण्याचा जर तुम्ही जाऊन वाण्याकडे विचारा, कुणी जाऊन विचारा, आणि 3 किलो ज्यावेळेला तेल आपण दळतो किंवा क्रश करतो तेव्हा 1 किलो तेल तयार होतं. म्हणजे शेंगदाण्याचा भाव समजा काहीतरी 100 रुपये आणि 3 किलो शेंगदाणे दळल्यावर तो 300 व्हायला पाहिजे आणि तेल मिळतं 150 रुपयाला, याचा अर्थ काय? तर यात पाम ऑइल पासून अनेक गोष्टी मिक्स होतात आणि म्हणून हे अडल्ट्रेशन किंवा ही भेसळ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली तर लोकांच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. हळूहळू आपल्याला त्या दिशेला जायला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार खूप आहे किंवा भेसळ खूप आहे मग चालवून घ्या, चलता आहे सब चलता आहे, यातनं आपल्याला बाहेर यायला पाहिजे. पण स्टँडर्ड दर्जाचं ऑइल बाजारात मिळायला लागलं तर सगळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार नाहीत आणि त्यांनी समाजाचा व्यापक भलं होईल, म्हणून त्या अनुपालन आदेशांचं देखील स्वागतच करायला हवं असं मला वाटतं.
1: श्रोते हो, भेसळखोरांवर आता अधिक कठोर कायदेशीर कारवाई, अगदी मकोका सारख्या कायद्याचा वापर करण्याची चर्चा आहे. छापे, नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत अधिक माहिती शैलेंद्र परांजपे यांनी दिली.
2: 2 भाग असे आहेत की आपल्याकडे आता हल्ली मोर गव्हर्नमेंट आणि लेस गव्हर्नन्स अशी अवस्था व्हायला लागलेली. म्हणजे काय, सरकारी हस्तक्षेप सगळीकडे असतो पण गव्हर्नन्स त्या प्रमाणात दिसत नाही. तसं हे जे खातं आहे एफडीएचं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे.

0: स्टाफची, म्हणजे काय तर त्यांचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, प्रयोगशाळा आहेत, त्यांची संख्या खूपच खूपच कमी आहे. म्हणजे ती मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे. आणि किमान आता तुकाराम मुंढे यांनी जो ड्राईव्ह सुरू केला आणि जी काही चर्चा समाजामध्ये होतीये त्यातनं तरी किमान सरकारला असं वाटत असेल की हे वातावरण निर्मिती झाली आहे. दुसरी गोष्ट, अतिशय सुसज्ज लॅबोरेटरीज असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याची स्टँडर्ड्स असली पाहिजेत, तर ट्रेन्ड स्टाफ, स्किल्ड स्टाफ आणि त्याच्यानंतर कुशल स्टाफ असेल. आणि जर लॅबोरेटरीज असल्या, अक्षरशः जिल्हा पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत एफडीएचं नेटवर्क पसरायला पाहिजे, तरच लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं आणि हे ऑर्गनाईज क्राईम होतात ते होणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात भरतीची पहिली गरज आहे आणि मग अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी एफडीएचं ऑफिस लोकांना सामान्यांना माहितीच नसतं, त्यामुळे अवेअरनेस किंवा जनजागरण मोहीम देखील करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर काही प्रमाणात त्याच्यावर अंकुश लागेल एवढं निश्चित सांगता येतं.
1: श्रोते हो, शेवटी भेसळीबाबतची जबाबदारी आणि काही सर्वांनीच करण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी याबाबत सांगतायत पत्रकार शैलेंद्र परांजपे.
0: साध्या सोप्या गोष्टी म्हणजे आपण अतिशय स्टँडर्ड दर्जाच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतो फुटाफुटाला कुठे एखादा पथरेवाला येतो आणि काहीतरी भाजी विकायला लागतो, आपण हे बघत नाही ती स्वच्छ आहे का. तर मी भाजीचं उदाहरण दिलं, तसंच आपण तेल कुठनं घेतो, कारण तेल हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तर तो चांगल्या दुकानातनं घ्यावा किंवा स्टँडर्ड दर्जाचा घ्यावा. त्याच्यानंतर दूध असेल, दूधही दुधाच्या बाबतीतही तेच आहे. जर तुमचे बांधलेले गवळे असतील तर त्यांचे ते त्यांचा गोठा नीट ठेवतात का, ते दूध आणतात, त्याच्यात मध्ये काही अल्ट्रेशन होत नाही का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करावी लागेल आणि ग्राहकाला जागृत व्हायला लागेल. म्हणजे पहिली गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि किमान म्हणजे मोबाईलमध्ये जितका वेळ घालवतात बोटं घालण्यात त्याच्यापेक्षा थोडासा वेळ आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी घालवायला हवा, हा एक भाग. दुसरीकडे सरकारने काय केलं पाहिजे, तर हे जे खातं आहे त्याच्यामधले स्टाफ वाढवला पाहिजे आणि अद्ययावत प्रयोगशाळा केल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विक्रेते आणि या लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे येणारा माल आणि तो त्यात विहित मुदतीमध्ये विकला जातो का, नाही तर त्याची परतीचं स्कीम असल्या पाहिजे. हे सगळं आर्थिक लाभामुळे होतं, त्यामुळे त्याच्यामागे आर्थिक मोटिव्ह असल्यामुळे या भेसळी किंवा असे प्रकार होतात. आता सामान्य माणसाचं बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलंय म्हणून हॉटेलमधल्या प्रॅक्टिसेस तपासल्या जातात. अनेक हॉटेलांवर किंवा मॅकडोनाल्ड्सवरही कारवाई प्रसंगी आपण झालेली पाहिली. त्याचं कारण असं की तिथलं प्रॅक्टिसेस नीट नाहीत, माल काही काळ ठेवला तो एक्सपायरी डेट नंतर ठेवला, किंवा असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे सर्वच घटकांची, म्हणजे सरकार असेल, समाज असेल, विक्रेत्यांची चेन असेल आणि छोटे रिटेल विक्रेते असतील, हॉटेल्स असतील, एखादा मोठं रेस्टॉरंट असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्या करतोय त्या प्रॅक्टिसेस योग्य आहेत का नाही. अशी सर्व पातळ्यांवर सजगता प्रत्येक घटकात निर्माण झाली तरच हा प्रश्न सुटू शकतो.
1: श्रोते हो, अन्न भेसळी विरोधातील लढा हा केवळ छापे आणि कारवाई पुरता मर्यादित नाही. शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे ही संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आहे. भेसळयुक्त अन्न आपल्या ताटापर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचूच नये यासाठी आपण सावध राहणं हेही महत्वाचं आहे आणि हीच खरी जनजागृती आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन विजया सहजराव.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरती. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. तर आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये नारळ लागवड याविषयीची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 79 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, नगदी पिके, भाजीपाला पिके, तसेच फळझाडे या पिकांना फवारणीद्वारे फुले द्रवरूप मायक्रोग्रेड 2, पोषक सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकांच्या वाढीच्या शाकीय अवस्थेत 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
2: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये गीतसंवादची. आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण नारळ लागवड याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद.

मंडळी नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, दर शुक्रवारी आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक वेगवेगळी माहिती आपण जाणून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमात नारळ लागवडीविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मस्त गाणं.

संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, नारळ म्हटलं की आपल्याला प्रामुख्यानं कोकण किंवा केरळ असे सागरी किनाऱ्यालगतचे प्रदेश आठवतात. मात्र आपल्या भागातल्या पाण्याची उपलब्धता असणाऱ्या कोणत्याही ठिकाणी आपण नारळ लागवड करू शकतो. मंडळी, केवळ फळच नाही तर सगळे अवयव उपयुक्त असल्यानं नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. त्यामुळे शाश्वत पद्धतीचं आर्थिक उत्पन्न देणाऱ्या या कल्पवृक्षाच्या लागवडीविषयी आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमात जाणून घेऊया. नारळ झाडाला वर्षभर फुलोरा आणि फळं येत असतात, त्यामुळे नारळ पिकाला वर्षभर पाणी लागतं. चांगल्या वाढीसाठी आठवड्याला 45 लिटर इतकं पाणी पुरेसं असतं. या पिकाच्या लागवडीसाठी जमीन निवडत असताना हलक्या, मध्यम आणि भारी अशा कोणत्याही जमिनीमध्ये नारळ पीक घेता येतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण दलदलीच्या आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी नारळ लागवडीसाठी शक्यतो आपण टाळायला पाहिजेत. अशा ठिकाणी लागवड करायचीच असेल तर दलदलीच्या जमिनीमध्ये पाणी निचऱ्यासाठी चर काढून आपण लागवड करू शकतो. शेताच्या रुंद, छोट्या, मोठ्या बांधांवर सुद्धा नारळाची एकेरी ओळीत लागवड करता येते. फक्त या झाडांना नियमित पाणी देण्याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. डोंगराळ भागामध्ये तसंच हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 2 मीटर पर्यंत पक्का खडक नसलेल्या जमिनीत सुद्धा नारळ लागवड करता येते. जमिनीचं सामू 5 ते 8 असलेल्या जमिनी नारळ लागवडीसाठी अत्यंत योग्य असतात. महाराष्ट्रात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू संतुलित आणि चांगल्या प्रकारे वितरित असल्यामुळे नारळ पिकाच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण आहे. नारळाच्या वाढीसाठी उष्ण आणि दमट हवामान चांगलं असतं. नारळाची 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम वाढ होते.

मंडळी, नारळ लागवडीमध्ये योग्य वाणाच्या निवडीवरच पुढच्या 50 ते 80 वर्षात पिकाचं अर्थकारण अवलंबून असतं. त्यातही उद्देश आणि गुणधर्मानुसार नारळाचा वाण निवडला तर नक्कीच फायदा होतो. नारळाच्या वाणांचे मुख्य 3 प्रकार पडतात. उंच वाढणारे विकसित किंवा सुधारित वाण, बुटके विकसित किंवा सुधारित वाण आणि संकरित वाण. उंच वाढणारे विकसित वाण यामध्ये बाणवली, प्रताप, बाणवली वेस्ट कोस्ट टॉल, BAN 1, ईस्ट कोस्ट टॉल, चंद्रकल्प लक्षद्वीप ऑर्डिनरी

केराचंद्र फिलिपिन्स ऑर्डिनरी यापैकी एका वाणाची निवड आपण करू शकतो. उंच वाढणाऱ्या विकसित किंवा सुधारित वाणांमध्ये आयुष्यमान 70 ते 100 वर्ष तर उंची 15 ते 18 मीटर असते. फळधारणा कालावधी हा साधारणपणे 7 ते 9 वर्षानंतर असतो तर फळांची संख्या प्रतिझाड 70 ते 110 इतकं असतं. गुटक्या विकसित आणि सुधारित वाणांमध्ये चौघाट ग्रीन डॉर्फ, चौघाट ऑरेंज डॉर्फ, मलेशियन ग्रीन डॉर्फ, मलेशियन येलो डॉर्फ, गंगा बोंडम, ग्रीन डॉर्फ, सिंगापुरी बुटका यापैकी एका वाणाची निवड आपण करू शकतो. या वाणांचा आयुष्यमान 40 ते 50 वर्ष तर उंची 5 ते 12 मीटर इतकी असते. फळधारणा कालावधी 3 ते 4 वर्षानंतर सुरू होतो तर फळांची संख्या प्रतिझाड 70 ते 100 इतकी असते. संकरित वाणांमध्ये केरा संकरा, चंद्र संकरा, कल्प समृद्धी, केरा सौभाग्य, गोदावरी गंगा, कोकण भाटे कोकोनट हायब्रिड 1 यापैकी एका वाणाची निवड आपण करू शकतो. यांचा आयुष्यमान साधारणपणे 40 ते 50 वर्ष तर उंची 8 ते 15 मीटर इतकी असते. फळधारणा कालावधी 3 ते 4 वर्षानंतर सुरू होतो तर फळांची संख्या प्रतिवर्ष प्रतिझाड 90 ते 300 इतकी असते. मंडळी, नारळाची लागवड करत असताना आंतरपिकं कोणत्या पद्धतीनं घ्यावी आणि इतर व्यवस्थापन कसं करावं याविषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

मंडळी, आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये नारळ लागवड याविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेत आहोत. मंडळी, नारळाची लागवड करत असताना उंच वाढणाऱ्या नारळवाणांची लागवड ही 25x25 फुटावर केली जाते. या अंतरानुसार एकरी 70 रोपं बसतात, पण त्याच अंतरावर तिरकस पद्धतीनं लागवड केली तर साधारणपणे 15% रोपांची संख्या वाढते आणि एकरी 80

रोपं बसू शकतात. साधारणपणे उंच वाढणाऱ्या वाणांचे दर 150 ते 180 रुपये प्रतिरोप इतके असतात. बुटक्या आणि संकरित वाणांसाठी 20 बाय 20 फूट हे अंतर योग्य आहे. या अंतरानुसार एकरी 108 रोपं बसतात, तर तिरकस पद्धतीनं 124 ते 125 रोपं बसू शकतात. बुटक्या आणि संकरित वाणांचे दर हे 250 ते 300 प्रतिरोप इतके असतात. नारळ हे सरळ वाढणारं पीक आहे. लागवडीमध्ये मुबलक मोकळी जागा, संमिश्र सूर्यप्रकाश वर्षभर उपलब्ध असतो, त्यामुळे सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आंतरपिकं आपल्याला मोठ्या प्रमाणावर घेता येतात. काळी मिरी, दालचिनी, जायफळ, हळद, आलं, कमी उंचीचा गहू, हरभरा, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, तीळ या प्रकारची आंतरपिकं आपण नारळामध्ये घेऊ शकतो. उंच वाढणाऱ्या वाणांमध्ये 8 ते 9 वर्षांनी, तर बुटक्या संकरित वाणांमध्ये 3 ते 5 वर्षांनी फळ धारणा सुरू होते. बहर निघायला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला 1 ते 1.5 वर्ष बहरातील सुपारी आकाराची छोटी फळं नैसर्गिकरित्या गळून पडतात. त्यानंतर योग्य पाणी, खतं यांची व्यवस्थित काळजी घेतली गेल्यास नियमित बहर सुरू होतो. नारळ पिकामध्ये बहर निघल्यापासून तर तयार नारळ काढणीपर्यंत 11 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो, तर पाणी आणि शहाळ्यासाठी 6 महिने वयाची फळं उपयुक्त असतात. वर्षभरात साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यांच्या अंतराने बहराचे घोस निघत राहतात. वर्षाला 8 ते 12 घोस निघतात. एका बहराच्या घोसामध्ये वाणानुसार 15 ते 25 नारळ असतात, म्हणजे वर्षाला एका झाडापासून 120 ते 300 नारळ लागतात. म्हणजे वर्षाला सरासरी प्रतिझाड 200 नारळ हे आपल्याला मिळू शकतात.

0: तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये नारळ लागवडीविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. तर आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: शेतकरी मित्र हो, गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण नारळ लागवड याविषयीची माहिती जाणून घेतली. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये कृषी संवाद अंतर्गत नर्सरी व्यवस्थापन याविषयी प्रगतशील शेतकरी सागर माने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
1: माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार आणि जयश्री पाटील, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आहार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आहार।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, ठीक 8:05 आम्ही प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या।
2: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर, 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता, नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित। भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उंचीवर। अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका। देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेला

पण सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. नेपाळ आणि तिबेटमध्ये झालेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 वर पोहोचला आहे, तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटेकोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गानं सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेल्या तामिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे, असंही जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतानं नेपाळसाठी 47 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन मदत साहित्य पाठवलं आहे. आज आणखी एक विमान 13 टन आवश्यक साहित्यासह नेपाळसाठी रवाना होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांनीही 24 तास हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. भारताचा परकीय चलन साठा 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 12.40 अब्ज अमेरिकी डॉलरनं वाढून 729.30 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यापैकी सर्वात मोठा वाटा चलनी साठ्याचा असून तो 9.40 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ नोंदवून 591.30 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला. तर सोन्याच्या साठ्यात 2.08 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 114.20 अब्ज अमेरिकी डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वार्षिक तत्वावर 6.7% नोंदवला गेला आहे. आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती दिली आहे. जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सुधारून थेट 8.8% झाला होता, जो सुरुवातीला 7.3% असेल असा अंदाज होता. जूनमधल्या या वेगवान वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये वाढीचा वेग किंचित मंदावला असला तरी औद्योगिक वाढीचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनं आपला हेकेकोर दृष्टिकोन बदलून दबाव तंत्राचा वापर थांबवल्यास पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे, असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणचे अधिकार स्वीकारावेत आणि जुन्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी अलीकडे झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचंही ते म्हणाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तातडीनं कोणतीही चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई

0: या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्कॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कसशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 वाजता हा सामना होणार आहे. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली, तर फार्कसनं इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सक्षमीकरण केलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेला प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण आणि अर्धशहरी भागात उघडली आहेत, तर अंदाजे 56% खाती महिलांची आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेकोरपणा आणि दबाव तंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत निनाद बागडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा.

दीप पूजे पासून आरंभ, दीप पूजे पासून आरंभ, श्रावण सोमवारास प्रारंभ, नागपंचमी सणाचा शुभ

याच्यानंतर कोणता सण येतो? नंतर येतो गोकुळाष्टमी, नंतर येतो गोकुळाष्टमी, श्रद्धा भावाची कुणा ना कमी, आनंद आनंद मावे।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात निनाद बागडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाची निर्मिती केली होती नागपूर केंद्राने. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया अलका सोवनी यांनी गायलेलं बाभो बोरकर यांचं गीत.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. मंडळी कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, यानंतर दिल्ली केंद्रावरून 8:45 प्रसारित होणारं समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:00 प्रसारित होणारं न्यूज ऍट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, त्यानंतर 9:15 प्रसारित होणारा स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 प्रसारित होणारा करंट अफेअर्स हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15.

श्रोतेहो रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अभय गद्रे यांचं गायन राग रागेश्री. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत मेरो मन लागो तिहारे चरण. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत नित लागो ध्यान. तबला साथ के लिए संदेश पोपटकर यांनी आणि संवादिनी साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूया अभय गद्रे यांचं गायन राग रागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अभय गद्रे यांचं गायन ऐकलं. तर राग होता रागेश्री. तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती संदीप गुरमुले यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित राम देशपांडे यांचं गायन राग दुर्गा. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध आहे. बोल आहेत मोरे घरवा आये. तीन तालात निबद्ध असलेल्या द्रुतबंदिशीचे बोल आहेत चतर सगदा. तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी, हार्मोनियम संगती सुप्रिया जोशी यांची. ऐकूया पंडित राम देशपांडे यांचं गायन राग दुर्गा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताशिवाय कार्यक्रमात पंडित राम देशपांडे यांच्या गायनात आपण ऐकत होतात राग दुर्गा. तबला साथ भूषण परसुरे, हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर

0: आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी, शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.